0: लग्नानंतर पण अशीच राहील ना.
1: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तू विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 26 जुलै.
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. साधन चतुष्टय. कोणतीही इमारत बांधत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्रानं 4 प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय आहे त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावं आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावं. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरं साधन आहे. आपलं मन बाह्य विषयांकडे धाव घेतं, तिथून त्याला खेचून आणावं आणि भगवंताकडे लावावं. आपण चूक केली नसतानाही कुणी जाच केला तरी शांतपणे सहन करावं. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्षविषयात न मानता संतोषानं राहावं. हे तिसरं साधन. आणि शेवटी, भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामग्री असेल तर साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावं लागतं. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसता प्रपंच चांगला करणं हे काही मनुष्य जन्माचं ध्येय नव्हे. जनावरं देखील आपापलं प्रपंच करतातच. मनुष्यानं भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचं सार्थक होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठं सामर्थ्य साठवलेलं आहे. त्याचं नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असं नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखेल यात मात्र शंका नाही. प्रपंचातलं यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरं महत्त्व आहे. रामाच्या इच्छेनंच आपल्याला सुखदुःख भोगावं लागतं, पण हे आपल्याला सगळ्यात शेवटी आठवतं. म्हणून सुखदुःख बाधतं. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तऱ्हा अशी असते की आज सुख झालं म्हणून जरा बरं वाटलं की लगेच उद्या दुःखाचं ताट पुढं वाढून ठेवलेलं असतं. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसानं प्रपंचात वागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनंच जर घडते तर एकीचं सुख आणि दुसरीचं दुःख का मानावं? शहाण्या माणसानं आपलं चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावं आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावं. जो नाम घेईल त्याच्या मग राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचं राम कल्याण करतो एवढं माझं सांगणं शेवटपर्यंत विसरू नका. अति प्रेमानं नाम घ्यावं. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःख बाधणार नाहीत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02532 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.

दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 207 दशक 15 समाज 10 सिद्धांत निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। जो शेवटपर्यंत पोहोचला त्याला माया काहीही करू शकत नाही, अंतर्निष्ठांवर मायेची शक्ती चालत नाही, ती खोटी असं कळल्यानंतर विचार सुदृढ झाले, त्यामुळे संपूर्ण भय निघून गेलं। श्रीराम उपासनेमुळे उत्तीर्ण व्हावं, जगामध्ये रामभक्ती प्रसृत करावी हे कार्य करीत असतानाही अंतरी विवेकयुक्त राहून यशापयशाने आपली भूमिका ढळू देऊ नये। इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम दशम समास समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। सप्ततिन्वय नाम दशक 16 समास पहिला वाल्मीक स्तवन निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। वाल्मीक ऋषी धन्य आहेत, सर्व ऋषींमध्ये ते पुण्य श्लोक आहेत, त्यांच्यामुळे त्रैलोक्य पावन झालेलं आहे। भविष्य आणि शतकोटी हे डोळ्यांनी पाहिलं नाही, सगळी सृष्टी शोधली तरी ते कुठे ऐकलं नाही। भविष्य काळाबाबत एखादं वचन खरं ठरलं तरी लोक आश्चर्य मानतात। वाल्मिक ऋषींनी रामकथेचा विस्तार केला नसता तर रघुनाथाचा अवतार लोकांना माहिती झाला नसता, मग लोकांनी शास्त्राधार देखील पाहिलं नसता, असा त्यांचा वागविलास आहे की तो ऐकून प्रत्यक्ष शंकर देखील संतोषला। त्याने त्रैलोक्याचं विभाजन करून शतकोटी रामायण रचलं, ज्याचं कवित्व शंकरानं पाहिलं, इतरांना त्याचा अंदाज देखील करता येणार नाही। या कार्यामुळे रामाच्या उपासकांना परम समाधान झालं। अनेक थोरथोर ऋषी होऊन गेले, त्याने पुष्कळ कवित्व केलं, परंतु वाल्मिकीसारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती। पूर्वी दुष्ट कर्म केले होती, परंतु रामनामामुळे पावन झाला। नाम जपल्यावर दृढ नियम पाळून पुण्याची सीमा ओलांडली, रामाचं उफराटं नाव घेतलं, त्यामुळे पापाचे पर्वत फुटून गेले, ब्रह्मांडावर पुण्याचे ध्वज उभारले। वाल्मिकींनी जिथे तप केलं ते वन पुण्य पावन झालं, शुष्क काष्ठाला देखील अंकुर फुटले। त्यांच्या तपामुळे पूर्वी वाल्याकोळी होता तो जीवघातकी असा होता, त्यालाच आता विद्वान आणि ऋषी वंदन करतात। उपरती आणि पश्चाताप केल्यानंतर पाप नाहीस होतं। देहामध्ये असणारा जो देही अंतरात्मा, मी पण त्याचा नाश होईपर्यंत केलेल्या तपाने पाप नष्ट झालं। पश्चातापामुळे आसन घातलं, देहाचं वारूळ झालं, तेच नाव त्यांना पडलं। वारुळाला वाल्मिक म्हणतात, म्हणून वाल्मिक हे नाव शब्द। ज्याच्या तीव्रतेमुळे तापसी माणसाचं हृदय झिजतं, त्या तापसीमध्ये श्रेष्ठ कवीश्वरांमध्ये वरिष्ठ स्पष्ट निश्चयाचा बोलणारा कवी म्हणजे वाल्मिक। निष्ठावंतांचं भूषण राम, रघुनाथाचा भक्तांचं भूषण असाधारण धारणा आहे, असा जो साधकाला सुदृढ करतो, असा वाल्मिक ऋषी ईश्वर समर्थांचा कवीश्वर असून त्याला माझा साष्टांग नमस्कार। वाल्मिक ऋषींनी सांगितली नसती तर आम्हाला रामकथा कशी समजली असती, म्हणून त्यांच्या सामर्थ्याचं काय वर्णन करावं। रघुनाथाची कीर्ती प्रकट केली, त्यामुळे त्यांचा महिमा वाढला। भक्त मंडळी त्याचं श्रवण करून सुखी झाले, आपला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, त्याच्यामुळे भूमंडळावरील सगळे लोक उद्धारले। थोर थोर रघुनाथ भक्त आहेत, त्यांचा महिमा अपार आहे, ते सगळ्यांचा किंकर्मी आहे, असं रामदास स्वामी म्हणतात। इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिक स्तवन निरूपण नाम समास प्रथम समास।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्म्यै महाकाल्यै च नमो नमः. सजयति सिन्दुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशिन्नाशयति विघ्नानां. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्याबरोबर अंधाराचा विनाश होतो, त्याप्रमाणे श्री गणरायाचं नामस्मरण करताच विघ्नांच्या राशींचा विनाश होतो. त्या श्री सिद्धिविनायकाचा जय जयकार असो. गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया.

माझा नमस्कार असो. आपण सगळेजण नियमयुक्त होऊन आई जगदंबेला वंदन करूया. देहदंड न होणारे म्हणजेच प्रकृतीला सांभाळणारे नियम पाळून आपण आई जगदंबेला विनम्रपणे प्रणाम करूया. आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज रविवार, सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम भारतरत्न आनंद यात्री, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 कृषी संदेश, सादर करते RS डवरे. सकाळी 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम अंतरंग, सादर करते श्रद्धा कराळे. सकाळी 10:20 आपण ऐकू शकणार आहात ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. 10:30 आम्ही प्रसारित करणार आहोत नातवंडांशी गप्पा हा विशेष कार्यक्रम, सादर करत्या सुमती पवार. सकाळी 11 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. दुपारी 12 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 1 प्रसारित करणार आहोत बाळू ऑन एअर हा कार्यक्रम, सादर करते डॉक्टर राजेश आहेर. दुपारी 2 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम सावित्री अबॅकसच्या. सायंकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्य संगीताचा. तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 26 जुलै. 1953 मध्ये फिडेल केस्ट्रोच्या मोनकाडा बॅरेक्सवरील अयशस्वी हल्ल्याने क्युबन क्रांती सुरू झाली होती. ही चळवळ 26 जुलै क्रांती म्हणून ओळखली जाते. 1956 मध्ये जागतिक बँकेने अस्वान धरणाच्या बांधकामासाठी वित्त पुरवठा करण्यास नकार दिल्यानंतर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएज कालव्याचे राष्ट्रीयकरण केले होते. 1963 मध्ये सिनकोमा पहिला भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित झाला होता. 1965 मध्ये युनायटेड किंगडम पासून मालदीवचे स्वातंत्र्य झाले होते. 1971 मध्ये अपोलो 15 प्रक्षेपण करण्यात आले होते. 1994 मध्ये सनई वादक उस्ताद बिस्मिला खान यांना राजीव गांधी सदिच्छा पुरस्कार जाहीर झाला होता. 1998 मध्ये विश्वनाथन आनंदला बुद्धिबळातील कामगिरीबद्दल प्रतिष्ठित बुद्धिबळ ऑस्करने सन्मानित करण्यात आले होते. 1999 मध्ये भारताचा कारगिल युद्धात विजय झाला होता. 2005 मध्ये मुंबई परिसरात 24 तासात सुमारे 995 मिलीमीटर पाऊस झाला, ज्यामुळे पूर आला होता आणि यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. 2008 मध्ये अहमदाबाद मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 56 ठार आणि 200 जखमी झाले होते. 2016 मध्ये सोलार इम्पल्स 2 पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमान ठरले होते. 2024 मध्ये 33व्या उन्हाळी ऑलिम्पिक आवृत्तीचे फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस शहरामध्ये सुरुवात झाली होती. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आपण आता इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद. जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंदयात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 14व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, सध्या आपण पाहतो आहोत ते आनंदयात्री रवींद्रनाथ यांचं सुंदर असं चरित्र, त्यासोबतच त्यांनी निर्माण केलेलं साहित्य देखील आपण जाणून घेतो आहोत. आज आपण त्यांचा नाटककार म्हणून एक जो पैलू पाहणार आहोत, त्याची सुरुवात कशी झाली ते आजच्या या भागामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. नाटककार रवींद्रनाथ. मंडळी, रवींद्रनाथ म्हणजे बहुमुखी प्रतिभा लाभलेलं व्यक्तिमत्व होतं. खरं तर त्यांना त्यांच्या घरच्या मंडळींनी वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठवलं होतं, परंतु त्यांचं मन तिथं फारसं रमत नव्हतं. मात्र नाट्य, संगीत, कला यासारख्या विषय

यांची आवड त्यांच्या रक्तातच असल्यामुळं त्याचा आस्वाद त्यांनी इंग्लंडमध्ये सुद्धा घेतला. त्यातल्या बऱ्याच गोष्टींचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि पुढील काळात त्यांच्या निर्माण झालेल्या साहित्यावर काही अंशी नक्कीच झाला. ते पाश्चात्य संगीत शिकले. इंग्लंडमध्ये असताना ते स्कॉट कुटुंबात राहिले होते. त्या कुटुंबातील मिसेस स्कॉट या अत्यंत प्रेमळ होत्या. त्यांनी रवींद्रनाथांवर आईसारखी माया केली. त्यांची आपल्या कुटुंबाप्रती असलेली निष्ठा, मुलींवर आणि आपल्या पतीवर असलेलं प्रेम पाहून रवींद्रनाथांना स्त्रीमधील प्रेम भावना आणि मातृभावना सर्वत्र सारख्याच आणि वैश्विक असतात या सत्याचा साक्षात्कार झाला. त्याच कुटुंबामध्ये असताना पाश्चात्य संगीताशी देखील त्यांचा संबंध आला. त्या काळात शेक्सपियर, मिल्टन, बायरन, शेली इत्यादी साहित्यिक म्हणजे साहित्य रसिकांसाठी जणू दैवतच होती. त्यांच्याही साहित्य कृतींचा अभ्यास रवींद्रनाथांनी केला. पण इंग्लंडमधल्या औपचारिक शिक्षणात फारशी रुची नसल्यामुळे ते भारतात परत आले. भारतात परत आल्यावर त्यांनी वाल्मिकी प्रतिभा या नावाचं एक नाटक लिहिलं. यावेळी त्यांचं वय होतं अवघं 20 वर्ष. रवींद्रनाथांना नाट्यसंगीत आणि काव्यलेखनाचं बाळकडू त्यांच्या घरातच अगदी लहानपणापासून मिळालं होतं. त्यांचे भाऊ ज्योतिरिंद्रनाथ नाटकं लिहित आणि बसवत असत. गुणींद्रनाथ म्हणून त्यांच्या एका चुलत भावाला पण नाटकांची आवड होती. ज्योतिदांनी रवींद्रनाथांना नेहमीच उत्तेजन दिलं. त्यामुळे रवींद्रनाथांची प्रतिभा साहित्य क्षेत्रात मुक्तपणे संचार करू लागली. वाल्मिकी प्रतिभा हे नाटक अनेक अर्थांनी आगळं वेगळं आहे. वाल्या कोळी वाल्मिक ऋषी होण्याआधी एक दरोडेखोर होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मदेव आणि नारदांच्या आज्ञेनुसार त्यांनी रामायणाची रचना केली. परंतु ही रचना करण्याआधी त्यांनी क्रौंच पक्ष्याचं एक जोडपं एका झाडावर बसलेलं पाहिलं. त्या आपल्या आनंदात निमग्न असणाऱ्या एका पक्ष्याला एका शिकाऱ्यानं बाण मारला. त्यामुळे त्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप पाहून वाल्मिकींचं हृदय द्रवलं आणि त्यांच्या तोंडून रामायणातील तो प्रसिद्ध श्लोक बाहेर पडला. मा निषाद प्रतिष्ठां त्वं गमः शाश्वती समः यत्क्रौंच मिथुनादेकं मोहि काममोहितम्. कधी नव्हे तो आपल्या तोंडून अशा प्रकारची सुंदर रचना कशी काय बाहेर पडली याचं त्यांना नवल वाटलं. त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेव आणि नारदांच्या आशीर्वादानं रामायणाची रचना केली हे आपण सगळे जाणतो. पण ही जी मूळ घटना आहे त्या घटनेमध्ये रवींद्रनाथांनी आपल्या नाटकात एक वेगळीच कलाटणी दिली. त्यांच्या वाल्मिकी प्रतिभा या नाटकात वाल्या आणि त्याचे साथीदार यांची दरोडेखोरांची एक टोळी असते. ही सगळी मंडळी अत्यंत क्रूर आणि आडदांड असतात. ते प्रतिभा नावाच्या एका निरागस मुलीला पकडून आणतात आणि काली मातेपुढे तिचा बळी द्यायचा असं ठरवतात. या निष्पाप मुलीचा आक्रोश ऐकून वाल्याचं हृदय द्रवतं आणि तो आपल्या साथीदारांशी वैर पत्करून तिची सुटका करतो. टोळीतील सहकाऱ्यांना सोडून देऊन तिला घेऊन रानोमाळ भटकतो. त्यातूनच त्याचं हृदय परिवर्तन होतं.
तो स्वतःविषयी विचार करू लागतो, अंतरात्म्याचा शोध घेतो. त्याची ही तळमळ पाहून ती मुलगी म्हणजे प्रतिभा आपल्या खऱ्या रूपात त्याच्यासमोर प्रकट होते. ती म्हणजे प्रत्यक्ष साहित्य, कला आणि विद्येची देवता सरस्वती असते. ती त्याला म्हणते, तुझ्यातली माणुसकी जागृत होते की नाही याची परीक्षा मी पाहिली. त्यासाठी मीच बालिकेचं रूप घेतलं होतं. तुझ्या पाषाण हृदयाला ज्या आर्त करुणेच्या स्वरांमुळे पाजर फुटला, त्याच तुझ्या हृदयातून आणि वाणीतून आता माणुसकीचं संगीत जन्म घेईल आणि लक्षावधी मनांना कोमल भावनांनी शुद्ध करेल. तुझी वाणी देशोदेशी चिरकाल घुमत राहील आणि त्यातून अनेक कवींना प्रेरणा मिळेल. या नाटकात रवींद्रनाथांनी वाल्याकोळी लुटारूंपासून सरस्वतीला मुक्त करतो हे जे दाखवलं आहे ते प्रतीकात्मक आणि अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचा अर्थ असा की सरस्वती आज साहित्य रूपानं लुटारूंच्या धनदांडग्यांच्या ताब्यात गेली आहे. तिला त्यांच्यापासून मुक्त केलं पाहिजे. समाजाला बळ देणारं साहित्य आणि एकूणच साहित्य आणि कलाक्षेत्र हे साहित्यिक आणि कलावंतांच्याच ताब्यात असतं असलं पाहिजे. राजकारणी धनदांडगे यांच्यापासून ते मुक्त असलं पाहिजे, तरच ते सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल. समाजाच्या प्रगतीची दिशा त्यामुळे सापडू शकेल. साहित्यिकांना मोकळं आकाश मिळेल. रवींद्रनाथांनी त्या काळी जे प्रतीकात्मक रूपानं सुचवलं ते आज सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. या नाटकानं रवींद्रनाथांनी जणू प्रायोगिक रंगभूमीची पायाभरणी केली, अनेक नवीन गोष्टी आणल्या. नाटकांवर इंग्रजी नाट्यभूमीचा प्रभाव होता, संगीताचा आणि रागदारीचा प्रभाव होता. त्या चौकटीतून नाटकाला बाहेर काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. त्यांचं हे नाटक म्हणजे सुरांचा आणि स्वरांचा आविष्कार होता. त्याला एक प्रकारची आंतरिक लय होती. गाण्याच्या आणि रागदारीच्या बंधनापासून काही अंशी मुक्त होत आपल्याला हवा तसा नाट्यविष्कार सादर करण्याचं आणि स्वरांच्या प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य त्यांनी घेतलं होतं. ते नुकतेच इंग्लंडहून परतल्यामुळे या त्यांच्या प्रायोगिक नाटकावर काही अंशी पाश्चात्य संगीत आणि आयरिश संगीताचाही प्रभाव होता. हे नाटक केवळ वाचण्यासाठी नव्हे तर ते पाहावं आणि अनुभवावं अशा प्रकारचं होतं. या नाटकानं वयाच्या केवळ 20व्या वर्षी रवींद्रनाथांचं नाटककार म्हणून दमदार पदार्पण झालं. या नाटकातून साहित्यिक म्हणून आपल्या पुढील प्रवासाची दिशा रवींद्रनाथांना गवसली. आपलं पुढील साहित्य कसं असेल याची जणू झलकच त्यांनी या नाटकाद्वारे आपल्याला दाखवली. दरोडेखोरांच्या किंवा धनदांडग्यांच्या तावडीतून सरस्वतीला मुक्त केल्याशिवाय कलावंताला सरस्वती प्रसन्न होत नाही हे त्यांना जाणवलं होतं. महर्षी वाल्मिकींच्या अंतःकरणात जो दयेचा करुणेचा झरा वाहू लागला त्यामुळे जगाकडे आणि त्यातील क्रौर्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाल्मिकींना प्राप्त झाली. बालिकेला दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवणं म्हणजेच सरस्वतीला नको असलेल्या व्यक्तींच्या ताब्यातून मुक्त करणं आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आलं. वाल्मिकी प्रतिभा हे नाव खरोखरच अगदी सुंदर आहे. त्याच्या नावातच रवींद्रनाथ आणि त्यांच्या प्रतिभेचा विलासही आपल्याला दिसतो. त्यांच्या प्रतिभेची झेप आपल्याला दिसते. या नाटकात वाल्मिकींची भूमिका स्वतः रवींद्रनाथांनी केली तर सरस्वतीची भूमिका
त्यांची एक भाची प्रतिभा म्हणून होती, तिनं केली. त्या काळात नाटकात किंवा रंगभूमीवर आपल्या घरातील मुलींना सनातनी विचारांचे लोक पाऊल ठेवू देत नव्हते, कारण असं करणं म्हणजे प्रतिष्ठेला बाधा आणण्यासारखं होतं. पण रवींद्रनाथांनी ही सुरुवात स्वतःच्या घरापासूनच केली. ही एक प्रकारची सामाजिक क्रांतीच होती. त्याची किंमतही टागोर कुटुंबियांना मोजावी लागली, पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. स्त्रियांनी सुद्धा कला, साहित्य, शिक्षण इत्यादी क्षेत्रात मुक्तपणे वावरलं पाहिजे, त्यांना मुक्त आकाश मिळालं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. या नाटकात खरं तर त्यांच्या घरातील बहुतेक सदस्यांचा या ना त्या कारणानं सहभाग होता. हे नाटक पहिल्यांदा सादर झालं ते सुद्धा टागोर कुटुंबियांच्या जोराशंकोवाडी इथंच. कला, साहित्य इत्यादी प्रांतात पुढील काळात रवींद्रनाथांची जी वाटचाल होणार होती त्याची सुरुवात आणि दिशादर्शन करणारं नाटक म्हणजे वाल्मिकी प्रतिभा. मंडळी, रवींद्रनाथांच्या साहित्याबद्दल आणि त्यांच्या जीवनाबद्दल आपण आणखी जाणून घेणार आहोतच, पण ते पुढील भागात आपण जाणून घेऊया. आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर अधिकात अधिक पैसा कमवायचा असेल तर नुसतं शेती व्यवसायावर अवलंबून राहता येत नाही, त्याला जोडधंद्याची सुद्धा आपल्याला जोड देणं गरजेचं आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि या शेती जोडधंद्यामध्ये शेळीपालन अतिशय महत्त्वाचा व्यवसाय ठरू शकतो. परंतु शास्त्रोक्त शेळीपालन करण्यापूर्वी किंवा बंदिस्त शेळीपालन करण्यापूर्वी या शेळीपालनाचा गोठा कसा असावा या संदर्भामध्ये बरेच शेतकरी विचारणा करतात. त्या अनुषंगाने आज आपण थोडंसं याविषयी जाणून घेणार आहोत. बंदिस्त शेळीपालन करताना सर्वसाधारणपणे एका मोठ्या शेळीला 10 ते 12 चौरस फूट जागा लागते आणि 25 फूट जागा जर ती छतामध्ये नसेल किंवा गोठ्यामध्ये नसेल तर 25 चौरस फूट जागा तिला मोकळ्या पटांगणासाठी लागते. पैदाशीच्या बोकडासाठी जर आपण विचार केला तर साधारणतः 15 ते 18 चौरस फूट जागा ही छताखाली तर 25 ते 30 चौरस फूट जागा ही पटांगणामध्ये पैदाशीच्या बोकडाकरता लागत असते. करडाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्यांच्या वाढीच्यानुसार साधारणतः 5 ते 10 चौरस फूट जागा त्यांना छताखाली आणि 20 ते 25 चौरस फूट जागा ही मोकळ्या पटांगणाखाली लागते. शेतातील बाभळीच्या झाडापासून खांब तर तुराट्या, भाताचा पेंडा, गव्हाच्या पेंड्या, बाजरीचं सरमाळ याचा वापर करून आपण अतिशय चांगल्या प्रकारचं गोठ्याचं शत आपल्याला साकारता येऊ शकते. कुंपण तसंच गोठ्यातील कप्पे, भिंती, तुराट्या, बांबूच्या पट्ट्याचा वापर करून तयार करता येतात.

गोठ्याचं छत थोड्या जास्त उंचीवर जर साकारलं तर हवा खेळती राहते. गोठ्याच्या छताला प्लॅस्टिक पॉलिथिन अथवा खताच्या रिकाम्या पिशव्या शिवून जर घेतल्या तर आवरण किंवा आच्छादन त्याच्यामध्ये बसवल्या जाऊन पावसापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळतं. एकेरी गोठ्यासाठी पूर्व पश्चिम पत्र्यापर्यंत भिंतीचं बांधकाम व मोकळ्या पटांगणाच्या विरुद्ध बाजूनं 3 ते 4 फूट भिंत व त्यावर छतापर्यंत चेनलिंग जाळी अशा पद्धतीने जर गोठ्याचं बांधकाम केलं तर फायदेशीर ठरू शकतं. मोकळ्या पटांगणापासून जमिनीपासून चेनलिंग जाळी आणि त्याच्यावर दार जर बसवलं तर तेही चांगलं असतं. दुहेरी गोठ्यासाठी म्हणजे जे या ठिकाणी 100 पेक्षा जास्त शेळ्या ठेवायच्या आहेत तिथं पूर्व पश्चिम छतापर्यंत भिंती त्यामध्ये लाकडाचे दार व दोन्ही बाजूस आवार करून चेनलिंग जाळीचं जर कुंपण घातलं तर ते शास्त्रोक्तदृष्ट्या अतिशय चांगलं ठरतं. छताला सिमेंटचे पत्रे लोखंडी अँगलचा वापर करून जर बसवले तर ते सुद्धा या शास्त्रोक्त गोठ्याच्या संदर्भामधला अतिशय महत्वाची बाब ठरते. दुहेरी गोठ्यात छताखाली मध्यभागी मोकळी जागा व त्याच्या दोन्ही बाजूस चेनलिंग जाळीच्या सहाय्यानं वेगवेगळे कप्पे करून जर घेतले तर ती एक बाब अतिशय चांगली ठरू शकते. सिमेंटच्या अर्ध्या पाईपच्या सहाय्यानं एकरी गोठ्यात पूर्व पश्चिम लांबी असलेल्या भिंतीच्या बाजूनं तर दुहेरी गोठ्यात मधल्या जागेच्या दोन्ही बाजूनं जाळीच्या बाहेर जमिनीपासून साधारणतः 1 ते 1.5 फूट उंचीवर गव्हाण जर बसवली तर ती या शेळीपालनामध्ये अचूक अशी ठरते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या गव्हाणाची रुंदी साधारणतः 1 फूट साधारणतः तेवढीच खोली आणि गव्हाणाच्या बाजूची जी जाळी आहे ती लोखंडी पट्ट्याच्या सहाय्यानं मोठे कप्पे करून जर बसवलेली असेल तर ती फार चांगलं. आणि पिण्याच्या पाण्यासाठी नेहमी करता सिमेंटची टाकी ठेवली पाहिजे. ह्या काही पायाभूत बाबी आहेत ज्या बंदिस्त शेळीपालनामध्ये गोठा कसा बांधावा या अनुषंगानं आपण विचार करू शकतो. आपल्या मनामध्ये जर या संदर्भामध्ये सखोल विचार आले आणि ह्या बाबी जर करायच्या असतील तर गोठा बांधण्यापूर्वी किंवा बंदिस्त शेळीपालनासाठी गोठा बांधण्यापूर्वी कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर अधिक चांगल्या प्रकारे या संदर्भात माहिती मिळू शकते आणि आपल्याला खऱ्या अर्थानं शेळीपालनापासून फायदा होऊ शकतो. नमस्कार.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
7: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
8: सवयींविषयी बोलू काही. फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारू नका. सोशल मीडियावर फेसबुक एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. आपण त्याचा उपयोग कसा करतो त्यावर त्याचे चांगुलपण अवलंबून आहे. महिला असो पुरुष, मैत्री करण्याचा छंद बाळगणे चुकीचे नाही. पण फेसबुकवर तुम्हाला आलेली फ्रेंड रिक्वेस्ट तत्काळ स्वीकारू नका, कारण तुमच्यामधील चांगुलपणाचा गैरफायदा घेण्यास लोक टपलेले आहेत हे विसरू नका. तुम्ही वृत्तपत्र, रेडिओ किंवा टी व्ही बघत असालच तर फेसबुकवरील मैत्री किती महागात पडली या बातम्या बघितल्या असतीलच. फेसबुकवर फेक अकाउंटद्वारे फसवणुकीचे गुन्हे समाजात घडत आहेत. आपण काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. फसवणूक झाल्यानंतर पश्चाताप होतो, पोलिसांकडे तक्रार केली जाते, म्हणजे नुकसान मानसिक, शारीरिक किंवा आर्थिक होते ते कोठेही भरून मिळत नाही. जे व्यक्ती तुमच्या परिचयाचे त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती, त्यांची रिक्वेस्ट तुम्ही स्वीकारू शकतात. अशा अनोळखी व्यक्तीचे रिक्वेस्ट स्वीकारून तुम्ही अडचणीत येऊ शकतात, तुमचं अकाउंट हॅक होऊ शकतं. त्यासाठी सवय अतिशय महत्वाची.
7: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जॉनी मेरा नाम या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि उषा खन्ना यांनी गायलेलं गीत. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं जोरू का गुलाम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ढोंगी या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जय संतोषी मा या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे कवी प्रदीप यांची. ऐकूया मन्नाडे यांच्या आवाजात आणि गीताला संगीत दिलं आहे सी अर्जुन यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत अजीज कश्मीरी यांचं, इंटरनॅशनल क्रूक या चित्रपटामधलं। संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात।

0: स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.
1: हॉटेल या चित्रपटामधलं गीतकार इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि हे गीत गायलं आहे मनहर उधास आणि आशा भोसले यांनी.

0: तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे झूठा कही का या चित्रपटामधलं. गुलशन बावरा यांची गीतरचना तर संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, शशी कपूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नहीं।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
3: अटी साधना सरगम आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं करिश्मा कुदरत का या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया हरिदर्शन या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात. ही शब्दरचना आहे कवी प्रदीप यांची. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: हम आपके है कौन या चित्रपटामधलं राम लक्ष्मण यांच्या संगीताने सजलेलं टायटल सॉन्ग आता ऐकूयात लता मंगेशकर आणि SV बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात.

0: ही गीतरचना होती देव कोहली यांची. संगीतकार राम लक्ष्मण.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्न.

0: जीवनाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होत. एक दिवस
1: रेडिओ विश्वास टाइम चेक.
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत कठपुतली या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे लहू के दो रंग या चित्रपटामधलं फारुख कैसर यांचं गीत. गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. विश्वेश्वर शर्मा यांची गीतरचना, संगीत दिला आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात हिरासत या चित्रपटामधलं.
3: हाय हा, एक बार कैलाश शिखर पर हुआ बहुत हंगामा. अरे रूठ गई पार्वती जी, शिव जी को आया नहीं मनाना. तब भोलेनाथ ने श्री कृष्ण जी को पूछा. क्या पूछा? अरे बोलो हे बनवारी, हे गिरधारी, हे किशन मुरारी, के कैसे आप 16,000 को संभालते थे. अरे यहां तो एक नारी है भारी. तब श्री कृष्ण जी डायरेक्ट हमसे बोले. क्या बोले? अरे ओ भोले,

अकेले हैं, नाउ मेकिंग वेर

0: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात हंगामा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. अंजान यांच्या गीताला संगीत आहे R.D. बर्मन यांचं.

0: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं जवानी दिवानी या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा.

0: आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात.
1: तीन चार

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: अलका याज्ञिक आणि अमित कुमार यांनी गायलेलं इंदिवर ह्यांचं गीत आता ऐकूयात. हॉटेल या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: La la la la la la la la la la la la la la la la la la la la la la.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राजेश रोशन.

कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया. मैंने प्यार किया या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे असद भूपाली यांची, आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग, एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत साज राव लक्ष्मण यांचा.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: हे गीत ऐकूया सोलवा सावंत या चित्रपटामधलं. यसुदास आणि वाणी जयराम यांच्या आवाजात नक्षलालपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
5: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
6: बजेटचं काय?
5: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
7: अटी व शर्ती.
8: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. बालविश्व या कार्यक्रमामध्ये मी RJ मुग्धा आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा विषय प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, मोबाईलचे फायदे आणि तोटे. या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी. नवीन पिढी मोबाईलकडे कशी पाहते, त्यांच्या मते मोबाईल हे वरदान आहे की शाप, जाणून घेऊया त्यांच्या शब्दातून.
9: नमस्कार मित्रांनो, आज आम्ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल देवलालीचे विद्यार्थी इथे एक समूह चर्चेसाठी जमलो आहेत. आजच्या सहभागींचे नाव आहेत कौस्तुभ, सर्वज्ञ, काव्य, समीक्षा, श्रेया, तनुश्री आणि श्रावणी. आजचा आपला विषय आहे मोबाईलचे फायदे व तोटे. मित्रांनो, मोबाईल हा आपल्या आधुनिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. त्याचे वापर आपल्याला अनेक फायदे देतात, पण त्याचे काही परिणाम पण आहेत. चला तर मग आपल्या सहभागींशी आपले मत जाणून घेऊयात. सर्वप्रथम कौस्तुभ, तू आपले मत सांगशील का?
10: हो वेदांत, माझ्या मते मोबाईल हा आजच्या युगातील उत्कृष्ट शोध आहे. मोबाईलच्या मदतीने आपण कोणत्याही व्यक्तीशी काही क्षणात संपर्क साधू शकतो. विद्यार्थ्यांसाठीही मोबाईल खूप फायदेशीर आहे, कारण ऑनलाईन वर्ग, शैक्षणिक ॲप्स, शैक्षणिक व्हिडिओ यांच्या मदतीने आपण शिक्षणाला जास्त सुलभ आणि रंजक बनवू शकतो. मी माझंच एक उदाहरण सांगतो. आता मी 9th आल्यामुळे माझा अभ्यास खूप वाढला आहे, तर मग गणितातले कोणते सूत्र किंवा विज्ञानातील कोणती संकल्पना मला कळाली नाही, तर शिक्षकांनी सुचवलेले शैक्षणिक स्थळांवर मी जाऊन माझे डाऊट सॉल्व्ह करू शकतो. दुसरं उदाहरण म्हणजे गणितातले किंवा कोणतेही प्रकल्प मिळाले तर त्यांच्याविषयी माहिती व चित्र गोळा करण्यासाठी मी मोबाईलचा वापर करतो. म्हणून मला वाटतं की मोबाईलचा जर का आपण चांगला वापर केला तर तो ज्ञानाचा खजिना ठरू शकतो.
9: खूप छान कौस्तुभ. सर्वज्ञ, आपण आत्ताच कौस्तुभचे मत ऐकले, ह्यावर तू सहमत आहेस का?
11: कौस्तुभचे मत ऐकून मलाही माझा लहानपणाचा एक अनुभव आठवला. लहानपणी लॉकडाऊनच्या काळात मला मोबाईलचा वापर जास्त झाल्यामुळे मायग्रेन विथ एराचा आजार सुरू झाला. डॉक्टरांकडे गेलो तेव्हा कळलं की अचानक माझ्या डोळ्यांसमोर चमकणारे प्रकाश व झिगझॅग रेषा दिसू लागल्या, याला मायग्रेन विथ एरा म्हणतात. त्वरित उपचार करून स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमित दिनचर्या पाळण्यामुळे माझी प्रकृती सुधारली. हे बघा मित्रांनो, मोबाईलचे अनेक फायदे असले तरी त्याचा अतिवापर हानिकारक ठरू शकतो. आजच्या काळात अनेक विद्यार्थी सोशल मीडिया व गेमिंगवरती आपला वेळ घालवतात, जेणेकरून त्यांच्या डोळ्यांवरती ताण येतो. रात्रंदिवस फोन बघितल्याने त्यांची झोप कमी होते व आरोग्यावरती परिणाम होतो. म्हणून मोबाईलचा वापर मर्यादित आणि आवश्यक तेवढाच करायला हवा.
9: अतिशय योग्य मुद्दे मांडलेस तू सर्वज्ञ. मी पण एक उदाहरण सांगतो. लॉकडाऊनच्या काळात कोरोना आलं होतं, त्यामुळे सगळे आपले ऑनलाईन क्लासेस मोबाईलवरून अटेंड करायला लागायचे, ज्यामुळे डोळ्यांवर ताण यायचा आणि त्याचे वाईट परिणाम व्हायचे. म्हणून मी अँटीग्लेअर लेन्सेस वापरायला लागलो, ज्याच्यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी झाला आणि माझे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहिले. श्रावणी, आपण आत्ताच सर्वज्ञाचे मत ऐकले, ह्यावर तू काय बोलशील?
12: माझ्या मते मोबाईलचा योग्य वापर केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. इमर्जन्सीच्या परिस्थितीत त्वरित संपर्क साधता येतो. ऑनलाईन बँकिंग तिकीट बुकिंग, नकाशाचा वापर आणि नवीन कौशल्य शिकण्यासाठी मोबाईल उपयुक्त आहे. मोबाईलमुळे वेळ आणि श्रम दोन्हींचीही बचत होते, त्यामुळे तो आधुनिक जीवनातला एक महत्त्वाचा साधन बनलेला आहे. त्याचा वापर किती आणि कशा प्रकारे करावे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. माझ्या मते मोबाईलचा योग्य वापर केला तर तो विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त आहे. उदाहरणार्थ इंग्रजीमध्ये एखादा नवीन शब्दाचा अर्थ समजत नसेल तर आपण लगेच ऑनलाईन शब्दकोशातून त्याचा अर्थ, उच्चार आणि वापर पाहू शकतो. तसेच आमच्या वर्गात कधी गृहपाठाबाबत शंका आली तर वर्गाच्या व्हॉट्सअप गटावर मित्रमैत्रिणींशी संपर्क साधून ती दूर करता येते, त्यामुळे शिकणे अधिक सोपे आणि जलद होते.
9: अगदी बरोबर बोललीस तू श्रावणी. मित्रांनो, चला तर मग आपण आता तनुश्रीला बोलण्याची संधी देऊयात. तनुश्री, आताच आपण आपल्या सहभागींची ऐकले मोबाईलचे फायदे व तोटे दोन्हीही आहेत, यावर पण पालक व शिक्षक काही मार्गदर्शन करतात का?
7: हो वेदांत, मला असं वाटतं की आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर केवळ मनोरंजनासाठी नाही, शिक्षणासाठी कसा करावा हे शिकवतात. शिक्षक आम्हाला शैक्षणिक ॲप्स, ऑनलाईन संशोधन, डिजिटल वाचन आणि प्रकल्पासाठी इंटरनेटचा योग्य वापर कसा करावा हे शिकवतात. त्याचप्रमाणे पालकही आपल्याला या गोष्टींची पूर्तता करून घेण्यासाठी मोबाईलचा वापर करून देतात. पण इंटरनेट वापरताना आपली सुरक्षता खूप गरजेची आहे. आजकाल सायबर गुन्हे आणि सायबर बुलिंगचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे, त्यामुळे आपण आपली काळजी स्वतःच घेतली पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं? आपण आपली वैयक्तिक माहिती इतरांना शेअर नाही केली पाहिजे. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. अनोळखी लिंक्सवर क्लिक नाही केला पाहिजे. OTP किंवा पासवर्ड अनोळखी व्यक्तीला सांगितले नाही पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण सायबर बुलिंग आणि सायबर गुन्ह्यांपासून वाचू शकतो. स्टीम प्रकल्प, विज्ञान प्रदर्शन किंवा इतर उपक्रमांसाठी माहिती शोधताना विश्वासू संकेतस्थळे कशी निवडायची, इंटरनेटवरील माहिती खरी आहे का खोटी हे कसं तपासायचं यांचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला केलं जातं. आज डोलिंगो आणि बॅबल सारख्या ॲप्सनी खूप साऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती केली आहे. या ॲप्सनी आपल्याला देशी व विदेशी हे भाषा शिकता येतात, जसे की जॅपनीज, चायनीज, रशियन अशी शेकडो भाषा आपण शिकू शकतो. म्हणून मला वाटतं की शाळा आम्हाला मोबाईलचा सुजन, सुरक्षित आणि जबाबदार वापर करायला शिकवते. शेवटी आपल्या पालकांनी आणि आपल्या शिक्षकांनी आपल्याला हे तंत्रज्ञान खूप विश्वासाने हातात सोपवलं आहे. तो विश्वास कायम जपण्यासाठी आणि ठेवण्यासाठी ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. म्हणून चला आपण मोबाईलचा वापर केवळ मनोरंजनासाठी नाही तर शिक्षणासाठी, ज्ञानवृद्धीसाठी आणि भविष्याच्या प्रगतीसाठी करूया.
9: खूप छान तनुश्री, तुझ्या बोलण्यात सत्यता आहे. यावर तुझे काय म्हणणे आहे श्रेया?
13: तुझं म्हणणं ठीक आहे तनुश्री. आज आपण पाहतो की लहान मुलांना जेवण भरवण्यासाठी देखील आई वडिलांना मोबाईलवर कार्टून लावून द्यावे लागते. ही मुलांच्या मानसिक विकासासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. मला इथे एका गोष्टीकडे लक्ष वेधायचे आहे की मोबाईलमुळे आपली विचार करण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता फार कमी झाली आहे. पूर्वी आपल्याला महत्त्वाचे फोन नंबर्स पाठ असायचे. आज आपल्याला स्वतःच्या घरच्यांचे नंबरही आठवत नाहीत, कारण आपण सर्व काही मोबाईलवर सोडून दिले आहे. आता अभ्यासाबद्दल बोलायचे झाले तर आपण सर्वांना माहीत आहे की गणित हा विचार करण्याचा विषय आहे. जर विद्यार्थी गृहपाठासाठी नेहमी AI वापर करत असतील तर ते स्वतः विचार करण्याचा आणि प्रश्न सोडवण्याचा फार कमी प्रयत्न करतात. मी सुद्धा कधी कधी गणित ह्या विषयासाठी AI वापर करते, पण AI वापर रोज केल्याने ते आपल्यासाठी घातक ठरू शकते. कारण वर्गात आपल्याला शिक्षक ज्या पद्धतीने गणित शिकवतात आणि AI आपल्याला ज्या पद्धतीने समजवतो यामध्ये खूप फरक असतो आणि त्यामुळे आपल्याला कन्फ्युजनही होऊ शकते. AI आपली विचारशक्ती आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो. या सवयीमुळे प्रत्यक्षात पेपर सोडवताना फार अडचणी येते. AI वापर उत्तर समजून घेण्यासाठी किंवा शंका दूर करण्यासाठी करावा, पण गृहपाठ आधी स्वतः सोडवावा. त्यामुळे गणित चांगले समजते आणि स्वविचार करण्याची सवय लागते. माझ्या मते मोबाईल हा आपल्या गरजा पूर्ण करणारा मित्र असावा, आपल्या आयुष्यावर ताबा मिळवणारा शत्रू नव्हे.
9: खूप छान श्रेया. मित्रांनो, आता मी सर्व वक्त्यांचे बोलण्यातील अभिप्राय समीक्षाच्या वतीने ऐकू इच्छितो.
14: हो नक्कीच वेदांत, माझ्या मते मोबाईलचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, त्यामुळे त्याचा वापर संतुलित पद्धतीने करणे आवश्यक आहे. मोबाईलवर जास्त वेळ घालवण्याऐवजी आपण खेळ खेळू शकतो, वाचन करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायलाही महत्त्व दिला पाहिजे. मोबाईल हा आपला सेवक असावा, मालक नाही. याच्यावरून मी तुम्हाला आपल्या जीवनाचं एक उदाहरण देते. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा शाळेतून किंवा कुठेही बाहेरून आलो की सगळ्यात पहिलं आपल्या घरच्यांना विचारायचो, आई बाबा आजी आजोबा तुम्ही कुठे आहात. पण आजचं चित्र काय आहे? कुठेही बाहेरून आलो की सगळ्यात पहिलं घरच्यांना आपला मोबाईल विचारतो, आई माझा मोबाईल कुठे आहे. आजचे मुलं त्या मोबाईलसाठी काय नाही ते करत्या. म्हणूनच माझ्या मते मोबाईल हा आपल्या आयुष्याचा एक भाग असावा, संपूर्ण आयुष्य नाही. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास तो आपल्या विकासासाठी वरदान ठरू शकतो. मी अभ्यास पूर्ण केल्यानंतरच मोबाईल वापरते, त्यानंतर थोड्या वेळ पुस्तक वाचते, सायकल चालवते किंवा मित्रमैत्रिणींसोबत खेळते. त्यामुळे शरीरही तंदुरुस्त राहते आणि मनही आनंदी राहते. आमच्या घरी जेवताना मोबाईल वापरत नाही, त्यामुळे सर्वजण एकत्र बसून गप्पा मारतो आणि दिवसातील अनुभव एकमेकांशी शेअर करतो. म्हणूनच मोबाईलचा वापर मर्यादित आणि योग्य करण्यासाठीच करायला हवा. तंत्रज्ञानाचा वापर आपण नियंत्रित केला तर ते वरदान आहे, पण तंत्रज्ञानाने आपल्यावर नियंत्रण मिळवले तर ते नुकसानकारक ठरते.
9: अगदी योग्य बोललीस समीक्षा. काय रे काव्य, तू एवढ्या विचारात काय दिसतोस? काय झालंय तुला?
15: काही नाही रे, मी आताच तुम्हा सर्वांचे बोलणे ऐकले आणि मला अचानक एक कविता आठवली, ती म्हणून दाखवतो. मोबाईल फोनची किमया भारी, मोबाईल फोनची किमया भारी, माहीत होते दुनिया सारी. दूरचे मित्र होतात जवळ, दूरचे मित्र होतात जवळ, वाचतो आपला खूप वेळ. पण स्क्रीन बघून डोळे दुखतात, मैदानावरचे खेळ सुटतात. घरामध्येही दुरावा वाढतो, माणसांपेक्षा फोनच आवडतो. गरजेपुरता वापर आहे छान, अतिवापराने मात्र होईल नुकसान.
9: वा काव्य वा, अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात तुझी कविता खूप चांगला संदेश सर्वांना देऊन गेली आहे. मित्रांनो, आजच्या चर्चेतून आपल्याला समजले की मोबाईल मुळे आपल्याला शिक्षण, संवाद आणि माहिती मिळवणे सोपे झाले आहे, परंतु त्याचा अतिवापर केल्यास तो आपल्या आरोग्य, अभ्यास आणि सामाजिक जीवनावर वाईट परिणाम ठरू शकतो. म्हणून आपल्याला मोबाईलचा वापर मर्यादित, जबाबदारीने आणि योग्य केला पाहिजे. शेवटी मी एकच बोलू इच्छितो, मोबाईल वाईट नाही, त्याचा चुकीचा वापर वाईट आहे. याच संदेशासह आजचा चर्चा येथे संपवतो. धन्यवाद.
5: तर श्रोते हो, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचे फायदे आणि तोटे या विषयावर अतिशय समतोल आणि विचारप्रवर्तक चर्चा केली. तंत्रज्ञान हे आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे, पण त्याचा योग्य वेळी, योग्य कारणासाठी आणि योग्य प्रमाणात वापर करणं हीच खरी स्मार्टनेस आहे. या सुंदर चर्चेसाठी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मी मनापूर्वक आभार मानते. बालविश्व या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मधुचंद्र या चित्रपटामधलं गीत. महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आहे. ग. दि. माडगुळकर यांचं गीताला संगीत दिलं आहे एन. दत्ता यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 26 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. भारतावर अमेरिकेचे 10% टेरिफ, उत्पादनांसाठी वेठबिगारी होत असल्याचा कंगावा. वेठबिगारी किंवा सक्तीच्या मजुरीचा वापर करून तयार केलेल्या उत्पादनांविरोधातील व्यापक कारवाईचा भाग म्हणून अमेरिकेने भारतासह 17 देशातून आयात करणाऱ्या वस्तूंवर 10% टेरिफ लादले आहे. यापूर्वी 3 जून रोजी अमेरिकेने व्यापार कायद्याच्या कमाल 301 अंतर्गत टॅरिफ प्रस्तावित केले होते. तेव्हा भारताचा समावेश 12.5% शुल्क आकारल्या जाणाऱ्या देशांमध्ये करण्यात आला होता. परंतु सक्तीच्या मजुरीचा वापर करून तयार केलेल्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालणारी सुधारणा भारताने आपल्या परराष्ट्र व्यापार धोरणात 14 जुलै रोजी केली. भारतासह 60 देशांमधील सक्तीच्या मजुरीच्या प्रथांबाबत अमेरिकेच्या तपासादरम्यान सरकारने सक्तीच्या मजुरीचा वापर करून तयार केलेल्या वस्तूंच्या आयातीवर

0: बंदी घालण्यासाठी परराष्ट्र व्यापार धोरणात दुरुस्ती केली. आता वळूया पुढील बातमीकडे. कारवर दरड कोसळून हिमाचलमध्ये 13 जण ठार. हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती जिल्ह्यात शुक्रवारी उदयपूर पांगी मार्गावर डोंगरावरून मोठमोठे दगड चालत्या टॅक्सीवर कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण थोडक्यात बचावले अशी माहिती पोलिसांनी दिली. मृतांमध्ये 6 महिन्यांच्या बालकाचाही समावेश आहे. कुलहून किल्लारकडे जात असलेल्या या SUV मध्ये 15 जण प्रवास करत होते. अचानक मोठमोठे दगड वाहनावर कोसळले आणि वाहन पूर्णपणे चिरडले गेले. वाहनाच्या मागील भागाला आग लागली. स्थानिक लोकांनी आणि लष्कराच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले असून त्यात वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार उदयपूर किल्लार मार्ग मागील बंद असल्याने प्रवासी तिंदी येथे अडकले होते. शुक्रवारी रस्ता पुन्हा सुरू झाल्यानंतर ते पांगीकडे निघाले, मात्र वाटेत हा अपघात झाला. मृत आणि जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. आता वळूया पुढील बातमीकडे. भक्तीचा डिजिटल रंग, आषाढीत वारकरी पेहराव आणि विठ्ठलाच्या फोटोशूटची क्रेज. आषाढी एकादशीचा उत्साह यंदा भक्तीबरोबरच डिजिटल माध्यमातही मोठ्या प्रमाणात झळकत आहे. गेल्या 7 दिवसात आषाढी एकादशीशी संबंधित इंटरनेट सर्चमध्ये 140% वाढ झाली असून गुगल ट्रेंड्समध्ये 5000% अधिक ब्रेकआउट नोंदवला गेला आहे. सोशल मीडियावर चिमुकल्यांना विठ्ठल रुक्मिणी किंवा वारकरी वेशात सजवून थीम आधारित फोटोशूट करण्याचा ट्रेंड लोकप्रिय ठरला असून त्यासाठी पालक 15,000 ते 20,000 रुपयापर्यंत खर्च करत आहेत. दुसरीकडे वारकरी पेहराव, रेंटल ड्रेस आणि फोटोशूटमुळे नाशिकमध्ये सुमारे 60 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली असून व्यापारी आणि फोटोग्राफी व्यवसायालाही मोठी चालना मिळाली आहे. शाळांमधील दिंड्या, सांस्कृतिक कार्यक्रम आणि घरगुती धार्मिक सोहळ्यांमुळे वारकरी पेहराव, पारंपरिक दागिने आणि रेंटल ड्रेसची मागणीही लक्षणीय वाढली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. 24 तासात 118 मिलीमीटर पाऊस. पहाटे होळकर पुलावरून विक्रमी 27,747 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शहरात तब्बल 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू असल्याने गंगापूरसह जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. परिणामी गोदावरी नदीला मोठा पूर आला असून रामकुंड, दुतोंड्या मारुती, नारोशंकर मंदिर, सुंदर नारायण मंदिर या परिसरासह नदीकाठचा विस्तृत भाग पाण्याखाली गेला आहे. गोदावरीची पूरस्थिती सलग दुसऱ्या दिवशीही कायम असून दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आहे. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर ठेवली आहे. पूरपरिस्थितीमुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्हा प्रशासन, पालिका, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने नदीकाठच्या सर्व संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. होळकर पूल, रामसेतू, रामकुंड तसेच इतर घाट परिसरात बॅरिकेड्स उभारून नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात येत आहे. बचाव पथके आणि आपत्कालीन यंत्रणाही सतत सज्ज ठेवण्यात आली आहे. मात्र गोदावरीचा महापूर पाहण्यासाठी शहरातील विविध पुलांवर आणि घाट परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. विशेषतः होळकर पूल, रामसेतू परिसरात पूर पाहण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते, त्यामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. पोलिसांनी वारंवार सूचना देत नागरिकांना पुलावर थांबू नये, सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी जीव धोक्यात घालू नये आणि नदी पात्रापासून सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन केले. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
2: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळी या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे वसंत देसाई यांनी.

Halo Balmitrano, hai, semua di bawah. Aja ali, tumca hadi gane yun ali. Tem tem pani ni manat li gane. Tem tem pani ni manat li gane. Marathi apli matru bhasha hai, aye na? Bolta kini Marathi? Kyaas pas karta? Yes, pass mangi English. अहो इंग्रजी हवी आपल्याला, पण कामापुरते. आपण मराठी लोक, मराठी बोललं पाहिजे, मराठी वाचलं पाहिजे, मराठी वाढवली पाहिजे, मराठीचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, हो की नाही? अगदी बरोबर. मग करता की नाही तुम्ही ही कामं की नाही? काय इंग्रजी हवी पण कामापुरते. हो, ती जगाची खिडकी म्हणून ती आली पाहिजे, पण आपण आपली मातृभाषा जपली पाहिजे, जोपासली पाहिजे. जर्मन लोक जर्मनीत बोलतात, जपानीज लोक जपानीत बोलतात, रशियन लोक रशियन भाषेत बोलतात, इंग्रज लोक इंग्रजी भाषेत बोलतात. आणि आपण मोठा क्वेश्चन मार्क आहे माझ्या पुढे. आपण ना धड इकडे ना धड तिकडे. म्हणून म्हटलं, मराठी वाचा, मराठीवर प्रेम करा, ती आपली मातृभाषा आहे. म्हणून मी म्हणाले, काय म्हणाले? मराठीच वाचा, मराठीच वाचा, मराठीच बोला, मी आहे मराठी, मराठीचा चेला शिष्य. मराठीच वाचा, मराठीच बोला, मी आहे मराठी, मराठीचा चेला, ज्ञानदेव माझा मराठीत झाला, अमृतानुभव ठेवून तो गेला. ज्ञानदेव आज जगात पोचले, ज्यांनी गीतेचं भाषांतर केलं अमृतानुभव नावाचं, आणि ते आज जगप्रसिद्ध आहे. भरभर वाचलं जात आहे, त्याची पारायणं केली जात आहेत, हो की नाही? मनाचे ते श्लोक मराठीत वाचा. हो, आपले रामदास स्वामी, काय सुंदर लोक श्लोक आहे तो. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. माहितीत के मनाचे श्लोक काय? गणाधीश जोगीश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. ताव माहितीत की मनाचे श्लोक? नसतील माहीत तर माहीत करून घ्या. मनाचे ते श्लोक मराठीत वाचा, तुकारामांची ती अभंग गाथा. तुकारामांची ती अभंग गात, अभंग कधीच भंगली नाही अशी. आज वारीमध्ये, वारकऱ्यांमध्ये, लाखो वारकऱ्यांच्या तोंडामध्ये ज्ञानदेव तुकाराम आहेत. ते त्यांनी पचवले आहेत, ते अभंग मेले नाही, अभंग भंगले नाही, अजून आहेत इतक्या वर्षानंतर सुद्धा, आणि अजून राहतील म्हणून ते अभंग. तुकारामांची ती अभंग गाता, भारुडे ते गाती पहा एक नाथ. विंच सावला, विंच सावला, विंच सावला. विंच म्हणजे मोठी इंग्री. काय भारुडे ऐकलेत ना रेडिओवरती? एकनाथांची हो फार महान संत होऊन गेले सगळे. एकनाथ, ज्ञानदेव, तुकाराम कितीतरी संत आहेत. भारुडे ती गाती पहा एक नाथ, समृद्ध आहे हो मराठी माता. हो, आमची मराठी भाषा, आमची मराठी आई अतिशय समृद्ध आहे. ज्ञानदेव, तुकाराम, रामदास, एकनाथ, किती संत, किती सावतामाळी, नरहरी, सोनार, किती संतांची नावं गेली. गोरोबा काका, जनाबाई, बहिणाई, अशा सगळ्या संतांनी, नामदेव, या सगळ्यांनी मराठी वाढवली, उत्तरेपर्यंत, पंजाबपर्यंत पोचवली, भारतभर भ्रमण केलं आणि मराठीचा प्रचार झाला. कुसुमाग्रजांची अक्षर बाग, फार सुंदर पुस्तक आहे कुसुमाग्रजांचं, अक्षर बाग नावाचं. बघा, पप्पांना एकदा आणायला सांगा आणि वाचा. कुसुमाग्रज नाशिकचे, दिवा शिरवाडकर, तात्यासाहेब. कुसुमाग्रजांची अक्षर बाग, मराठी मनाला येऊ द्या जाग. हो, झोपल्या साल तर जागे वा. मराठी मनाला जाग येऊ द्या, अमूल्य तो ठेवा मराठीत आहे. प्रश्न नाही, अनमोल, अमूल्य, त्याचं मोलच होणार नाही,
त्याची किंमतच होणार नाही, ज्याची कुणाला किंमत करताच येणार नाही, असा मराठीमध्ये ठेवा आहे. अमूल्य तो ठेवा मराठीचा आहे, कुणा मराठीचा अहो जागो जाग हो. अटके पार झेंडे नेले आपल्या लोकांनी दिल्लीपर्यंत, दिल्लीचं तख्तसुद्धा राखलं लक्षात ठेवा, आणि तिथपर्यंत आपली मराठी भाषा गेली. शिवाजी संभाजी अनमोल रत्ने, हो शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठी वाढवली. हो मराठी भाषेचा असा कोश तयार केला. शिवाजी संभाजी अनमोल रत्ने, संभाजीने तर 13व्या 14व्या वर्षीचा ग्रंथ लिहिला. हो संभाजी महाराज खूप हुशार होते, कुशाग्र बुद्धीचे, अतिशय पराक्रमी. हो शिवाजी संभाजी अनमोल रत्ने, समजावून घेऊ त्यांना प्रयत्न. इतिहास आहे दैदिप्यमान, कसा आपला इतिहास दैदिप्यमान असा, हो अभिमान वाटावा असा आमचा इतिहास आहे. म्हणी बाळगा मराठी अभिमान, शिवाजी संभाजी अनमोल रत्ने, समजावून घेऊ त्यांना प्रयत्न. इतिहास आहे दैदिप्यमान, म्हणी बाळगा मराठी अभिमान. मराठी मराठी करा नाम घोष, मराठी सवाचा वाचा शब्दकोश. मराठी मुरावी मराठी पचावी, फारच सुंदर मराठी ही आयो. मराठी मराठी करा, मराठीचा नामघोष करा, मराठी वाचा, तिचा शब्दकोश वाचा. अनेक शब्दांचा अर्थ कळतात त्या ठिकाणी, नवीन नवीन शब्द आपल्याला समजतात. म्हणून मनात आपल्या मराठी मूर्ते आपण तिला पचवली पाहिजे. उत्तम प्रकारे बोलता येणं म्हणजे पचवणं, उत्तम प्रकारे लिहिता येणं म्हणजे पचवणं. कारण

पुलकडे बघते, खिडकीत मला झाडं दिसत आहेत हो, आणि समोर चाफ्याचं झाड आहे, त्याच्यासमोर ब्रह्मकमळाचं झाड आहे. परराते दोन मोठी ब्रह्मकमळ उमलली होती. किती आनंद झाला आम्हाला, खूप झाडे आहे माझ्यासमोर डोळ्यासमोर. आणि या झाडांकडे बघत बघत मी तुमच्याशी बोलते आहे. काही झाडांना फुलं उमललेली आहे, टप टप टप टप असा पाऊस पडतोय, पावसाचा आवाज येतो आहे, आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. ओ हा पाऊस आपल्याला हवाच आहे, कारण त्यामुळे झाडं वाढतात. झाडं हे आपलं जीवन आहे, म्हणून झाडं वाढलीच पाहिजेत. मगाशी पण सांगितलं तुम्हाला मी, आणि म्हणून मग झाडाचीही छत्र चामरे म्हणजे त्याचं छत्र. उन्हातून चालायला लागलो की पटपट पटपट आपण झाडाखाली जातो. गुरु वासरं झाडाखाली जातात, पक्षी झाडावर बसतात, गातात, झोके घेतात. वासरं झाडाखाली जमतात, पांथस्त वाटसरू झाडाखाली जमतात, विश्रांती घेतात, झाडाच्या मुळ्यांची उशी करून झोपतात. कारण झाडाची छाया शीतल असते, तो ऊन झेलतो आणि आपल्याला सावली देतो, स्वतः उन्हात उभा राहतो. अहो झाड काय करत नाही आपल्यासाठी, काय करत नाही म्हणजे सगळं काही करतो. त्याचं पूर्ण जीवन आपल्याला अर्पून टाकतो, तो स्वतःसाठी काहीही मागत नाही. पाणी द्या खुश, नाही द्या खुश, फुलं फळं देतच राहतात. त्यांची जीवनशक्ती आहे, ते देतच राहतात. त्यांची वजनीत खोल खोल लांबवर पसरतात, पाण्याचा शोध घेतात, तिकडे तिकडे जातात आणि वर वरही वाढतात. म्हणून अशा या झाडांची मुळं मातीशी घट्ट असतात. तो वर्षानुवर्षे वर तर 400-500 हजार वर्ष राहतो. त्याच्या पारंब्या पारंब्या पारंब्या करून वेगळी झाडं तयार होतात, इतकं त्याची व्याप्ती मोठी असते. म्हणून अशा या वड पिंपळसारख्या झाडांना आपण लावलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. वड पिंपळ लिंब बाभूळ हे सगळी झाडं उपयुक्त झाडं आहेत. हो ही सगळी प्राणवायू देणारी झाडं आहेत, पण मग यांना आपण वाढवलं पाहिजे. तर अशा या झाडाविषयी मी थेंबथेंब पाणी आणि मनातली गाणी या पुस्तकात, हां ते पुस्तकच माझ्यासमोर आहे आणि त्यातलं पाहून तुमच्याशी मी बोलते. तर छत्र चामरे कोणाची, झाडाची. पूर्वीच्या काळी राजा लोक जेव्हा रथातून प्रवास करत, त्यांच्या डोक्यावरती छत्र धरणारा एक माणूस असायचा. हो मोठी छत्री असायची, छान डौलदार असे, आणि त्याला छत्र चामरे. हो त्या छत्राच्या खाली ते त्यांचा रथ चालायचा. तुझीमुळे घट्ट मातीशी ती उशी कधी मी केली. हो अरे झाडा, तुझी मुळं झाडाची मुळं मातीमधून आज जमिनीत घट्ट रुजलेली आहेत. वरही त्याची मुळं आहेत आणि ती मुळं त्याच्यावर त्यामुळे डोकं ठेवतो आणि त्यांची उशी कधी करतो. हो झाडाकडे गेलो की पटकन झाडाच्या मुळावर डोकं ठेवायचं आणि झोपून जायचं. म्हणून मी म्हटलंय, तुझ्यामुळे घट्ट मातीशी ती उशी कधी मी केली, तुझी सावली उन्हात मी किती ती पांघरली. हो तुझी सावली उन्हात, कडकडीत ऊन आहे, तू उन्हात उभा आहे आणि तुझ्या खाली मात्र सावली आहे. आणि तुझ्या या सावलीत मी कधी विसावलो मला कळतच नाही, आणि अशी तुझी सावली मी पांघरतो. तुझी छत्र चामरे नेहमी तू चौऱ्या ढाळत होता. हो चौऱ्या ढाळणे. हो ते छत्र चामरे जेव्हा एखादा माणूस घराच्या डोक्यावरती, त्याच्याजवळ एक राजाला वारा घालणारा एक माणूस असायचा, त्याला चौऱ्या म्हणायचे. हो वा राजाला वारा घालायचा, पांढरा शुभ्र असा केसाचा, दांडीला बांधलेला झुपका असायचा, त्याच्याने ते लोक वारा घालायचे. तुझे छत्र चामरे नेहमी तू चौऱ्या ढाळत होता, खडखडा गडगडा ढग तुझा भला थोरला छाता. ओ तू हवा देतो चौऱ्या ढाळतो, खडखडा गडगडा ढग वाजतात, पण तुझ्या भल्या थोरल्या छत्री खाली आम्ही आश्रय घेतो. पावसाला की आम्ही धुंपतो आणि झाडाखाली उभे राहतो आणि मग तिथे आपल्या पावसापासून संरक्षण होतो. खडखडा गडगडा ढग तुझा भला थोरला छाता. कधी छळल्या टपोर गारा, ओ टाप टाप टाप टाप साड साड गारांचा मारा होतो, कळत नाही कोणत्या क्षणी गारा पडायला लागतात. आपली धावपळ उडते, गुरुवासर पळू लागतात, माणसं पळू लागतात आणि जमेल त्या झाडाखाली व आश्रयाला जातात. तर कधी छळल्या टपोर गारा आणि भणभण सुटा सुसाट वारा, तरी धावत ये तुझ्या जवळी वाटतो तुझा सहारा. हो भ्रण सुटलेल्या वाऱ्यामध्ये
मना टप्पा टप्पा

पडणाऱ्या गारांमध्ये आम्ही धाव तुझ्या जवळ येतो आणि आम्ही तुझा सहारा तुझा आश्रय घेतो, इतका तू मोलाचा आहे. टळटळीत उन्हात जेव्हा पाखरेही लपली होती, टळटळीत उन्हात जेव्हा पाखरेही पुढे पानाड लपली होती, ती घट्ट मुळे मातीची, ती झुलात झुलत होती मातीमध्ये घट्ट तुझी मुळे, आणि तुझे पानं हलतात, फांद्या हलतात, जणू काही त्या झाडाच्या त्या फांद्या पक्ष्यांना झोका देतात. पक्षी पानाड लपतात, फांद्या हलतात आणि त्यांना झोका द्यावा, झुला झुलावा असे ते त्याच्यावरचे डोळे मिटवून बसतात. किती ऋतू आले आणि गेले हो, तू कधी जोबा आहे मला माहीत नाही. 1000 वर्ष झाले की 500 वर्ष झाले माहीत नाही. किती ऋतू येऊन गेले आणि गेले, निष्ठान तुझी ती दळली हो. तू कधीही कामचुकारपणा केला नाही, तुझी निष्ठा दळली नाही, तू देण्यात कसूर केली नाही, तू निष्ठेने आम्हाला कायम देतच राहिला. किती ऋतू आले आणि गेले, निष्ठान तुझी ती ढळली, तुझी संगत जीवन साथ, ती विठुराया सम पडली हो. विठुराया जसं आमच्या ते प्रेम करतो, प्रेमाचं पांघरून घालतो, आम्ही विठुरायाकडे धावतो त्याप्रमाणे तुझ्याकडेही धावतो. विठुरायाची साथ संगत आजन्म आम्हाला पुरते, त्याप्रमाणे तुझीही संगत आम्ही जिवंत असेपर्यंत आम्हाला मिळते. आम्ही येतो जातो पण तू जागेवरच असतो, अनेक पिढ्यांचा तू आश्रयदाता बनतो. सावलीच नाही फक्त तू, फक्त सावलीच नाही देत बाबा, काय काय देतो तू, कण कण अर्पियलेला हो. तुझी पानं फुलं मुळं खोड हो, सगळं सगळं आम्ही वापरतो. तुझ्या झाडाच्या लाकडांचा आम्ही झुला बनवतो, फर्निचर बनवतो, धाब्यावर खेड्यावरती तुळ्या बनवतात, शहरामध्ये लाकडाचे दारं खिडक्या, काय झाडापासून काय नाही बनवतो. झाडाचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे, उपयुक्त आणि फक्त उपयुक्त. जाळायला घ्या, घर बांधायला घ्या, झुला बांधायला घ्या, कशासाठीही वापरा, ते आपण वापरतो. झाडाचं अस्तित्व आपल्या नसानसात आपल्या घराघरात आहे. सावलीच नाही फक्त तू कणकण अर्पिला, देवाचे रूप साक्षात अर्थात जसं देवा सृष्ट निर्माता आहे, तो सर्व काही देतो, वायू देतो, प्रकाश देतो, हवा देतो, त्याप्रमाणे तू सुद्धा आम्हाला सर्व काही देतो, म्हणून तू सुद्धा साक्षात देवाचं रूप आहे. शेवटी आमच्या सवे जुळून मेला. सावलीच नाही फक्त तू कणकण अर्पिलेला, देवाचं रूप साक्षात हो. शेवटची संगत सुद्धा तो करतो, तुझ्याशिवाय आम्हाला मृत्यूसुद्धा नाही. आमचं अस्तित्व संपवायला आम्हाला जाळायला तुझाच उपयोग होतो. तू आमच्या आधीच स्मशानात जाऊन उभा असतो, रस्त्याला असतो, त्या चितेवरती आमचा देह शेवटी अनंतात विलीन. म्हणजे बघा, अनंतात विलीन होण्यापूर्वी झाड आपलं अस्तित्व तिथे दाखवतं, आम्हाला झाडावर त्या लाकडावर झोपवतात. आणि अशा प्रकारे आपल्याला जिवंतपणे तर झाड साठ करतच करतं, परंतु मृत्यूपर्यंत त्याची साठ सुटत नाही. तो आपल्यावर स्वतःला हे जाळून घेतो, इतके त्याचे उपकार आहेत. म्हणून मुलांनो, झाडे लावा, झाडे वाढवा. झाडे देव आहेत, झाडे प्राणवायू देतात. लक्षात ठेवा, झाडे पाऊस आणतात. म्हणून आपण प्रचंड प्रमाणात झाडं लावली पाहिजेत, वाढवली पाहिजेत, त्यांची जोपासना केली पाहिजे. पावसाळा सुरू झालेला आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, जमेल तिथे रोपं वाढवा, जमेल तिथे बिया टाका. एक तरी झाड लावा, दुसऱ्याच्या जागेत लावा, दुसऱ्याच्या बागेत लावा, दुसऱ्याच्या शेतात लावा, कारण ते झाडसुद्धा कोणाला तरी उपयोगी पडणारच आहे. पावसाळ्यात झाडांची फारशी निगा राखावी लागत नाही, पावसामुळे ते पटपट पटपट वाढतात. म्हणून आता या पाऊस आहे तोपर्यंत 3 महिने अजून तुम्ही झाडं लावू शकता. अगदी ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत तुम्ही झाडं लावू शकता, अगदी दसऱ्यापर्यंत, आले तर दिवाळीपर्यंत पाऊस असतो. म्हणून आज करे काय कल करेसो, आज करेसो अब. उद्यावर काम ढकलायचं नाही, आत्ताच लगेच निश्चय करायचा आणि आईच्या आणि पप्पाच्या मदतीने कुठेतरी झाड लावायचं. लावायला मग
Thank you, Tano. Bye-bye.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत उमाकांत काणेकर यांचं सापळा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे माणिकराव पोपटकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि सुमंत कल्याणपूर यांच्या आवाजात.

मात कारण सांगू नको ही आलेली संधी सोडू नको अग कामात कारण सांगू नको आणि आलेली संधी सोडू नको मनातली भिक्षा नदी किनारी सांगायची है माझ्या राणीला आज सांगायची है माझ्या राणीला आहा।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात संत तुकाराम या चित्रपटामधलं विष्णुपंत पागणीस यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे केशवराव भोळे यांचं.

0: आई वडिलांचे स्वप्न, मुलांचे भविष्य आणि आपल्या कुटुंबासाठी स्वतःचं घर, हे स्वप्न साकार करण्यासाठी विश्वास बँक तुमच्या सोबत आहे. आकर्षक गृह कर्ज योजना, रुपये 25 लाखांपर्यंत कर्जावर फक्त 8.99% व्याजदर, रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी फक्त 10% व्याजदर, सोपी कागदपत्रे, जलद प्रक्रिया. आजच आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा 9130020888. घराचे स्वप्न पूर्ण करणारी बँक विश्वास बँक.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत होनाजी बाळा यांचं अमर भोपाळी या चित्रपटामधलं हे गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.
2: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत. 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले. दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला. घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमातलं हे गीत आहे रानपाखरं या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. वैजयंता या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत.
0: वैजयंता
1: या चित्रपटामधलं गीत
0: ग दि माडगुळकर यांचं गीत.
1: गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30. ज्यात मार्गदर्शन
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आपण ऐकणार आहोत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत राजा शिवछत्रपती या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गदी मांडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकूयात मल्हारी मार्तंड या चित्रपटामधलं.

0: ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू
1: शकता। रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत आहात रेडिओ विश्वास। मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेला जगदीश खेवडकर यांचं गीत। ऐकूया संसार या चित्रपटामधलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी आपल्या समोर शेळी पालन एक फायदेशीर व्यवसाय या विषयावर मार्गदर्शन आपल्याला देणार आहे। शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात जवळजवळ 1,68,05,000 शेळ्यांची संख्या आहे। तर यामध्ये 95% खेड्यामध्ये जवळजवळ 48,00,000 कुटुंबाकडून शेळी पालन केले जाते। भारतात इतर मासापेक्षा शेळीच्या मासाला जास्त प्रमाणात मागणी आहे। शेळीच्या मासात चरबीचे प्रमाण कमी आहे। देशातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता भविष्यात शेळीच्या मासाला मोठी मागणी राहणार आहे। शेळी पालनामध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो। एकंदर पशुधनाचा 26% शेळ्या आहेत। कमी भांडवल व किफायतशीर उत्पन्न हे शेळीपालन व्यवसायाचे वैशिष्ट्य असते। तसेच कोणत्याही जाती धर्माचे बंधन या मासाला नसल्या कारणाने हा व्यवसाय भविष्यात उज्ज्वल आहे। त्यामुळे शेळीला गरिबाची गाय म्हणून संबोधण्यात येते। तर शेतकरी बंधूंनो, शेळी पालनाचे फायदे, तर यामध्ये भारतात शेळ्यांच्या मुख्यतः मांसासाठी उपयोग केला जातो। जवळजवळ 35% मांस शेळ्यांचे वापरले जाते। अत्यंत गरीब प्राणी, व्यवस्थापनास सोपा, कुटुंबातील कोणीही चराईसाठी नेणे, दूध काढणे हे काम करू शकतो। जागा कमी लागते। वरांड्यातसुद्धा शेळी पालन करता येते। दाट वस्तीतसुद्धा शेळी सहज घरातील एका कोपऱ्यात ठेवता येईल। सर्वसाधारण दूध देणाऱ्या बकरीपासून 4 व्यक्तीच्या कुटुंबातील रोजच्या दुधाची चहापूर्ती गरज भागवू शकतो। शेळीला कोणत्याही जातीतील व धर्मातील मनुष्य पालन करू शकतो। गाई म्हशीपेक्षा चारा कमी लागतो। टाकाऊ अन्नाचा व भाजीपाल्याचा शेळीसाठी उपयोग होतो। सकस आहार आणि भरपूर चारा दिल्यास बकरी 24 महिन्यातून 3 वेळेस पिले देते, म्हणून तिच्यापासून जास्ती प्रमाणात उत्पन्न मिळू शकते। नर पिल्ले 5 ते 6 महिन्यात बाजारात विक्रीस नेणे योग्य होऊन मालकास उत्पन्न मिळवून देतात। शेळीच्या कातड्यांना उत्तम बाजारपेठ सदा सर्व काळ उपलब्ध असते। पश्मिना, अंगोरा, गद्दी जातीच्या शेळ्यांच्या केसापासून लोकरीसारखे कपडे व शाली तयार होतात। स्वयंरोजगाराचे साधन व प्रपंचाचा आर्थिक मदत म्हणून शेळी पालन उपयुक्त आहे। शेतकरी बंधूंनो, आपण फायदे बघितलेच आहेत। आता शेळ्यांच्या जाती या संदर्भामध्ये आपण थोडं सविस्तर चर्चा करू। जगात शेळ्यांच्या 102 जाती आहेत। त्यापैकी भारतात 25 जाती आढळतात। भारतीय शेळ्यामध्ये जमनापारी, बारबरी, बीटल, मारवाडी, झलवाडी, सिरोही, मेहसाणा, बेंगाली, सुरती, उस्मानाबादी व संकरित बोर या जाती प्रसिद्ध आहेत। भारतात एकूण शेळ्यांच्या संख्येपेक्षा 20 ते 40% शेळ्या जातीवंत आहेत। उर्वरित 60 ते 80% शेळ्यांचा गुणधर्माप्रमाणे समानता दिसून येत नाही, म्हणून त्यांना देशी शेळ्या असे म्हणतात। शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण उस्मानाबादी शेळीबद्दल थोडक्यात माहिती घेऊ। उस्मानाबादी ही महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद व त्यांच्या जवळील भागात या शेळ्या आढळतात। या शेळ्या दुधासाठी व मांसासाठी प्रसिद्ध आहेत। रंगाने काळ्या असून शिंगे मोठी, पिळदार, मागे झुकलेली असतात। कानावरील काही वेळेस पांढरे ठिपके आढळतात। अधूनमधून पांढरा किंवा तांबडा रंग दिसतो। पाय मजबूत व काटक असतात। जुळे देण्याचे प्रमाण 64% आहे। उस्मानाबादी शेळीचे वजन 40 किलो तर बोकडाचे 45 किलोपर्यंत असते। या जातीच्या बोकडापासून मांस भरपूर मिळते। या शेळ्या बंदिस्त पद्धतीने पाळण्यास उपयुक्त आहेत। दुसरी शेळ्यांची जात आपल्याकडे आपण करू शकतो ती म्हणजे बोर। ही जात दक्षिण आफ्रिकेतील असून या जातीचे वैशिष्ट्य मुळातच दणकट, काटक, रोगप्रतिकारक शक्ती चांगली, कुठल्याही वातावरणात तग धरते। 8 महिन्यात नर प्रजनन करिता योग्य होतात। जुळे देण्याचे प्रमाण 60%, एक देण्याचे प्रमाण 24%, तर तिळे देण्याचे प्रमाण 15% असते। स्थानिक शेळ्यांच्या तुलनेत बोर जातीची उत्पादक क्षमता कितीतरी पटीने अधिक असते। कृषी विज्ञान केंद्र करडा इथे 100% बोर बोकूळ आणून त्यापासून स्थानिक शेळ्या व उस्मानाबादी शेळ्यापासून अधिक मांस उत्पादनासाठी संकर कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। सर्वसाधारण संकरित बोर करड्याचे वजन 6 महिन्यात 22 ते 25 किलो मिळू शकते। यामुळे शेळी पालकास बराचसा फायदा होऊ शकतो। शेतकरी बंधूंनो, शेळ्यांची निवड कशी करावी त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। शेळी पालन व्यवसाय चांगल्या प्रकारे करण्यासाठी योग्य शेळीची निवड करणे गरजेचे आहे। त्याकरता शेळ्यांची निवड करायची झालीस बाह्य लक्षणामध्ये नाकपुड्या मोठ्या, डोळे पानेदार, शरीर बांधा लांबट व मजबूत असावा, पायाची ठेवण सरळ व शरीराचा आकार त्रिकोणाकृती म्हणजे पुढे निमुळता व मागे पसरट असा असावा, कास मोठी
दूध काढल्यानंतर लहान होणारी असावी. मागच्या दोन पायातील चोक रुंद असावा. शरीरातील केस व त्वचा तुकतुकीत असावी व चेहरा तरतरीत असावा. नवीन कळपासाठी शेळ्या निवडताना त्या शक्यतो दोन दाती व गाभण असलेल्या बघूनच घ्याव्यात. मांसाकरिता शेळ्या ठेवायच्या असल्यास जुळे देणाऱ्या शेळ्या निवडाव्यात. तर दुधासाठी शेळी हवी असल्यास एक करडे देणारी शेळी निवडावी. प्रजननासाठी कुठलाही दोष नसलेला बोकूळ निवडावा. शेळकीत बंधून आपल्याला शेळ्यांची निवड आपण बघितलं, पण व्यवस्थापनावर आपण जर जोर दिला तर यापासून बराचसा शेळी पालनामध्ये फायदा होऊ शकतो. शेळ्याचे व्यवस्थापन करीत असताना आपल्या देशात इतर पशूच्या तुलनेने बकरी पालनाला कमी महत्त्व दिले जाते. म्हणूनच शेळी पालन व्यवस्थापनाची योग्य पद्धत निवड करणे व शेळी व्यवसायासाठी महत्त्वाची आहे. व्यवस्थापनाची पद्धत एकूण शेळ्याची संख्या व उत्पादनाचा प्रकार यावर अवलंबून आहे. शेळी व्यवस्थापनाचा मुख्य दोन पद्धती आहेत, एक मुक्त व्यवस्थापन पद्धत व दुसरी बंदिस्त पद्धत. मुक्त व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेळ्या नैसर्गिक उगवलेल्या चाऱ्यावर किंवा झाड पाल्यावर जोपासल्या जातात. गोटा, चारा, वैरण, औषध, उपचार, मजुरावर सर्वात कमी खर्च होतो. या पद्धतीमध्ये गोट्याची सोय नाही, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण दिले जात नाही. गरीब शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक या पद्धतीचा अवलंब करतात. ही पद्धत मांस उत्पादनासाठी बरी आहे, परंतु शेळीपासून व्यापारी तत्वावर उत्पादन मिळू शकत नाही. बंदिस्ती पद्धतीमध्ये या पद्धती शेळ्या चरावयास जात नाही, दिवसभर गोट्यात ठेवल्या जातात. त्याच ठिकाणी चारा, वैरण, खुराक, पाणी, औषध, उपचार, प्रजनन, दूध काढणे इत्यादी व्यवस्थापनावर केले जाते. आहार शरीराच्या गरजेनुसार दिला जातो. ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण दिले जाते. त्यामुळे शेळ्यांना आराम मिळतो. शेळ्यांच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवता येते. या पद्धतीमध्ये शेळी व्यवस्थापन मजुरामार्फत केले जाते. शेळ्यांच्या कळपात इतर जनावरे जोपासली जात नाही. उपलब्ध साधनसामुग्रीचा पुरेपूर उपयोग करून उत्पादनाची कार्यक्षमता वाढवता येते. व्यक्तिगत शेळी व बोकड्यावर लक्ष देता येते. मुक्त व्यवस्थापनापेक्षा कितीतरी अधिक पटीने दूध व मांसाचे उत्पादन व लेंडीघरसुद्धा उपलब्ध होते. शेतकरी बंधूंनो, शेळ्यांच्या आहाराच्या संदर्भामध्ये सांगावे झाल्यास शेळ्यांना दररोज 60-80% हिरवा चारा आणि 20-40% सुका चारा लागतो. सर्वसाधारण 30 किलो वजनाच्या एका शेळीला 3-4 किलो हिरवा चारा, 1/2-1 किलो वाढलेला चारा आणि 300-400 ग्रॅम संतुलित खुराक लागतो. यामध्ये मका, ज्वारीचा भरडा, लसूण घास, बहुवार्षिक घास, स्टायलो, हिमाटा शेळ्याकरता देता येते. बाबूळ, बोर, चिंच, आंबा, वड, पिंपळ, अंबर, अंजन, बकान, लिंब, खैर, शेवरी, शेवगा, हादसा, हादगा, सुबाबूळ इत्यादी झाडपाला शेळ्यांना आवडते. या झाडाच्या शेंगा किंवा फळेसुद्धा आवडीने खातात. कंदयुक्त चाराही शेळ्या खातात. द्विदल धान्याचा भुसा किंवा गडबाग कुट्टी शेळ्यांना देता येते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये शेळ्यांचे आरोग्यही फार महत्त्वाचे असते. शेळ्यांमध्ये प्रामुख्याने जीवाणू, विषाणू, बुरशीमुळे साथीच्या रोगाची लागण होते. याकरिता शेळी पालकांनी शेळ्यांचे रोग नियंत्रणावर विशेष लक्ष द्यावे. रोग झाल्यावर औषध उपचार करण्यापेक्षा रोग होणार नाही याची काळजी घ्यावी. यामध्ये तोंडखुरी, पायखुरी, फासी, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, बुडकांडी, देवी, मावा, पोटफुगी, आतड्यातील जंत, बायोपरजीवी कीटक इत्यादी आजार शेळ्यांना होतात. शेळ्यांमध्ये लसीकरणामुळे रोगाचे पूर्ण उच्चाटन होते. शेळ्या निरोगी राहतात. याकरता शासकीय पशुवैद्यकाकडून तसेच कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून दरवर्षी नियमितपणे साथीच्या रोगावरील रोग प्रतिबंधक लसी टोचून घ्याव्यात. शेतकरी बंधूंनो, शेळीपालन व्यवसाय करत असताना काही तोट्यातलेही काही मुख्य कारणे असू शकतात, ते पण जाणून घेणे महत्त्वाचे असते. यामध्ये शेळीच्या गाभण काळातील कुपोषण, त्यामुळे अशक्त करडे जन्मास येणे, शेळीला गाभण काळात रोग प्रतिबंधक लसीकरण न केलेले असणे, करड्यांना जन्मता चीक कमी मिळणे, शेळीला दूध कमी असणे, अस्वच्छ परिसरामुळे होणारा जंताचा आणि रोगाचा प्रादुर्भाव, त्याचप्रमाणे दूध पाजण्यासाठी अस्वच्छ भांड्याचा वापर, पिण्याकरता अस्वच्छ पाणी, त्याचप्रमाणे शेडमधील दमट वातावरण, पुरेशा जागेअभावी करड्यांची गर्दी, हे शेळीपालनामधील काही तोटे पण हे मुख्य कारण आहेत. शेतकरी बंधूंनो, आपल्या इकडे आपण शेळ्या पाळतो,
पण त्याचा विमा आपण काढत नाही. आणि अशा एखाद्या वेळेला आपल्या कळपातली जर एखादी शेळी जर अकस्मात मरण पावल्यास शेतकऱ्यांना बराचसा आर्थिक नुकसान सोसावं लागते. त्याकरता शेळ्यांचा विमा काढणे फार गरजेचे आहे. आपल्या खेड्यागावात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण खूप आहे. बहुतेक शेतकऱ्याकडे जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. बरेचदा ही जनावरे कर्ज काढूनच घेतली जातात. बिगर शेतीधारकही शेळ्या पाळतात तेव्हा त्यांचे एखादे जनावर आजारीपणामुळे, अपघातामुळे, साथीच्या रोगामुळे किंवा अनपेक्षित कारणामुळे दगावले तर जनावर पाळणारा हे नुकसान सहन करू शकत नाही. त्याकरता जनावरांचा विमा काढणे आवश्यक आहे. यामध्ये विमा कंपन्यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याकडून काढता येईल आपल्याला, दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडूनही काढता येईल, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून काढता येईल, आणि एक चौथी जी आहे इन्शुरन्स कंपनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडूनही आपल्याला शेळ्यांचा विमा काढता येईल. शेळ्यांचा विमा 6 महिने ते 7 वर्षाच्या वयोमर्यादित उतरवता येते. एका पॉलिसीमागे 110 रुपये विमा भरावा लागतो. उदाहरणार्थ 2000 किमतीची शेळी करता 110 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे हप्ता भरावा लागतो. तर यामध्ये शेळी पालनाचे अर्थशास्त्रही फार महत्त्वाचे आहे. आपल्याकडे 10+1 असे जर युनिट असेल तर त्याकरता त्यावरील होणारा खर्च व उत्पन्न किती मिळू शकते हे आपल्याला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, शेळ्यांना सरासरी एका शेळीला 10 चौरस फूट जागा लागते. तर आपल्याकडे जर 10 शेळ्या असतील तर शेळ्यापासून येणारा करड्यांचा गोटा शेतकरी बंधूंनो कृषी विज्ञान केंद्र करडा मागील 7 ते 10 वर्षापासून शेळीपालन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तंत्रप्रसार करीत आहे. याही पुढे जाऊन बोर जातीच्या शेळीच्या प्रात्यक्षिकामध्ये मागील 4 वर्षापासून शेतकऱ्यांना दाखवण्यात येत आहे. शेळीपालन या केंद्राच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसहायता महिला बचत गटांनी शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. प्रशिक्षणासोबत केंद्राद्वारे उस्मानाबादी शेळी 120 रुपये प्रति किलो, उस्मानाबादी बोकूड 150 रुपये किलो, उस्मानाबादी शेळी क्रॉस बोअर 200 रुपये प्रति किलो याप्रमाणे विक्रीस उपलब्ध आहेत. शेतकरी बंधूंना आपल्याला आपण सर्व माहिती घेतली पण अर्थशास्त्रही फार महत्त्वाचं आहे. तर यामध्ये 10+1 जर युनिट शेतकऱ्यांनी जर सुरू केलं तर त्याकरता लागणारं भांडवल आणि त्यासाठी स्थिर भांडवल किती, साहित्य काय घ्यावं लागेल, खेळते भांडवल किती असेल आणि त्यापासून 10 शेळ्यापासून उत्पादन हे पण बघणे फार गरजेचे आहे. तर थोडं मला इथं सांगावं वाटते की शेळ्या आपल्या जर 10 असतील तर एका शेळीला 10 चौरस फूट जागा लागते. तर 10 बाय 10 म्हणजे 100 स्क्वेअर फूट शेळ्यांसाठी

0: त्याचप्रमाणे दहा शेळ्यापासून येणारे जे करडे असतात, म्हणजे ज्याला आपण पिल्ले म्हणतो, तर त्यापासून शेळ्या ह्या दोन वर्षामध्ये वेतात, म्हणजे दोन वर्षामध्ये दोन वेत मिळाले, तर असं धरून चला की एका शेळीपासून आपण सरासरी असं करू शकू की वर्षाला दोन पिल्ले, तर दहा शेळ्यापासून आपल्याला 30 पिल्ले दोन वेतामध्ये पिल्ले मिळू शकतात. तर यामध्ये प्रति 5 स्क्वेअर फूट एका पिल्ल्याला याप्रमाणे जर दिलं तर 30 पिल्ल्यांना 150 स्क्वेअर फूट आणि 10 शेळ्यांना 100 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे शेळ्यांसाठी वैरण जे आपण म्हणतो चारा, त्यासाठी 10 बाय 10 जर एखादी जर थोडीशी छोटीशी रूम आपण जर तयार करून घेतली तर एकूण 360 चौरस फूट आपल्याला एखादी रूम बांधावं लागेल. यामध्ये शेळ्या पण ठेवता येतील, करडे पण म्हणजे जे शेळ्यांचे पिल्ले ते पण ठेवता येईल आणि आपल्याला त्यावरील होणारा म्हणजे चाऱ्याचं जे आहे साठवणुकीकरता यामध्ये येऊ शकते. तर सरासाठी जर आपण स्वस्ताचं जर हे केलं, कमीत कमी लागत आपल्याजवळचं जे काही मटेरियल असेल याच्यामध्ये, तर 100 रुपये प्रति स्क्वेअर फूट जर आपण तयार केलं तर आपल्याला 36,000 रुपये याच्या गोट्यावर आणि खर्च येईल. यामध्ये आपल्याला साहित्य लागते, यामध्ये घमेले झालं, बकेट झालं, वजन काटा झालं, पावडे झालं, तर यामध्ये जवळपास सरासरी 1,000 आपल्याला जाईल. खेळते भांडवल म्हटलं तर आज शेळ्याच्या किमती फार वाढलेल्या आहेत. सरासरी बरीपैकी एखादी शेळी जर घेतली तर जवळपास 2,000 याप्रमाणे जर मिळाली तर 10 शेळ्यांचे 20,000 रुपये होतील. एखादा बोकूड जर चांगला ठेवता म्हटलं तर जवळपास 3,500 एखादा बोकूड घेता येईल आपल्याला. औषधी आणि जर औषधीचा खर्च एका शेळीला 30 रुपये याप्रमाणे जर घेतला तर जवळपास 1,230 रुपये होईल. विमा 5% आणि आपण जर शेळ्यांचा काढला तर जवळपास 1,200 ते 1,300 रुपये विम्याला जातील. आणि चराई भाडे जर प्रति शेळी 50 रुपये याप्रमाणे आपण धरलं तर यामध्ये जन्मणाऱ्या पिल्ल्यांची चराई भाडे दिलेलेच समजून 6,000 त्यांना वर्षाचा खर्च येतो. तर खेळते भांडवलामध्ये जवळपास 36,800 रुपयाच्या जवळपास खर्च येतो. उत्पादन जर म्हटलं तर एका शेळीपासून एका वेतात 1.5 याप्रमाणे 15 पिल्ले तर 2 वेतामध्ये 30 पिल्ले मिळतील. मर्तुकीचे प्रमाण जर यामध्ये 2% आपण पकडलं तर 15 माद्या आणि 14 नर असे जर आपल्याला मिळाले तर जवळपास 15 माद्यापासून 6 महिन्याच्या किंवा 7 महिन्याच्या नंतर आपण विक्रीला जर काढल्या तर 1,500 रुपये प्रमाणे जर गेलं तर 15 माद्याचे आपल्याला 22,500 रुपये मिळतील. काय अर्धे नर आणि अर्धे माद्या अशा धरून जर 14 नर आपल्याला मिळाले तर 25,200 मिळतील. याप्रमाणे त्याचे 25,200 हे आपल्याला मिळू शकतात. उत्पादनामध्ये शेळ्याची लेंडी खतही जर आपण पकडतो म्हटलं तर प्रति शेळी 1/2 किलो याप्रमाणे 40 × 1/2 × 365 दिवसाचं तर आपल्या जवळपास 7.5 क्विंटल खत मिळेल. त्याचा जर भाव आपण 200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे केला तर आपल्याला त्याचे 1,460 रुपये मिळू शकतात. तर टोटल जवळपास उत्पादन 50,000 आपल्याला मिळेल, कमी जास्त सोडलं तर. आणि 50,000 उत्पन्न आणि 36,800 असा खर्च जर पकडला तर आपल्याला निव्वळ नफा 12,000 प्रतिवर्ष मिळू शकतो. प्रति महिना 10 शेळ्यापासून 1,030 इतका नफा मिळू शकतो. जर जास्त शेळ्या ठेवल्या तर जास्तीचा जास्तच नफा आपल्याला मिळू शकतो. याप्रमाणे जर तुम्ही जर 10 जर युनिट उभं केलं शेतकरी बंधूंनो तर तुम्हाला बराचसा फायदा पण होऊ शकतो आणि शेतीला पूरक एक चांगला जोडधंदा पण होऊ शकतो. नमस्कार.
1: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कांचनगंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूया मीना खडीकर यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं गीत, सख्या सजना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हे गीत आहे ग दी माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जानकी या चित्रपटामधला सुधीर मोघे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वास वर.
1: कार्यक्रमात हे भक्तिगीत आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे साधी माणसं या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत कवी योगेश यांचं. संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची भक्तिरचना कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहेर, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप.

0: मंडळी, 31 तारखेला मोहम्मद रफींची पुण्यतिथी आहे. जो आवाज ऐकून आपण मोठे झालोय, जो आवाज आजही तरुण पिढी प्रेमाने ऐकते, ज्यावेळेस माणूस प्रेमात पडतो, दुःखी असतो, त्यावेळेस तो हळुवार आवाज जेव्हा कानावर पडतो तेव्हा मन प्रफुल्लित होतं. आपण दुःख विसरतो, आपलं सुख विसरतो, माणसाला सुख पण विसरता आलं पाहिजे, दुःख पण विसरता आलं पाहिजे. आणि तो आवाज, तो देवाचा आवाज होता मोहम्मद रफींचा. त्यांची 31 तारखेला पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आज मी त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारा माझा मित्र घनश्याम पटेल याला बोलवलंय. घनश्याम, राम राम.
1: राम राम, राम राम.
0: घनश्याम, तुझ्यातर्फे 2 लाईनी मोहम्मद रफींसाठी.

0: वा घनश्याम, मोहम्मद रफीजी तुझ्या आयुष्यात कधी आले?
1: रफी साहेब माझ्या आयुष्यात खरं एक मला खूप लहानपणीचा किस्सा आठवतो. माझा जन्म लासलगावला झाला आणि मी दुसरी तिसरीत असताना लासलगावला आमच्या घरासमोर आरजू सिनेमा लागलेला होता, कमलाकर थिएटर. आणि त्या थिएटरमध्ये रफी साहेबांचं ते एक गाणे लागायचेत आणि मी लहान असताना वेड्यासारखा त्या कमलाकर थिएटरच्या बाहेर जो त्यावेळा प्रोजेक्टर असायचा त्या प्रोजेक्टरच्या बाहेर त्यावेळेला त्यांची ती गाणं असायचो. आणि ती गाणे अजूनही त्यावेळेला मी तिसरीत असताना म्हणजे दुसरी तिसरीत असताना वयाच्या 64-65 सालची गोष्ट आहे, रफी साहेबांचा आरजू सिनेमा आणि त्यावेळा ते त्यांचं गाणं जिसे मस्ताना बस इतनी शिकायत है बस इतनी शिकायत है, हे गाणं माझ्या अंतःकरणावरती एवढं कोरलं गेलं असेल. आणि कळत कळत माझी पावलं तिथं वळायची, मी रोज तिथे यायचो आणि ती गाणे ऐकायचो आणि जायचो. कालांतराने हा विषय तिथे संपला.
0: तू जास्तीत जास्त 8-10 वर्षाचा असशील म्हणजे
1: त्यावेळेला मी
0: तरी तुला त्यावेळेस एवढं का बरं अट्रॅक्शन वाटलं असेल, त्यावेळेस इतर गायकही होते.
1: होते कळत नाही म्हणजे त्यावेळेला त्या सिनेमाच्या थिएटरवर बसायचो आणि तो एक स्वर्गीय आवाज ऐकला का मी देहभान उसरून एकटा तिथे कसं बंद पडलेला कारंजा होता आणि त्या कारंजाच्या समोर थिएटरचा त्यांचा हे होतो प्रोजेक्टर होता आणि त्या प्रोजेक्टरच्या बाहेर असं ते आवाज यायचा कारण त्यावेळेला प्रोजेक्टर समोर ऑडिओ सगळा तुम्हाला यायचं, व्हिडिओ नाही पण ऑडिओ सगळा आवाज बाहेर यायचा त्या फिल्मचा. तर ते मी ऐकत राहायचो आणि ते माझ्यावरती इतकं पटलं असेल की तेव्हा असं वाटतं. आणि याचं कोइन्सिडन्स असं म्हणावं लागेल की ज्या वेळेला रफी लहान होते आणि कोटला सुलतानपूर इथे त्यांचा जन्म झाला होता 1924 आणि ते त्यावेळेला अखंड भारत होता आणि अमृतसर जवळ कोटला सुलतानपूर हे गाव होतं त्या गावी रफी साहेबांचा जन्म झाला. रफी साहेब 4-5 वर्षाचे असतील तेव्हा त्यांच्या वडील त्यांच्याजवळ टोटल 7 भावंड होते. रफी साहेब हे त्यांच्या वडिलांचं 7वं अपत्य आणि त्यांना असं गाण्याची गुणगुणाची आवड होती.
0: कोणाला?
1: रफी साहेबांना.
0: आणि त्यांच्या वडिलांना
1: ते फार अगेन्स्ट होते
0: म्हणजे घरात म्युझिक नव्हतं.
1: बिलकुल त्यांच्या वडिलांचं याचा बिझनेस होता, नव्याचा बिझनेस होता आणि त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी कोणी हे दुकान चालवा वगैरे ना असं गाणं बिणं म्हणजे आपल्या परंपरेच्या वगैरे ते फार अपोजिट होते.
0: आणि आर्थिक परिस्थिती कशी
1: होती? गरीब होती कारण त्यांची ते टोटल त्यांच्या फॅमिलीमध्ये ते त्यांची मिसेस आणि त्यांना 7 मुलं असे जवळ ते 10 जणांचं कुटुंब होतं 8-9. आणि रफी साहेबांचं काय झालं त्यांना सगळ्यात मोठा सपोर्ट त्यांच्या मोठ्या भावानं दिला. आणि त्यावेळेला काय व्हायचं रफी साहेब ज्या वेळेला त्यांच्या कॉलनीमध्ये गल्लीमध्ये एक फकीर यायचा अगदी काळा ड्रेस घातला हातात कटोरा आणि तो कटोरा घेऊन तो फकीर भिक्षा मागत फिरायचा आणि तो पंजाबी आवाजामध्ये काहीतरी असं भजन वगैरे म्हणायचा. रफी साहेब त्याच्या आवाजाने मोहित होऊन त्या फकीरच्या पाठोपाठ त्या गल्लीमध्ये फिरायचे आणि त्याच्या आवाजामध्ये आपला आवाज होऊन गुणगुणायचे. एक दिवस काय झालं की त्या फकीराची काहीतरी प्रकृती ठीक नव्हती, तो आजारी होता आणि आंब्याच्या झाडाखाली बसला होता. रफी साहेब त्याच्याकडे गेले आणि त्याला विचारलं की आज क्यू नाही गा रे, आज मेरी तब्येत कुछ नासाज आहेत. पण रफी साहेबांनी त्यांचा कटोर हात चलो आज मैं आपकी तरफ से भिक्षा मांगता हूँ. रफी साहेबांनी त्यांचा कटोर हातात घेतला.
0: रफी साहेबांचं वय किती असेल? खूप लहान असेल का?
1: लहान होते म्हणजे 5-6 वर्षाचे असेल. 6-7 वर्षी त्यांनी कटोरा हातात घेतला आणि त्यांच्या आवाजाचीच नक्कल करत अख्ख्या गलीतून भिक्षा मागून त्यांना दिली आणि त्या फकीरांनी त्यांचा आवाज ओळखून त्याच्यावरती डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला की बच्चे एक दिन तुम्हारी आवाज कायनात पर राज करेगी. आणि हे रफी साहेबांना दिलेले त्या फकीरचे आशीर्वाद रफी साहेब त्यानंतर मग रफी साहेब कोण कुठे पोहोचले काय हे आपल्याला माहिती पण त्या फकीरांचा आशीर्वाद रफी साहेब मिळाला तिथून रफी साहेबांची गाण्याची सुरुवात झाली. परंतु पुढे अजून त्यांना बरोबर खडतं प्रेशर
0: नाही पण हा किस्सा घरी पोहोचला नाही का वडिलांना वगैरे?
1: त्यांना रफी साहेबांचं नाव मोहम्मद रफी पण त्यांना फिकू नावाने ओळखायचे. त्यांचं बालपणाचं नाव फिकू होतं.
0: फिकू
1: फिकू फिकू असं म्हणून त्यांना सगळं होतं फिकू बच्चा फिकू होत. तर ते त्यांचे मित्र वगैरे सगळं त्याचे मजे मौज मस्ती वगैरे करायचे. कालांतरी काय झालं की 10 वर्ष तिथं होते 1936 मग त्यांचे वडील त्यांनी पाहिलं की या कोटलान सुलतानपूरमध्ये आपलं एवढं मोठं कुटुंब आहे मग ते लाहोरला शिफ्ट झाले. लाहोरला त्याचे स्वतः वडील आणि त्यांचा मोठा भाऊ लाहोरला गेला. त्यांचे वडील खूप उत्तम कुक होते मग त्यांनी तिथं हॉटेल टाकलं. लहान भाऊ त्यांचा जो मोठा भाऊ होता त्यांनी कुठेतरी एक सलून टाकलं आणि मग 10 वर्षानंतर ह्या सर्व कुटुंबाला त्यांनी लाहोरला शिफ्ट केलं. पण रफी साहेबांचं पहिलं लग्न रफी साहेबांची 2 लग्न झालीत पहिलं लग्न त्यांचं 14 वर्षी आलं.
0: त्यावेळेस ते कुठे होते?
1: ते स्वतंत्र म्हणजे त्या पहिला कुलटा सुलतानपूरला होते.
0: अच्छा.
1: नाही सॉरी, लाहोरला होते. गेल्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला. आणि मग पुढे रफी साहेब ज्यावेळेला मुंबईला आले आपल्या याच्याकरता, काय झालं की त्यांचे वडील गायकीच्या फार खिलाफ होते, म्हणजे त्यांना आपल्या मुलांनी गायकी येऊन म्हणू नये. पण रफी साहेबांचा हा गुण त्यांच्या मोठ्या भावाने ओळखला की याच्यामध्ये खूप एक अद्वितीय टॅलेंट आहे आणि ते आपण वाया जाऊ द्यायचे नाही. त्यामुळे भाऊ आणि रफी साहेब आणि त्यांच्या भावाचा एक मित्र होता हमीद भाई, त्यांनी रफी साहेबांना डेव्हलप करायचं ठरवलं. योगाव काय झाला की एक दिवस रफी साहेब, कुंदनलाल सैगल सगळ्यांचं दैवत होतो, एक दिवस लाहोरमध्ये कुंदनलाल सैगल यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होता.
0: अरे
1: आणि अख्खा जनसमुदायात लोक सगळे जमले होते त्यांना ऐकायला ओपन स्टेजवरती. आणि कुंदनलाल सैगलला ऐकण्याकरता लोक जमले मोठ्या संख्येने. झालं काय की अचानक त्या वेळेला लाईट गेली, माईक बंद पडला आणि लोकांमध्ये कुजबूज सुरू आली. आता कुंदनलाल साहेब येत आहेत, लोकांची चुलबुल सुरू आली, लोकांना शांत कसं करायचं?
0: म्हणजे कार्यक्रम सुरू
1: झाला नव्हता, सैगल साहेब आलेले नव्हते. त्यावेळेला रफी साहेबांचे जे भाऊ आहेत, मोठे भाऊ, ते ऑर्गनायझरकडे गेले आणि त्यांना सांगितलं की माझा लहान भाऊ सुद्धा खूप छान गातो, जोपर्यंत सैगल साहेब येत नाही तोपर्यंत हे प्रेक्षकांना तो शांत करू शकेल तर तुम्ही त्याला जरा गाण्याची, तो पण माईक बनते नाही म्हणे, माईकची जरूर नाही तो गाय. आणि त्यांनी रफी साहेबांना म्हणजे त्यांना काही तर करून क्राऊडला शांत करायचं होतं. रफी साहेब तिथं उभे राहिले, एवढा लहान वयामध्ये रफी साहेबांनी जे गाणं त्या लोकांसमोर म्हटलं, लोक मंत्रमुग्ध होऊन गेले.
0: आणि त्यावेळेस ते कोणती गाणी म्हणायचे?
1: नाही, त्यावेळेस त्यांची अशी पंजाबी भजनं वगैरे असे नॉर्मली हे ते वगैरे फिल्मी गीत वगैरे त्यांच्यावरती तसा फिल्मी संस्कार झालेलाच नव्हता ना, फिल्मी वगैरे. त्यामुळे त्यांनी जी काही त्यावेळेस
0: सायकल ज्या वेळेस होते गाणे पॉप्युलर होते,
1: त्यांनी असेच कुठे पंजाबी गाणे वगैरे म्हटले आणि समुदाय सगळा खुश झाला. एवढा मोठा समुदायासमोर विदाऊट माईक त्यांनी एवढा आवडलं. आणि मग सैगल साहेब आल्यानंतर त्यांनी ऐकलं, सैगल साहेबांनी सुद्धा त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, म्हणजे तू निश्चितच मोठा गायक होशील.
0: आणि तोपर्यंत शिकलेले काहीच नव्हते,
1: त्यांचं जे बालपण गेलं त्या शाळेमध्ये त्यांचे जे मित्र होते फक्त चौथी शिकले. चौथी शिकल्यानंतर ते सरळ लाहोरला त्यांचे, कारण काय झालं, कुटुंब कबीला मोठा होता, 10 अपत्य 12 जणांचं कुटुंब पोसायचं कसं, आणि या कोटला सुलतानपूरमध्ये त्यांना बाकीचं काही नव्हतं, म्हणून संपूर्ण कुटुंबाला त्यांनी लाहोरला हलवलं. त्यावेळेला पंजाबची राजधानी लाहोर पंजाबमध्ये होतं.
0: आणि गाणं फक्त ऐकून शिकलेत
1: ते कसं, ते फकीरापासो फिरायचे तेवढंच आणि ते असे गुणगुणायचे. हा गुण त्यांचा त्यांच्या मोठ्या भावाने ओळखला आणि मग त्यांनी ठरवलं की आपण रफी साहेबांना इथं राहून द्यायचं नाही.
0: म्हणजे डायरेक्ट त्यांनी पहिलं स्टेज कुंदनलाल सैगलांचंच गाजवलं.
1: हो, गाजवलं पहिलं, तिथून सुरू केली आणि मग त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना ठरवलं की याचा आता.
0: त्यावेळेस किती वय असेल काय अंदाज?
1: रफी साहेब म्हणतात त्यावेळेस 10 वर्ष असते.
0: अरे बापरे बापरे बाप,
1: 14 वर्षी त्यांचं लग्न झालं.
0: अरे बापरे.
1: त्यांना पहिल्या बायकोपासून एक मुलगा पण झाला. पुढे रफी साहेब जेव्हा मुंबईला आले त्यांचं पुढचं करिअर करण्याकरता, आणि त्यावेळेला त्यांच्या पहिल्या बायको बिल्किस बानू, बिल्किस बानू हे त्यांच्या दुसऱ्या बायकोचं नाव होतं. पहिल्यांचं जे होतं ते आता मला आठवत नाही. तर त्यांनी तिथे येण्यास नकार दिला, म्हणजे मी येणार नाही
0: मुंबईला, येणार
1: नाही. मग त्यापासून मग
0: आणि मग वयाच्या कितव्या वर्षी ते मुंबईला आले?
1: वयाच्या काय तिथे आता 16-17 वर्षी ते मुंबईला आले. आणि मुंबईला आल्यानंतर मग त्यांची परिस्थिती अशी होती की वडिलांना त्यांनी कळून दिली नाही. आणि त्यांचा मोठा भाऊ होता, त्याचा एक मित्र होता हमीद, तो हमीद भाई आणि रफी साहेब हे दोघ जण मुंबईला आले आपलं करिअर
0: लाहोरवरून.
1: 5 रुपये फक्त खिशात होते, कुठं राहायचं कुठं करिअर
0: काहीच कल्पना नव्हती,
1: कल्पना नाही. मग हळूहळू त्यांनी
0: त्यांच्या मोठ्या भावाचं नाव काय हमीद,
1: नाही नाही मोहम्मद हमीद, मोहम्मद इकबाल, असे त्यांची 5-6 भाऊ होते त्यांची. तर मग त्यांनी 2 नंबरचा जो भाऊ होता त्यांनी संपूर्णपणे रफी साहेबांनी त्याचा एक मित्र त्यांना दिला आणि तो हमीद त्यांना घेऊन मुंबईला आला. आणि मग तिथं काय झालं, त्यावेळेला असं पंजाबी लोकांचं पार्ट्या चालायच्या, त्याचा गझलचा कार्यक्रम वगैरे. तिथं गझल गाण्याकरता एक दिवशी रफी साहेबांना त्यांनी शोधून काढलं आणि खानसाब होते की ज्यांच्या गझल्स खूप लोक ऐकायचे. मग त्या ठिकाणी रफी साहेबांना त्यांनी सांगितलं की बा मला हा गझल गाव द्या. तर रफी साहेबांना अशी छान गझल म्हटली, फक्त त्यांनी सांगितलं की आम्हाला काही नको, तुमचे आशीर्वाद दे, हा टॅलेंटेड आहे, याचे काही ती गाणे किंवा गझल ऐका, तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यांचे आशीर्वाद द्या, आम्हाला पैसा नको. रफी साहेबांनी म्हणतो
0: मुंबईत गेल्यानंतर किती दिवसांनंतरचा किस्सा असेल,
1: त्यांची भटकंती चालू होती इथं तिथं, मग त्याने हळूहळू शोधलं की इथं आपलं करिअर फिल्म मग आपल्याला उपजीविका पाहिजे ना, सोर्स ऑफ काही नाही, खाणारचं पिण्याचं रूमचं भाडं कसा जायना जाणार. पण मग त्यांनी शोधलं की इथं प्रायव्हेट मैफिली होतात, त्या मैफिलीमध्ये गझल्स वगैरे पण चालतात. मग तिथं रफी साहेबांनी, त्यांच्या तो हामिद होता, त्यांनी बरोबर शोधलं, तिथले काही कॉन्टॅक्ट त्यांनी बरोबर घेतले आणि मग तिथं त्यांना विनंती करून तिथं रफी साहेबांनी त्या मैफिलीमध्ये गझल्स वगैरे म्हटले.
0: हे पण 10 वर्षाचा पोरगा काय कॉन्फिडन्स असेल रे
1: त्यावेळेस, 15-16 वर्षाचा असेल त्यावेळेस,
0: 16-17 वर्षांचा पहिल्यांदा 10 वर्षाचा पोराने गाणं म्हणजे गॉड गिफ्टेड,
1: परमेश्वराने त्यांना गॉड गिफ्ट दिली होती, म्हणजे मग तो काय प्रश्नच नाही. आणि मग तिथून मग पुढे रफी साहेबांचं करिअर हळूहळू सुरू झालं, रफी साहेब तिथून मग नाव कमा लोकांचं मिळलं. पण सगळ्यात मोठा पहिला ब्रेक त्यांना दिला नौशाद साहेबांनी.
0: कधी
1: त्याचं असं झालं की नौशाद साहेबांकडे पोहोचायचं कसं, तर त्यांनी काय केलं, नौशाद साहेबांचे वडील हे लखनौला लाहोर कोर्टमध्ये ते काय म्हणतात त्याला मुनिमजी म्हणजे ते अकाउंटंट होते आणि त्यांचा सोर्स त्यांनी काढला, कारण हे पण लाहोरचे ते पण लाहोरचे, तर तो त्यांचा मित्र हामिद सरळ मुंबईहून लाहोरला आला.
0: काय बोलताय, तो असे मित्र पाहिजे आयुष्यात का,
1: तेव्हा मुंबईला त्यांनी रफी साहेबांकरता तो लाहोरून मुंबईला आला. आणि त्याच्या वडिलांचं म्हणजे गंमत बघा, नौशाद साहेब वयाच्या 14 वर्षी पळून गेले, कारण वडिलांना म्युझिक बिलकुल आवडत नव्हतं स्वतः, आणि नौशाद साहेब म्युझिक शिवाय पागल होते, त्यांना आपलं करिअर घडवायचं होतं, म्हणून आपल्या वडिलांच्या अगेन्स्ट जे म्युझिकच्या आणि गाण्याच्या टोटली खिलाफ होते त्याच्या अगेन्स्ट नौशाद साहेब स्वतः लाहोर सोडून मुंबईला आले आणि हमीद भाई रफी साहेबांची शिफारस घेण्याकरता त्यांच्या वडिलांकडे गेले. त्यांच्या वडिलांनी म्हणे मी तर काय मला संगीतात रस नाही, गाण्यात रस नाही, माझ्या मुलाला मी घेतलं नाही, पण मग तुझ्याकरता त्यांनी फक्त एक ओळीने चिठ्ठी दिली नौशाद साहेबांना, गर तुझे इस बच्चे में कुछ खास दिखाई दे तो इसे एक मौका जरूर देना. अशी एक फक्त एक 2 ओळीची नोट त्यांनी दिली आणि मग त्यांनी ती नौशाद साहेबांकडे ती नोट दिली. नौशाद साहेबांनी सुरुवातीच्या वेळेला रफी साहेबांना कोरसमध्ये घेतलं आणि कोरसमध्ये काय झालं, त्यावेळेला कोरसमध्ये घेतल्यानंतर एक दिवसाचं रेकॉर्डिंग होतं, म्हणजे किस्सा सांगतो, रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यावेळेला रेकॉर्डिंगला रफी साहेब बिचारे आले रेकॉर्डिंगला स्टुडिओमध्ये
0: कोरसच्या ना,
1: कोरसच्या रेकॉर्डिंग, कोरसच्या रेकॉर्डिंगला आल्यानंतर त्यांना कळलं की आज रेकॉर्डिंग नाही बंद आहे काही कारणानिमित्त, पण आता सगळेजण म्युझिशियन कोरसमध्ये गाणार सगळे घरी निघून गेले. रफी साहेब स्टुडिओच्या पायथ्याशी बसून होते, पायावर नौशाद साहेब आले आणि म्हणाले आप अभी तो घर पे नहीं गए, यहां पर क्यों बैठे हो, तो रफी साहेब ने कहा मेरे पास 1 रुपया था वो आने के लिए खत्म हो गया, अब मेरे पास जाने के लिए पैसे नहीं है, तो कल वापस रिकॉर्डिंग होगी मुझे पैसे मिलेंगे फिर मैं घर जाऊंगा. तेव्हा नौशाद साहेबाने खिशातून 1 रुपया काढला, रफी साहेबांना दिला आणि म्हणे नाही ये रुपया लो आप घर जाओ. कालांतराने जेव्हा रफी साहेब स्टार झाले, मोठे सिंगर झाले, त्यावेळेला रफी साहेबांनी नौशाद साहेबांचं त्यांचं म्हणजे अद्वितीय नातं होतं आणि मग रफी साहेबांची त्यांची जी जोडी जमली आणि त्याने अजरामर जी गाणी दिलीत. एक दिवस नौशाद साहेबांना रफी साहेबांनी घरी त्यांच्या जेवायला बोलवलं बंगल्यामध्ये आणि जेवण झाल्यानंतर एक गोल्ड सोन्या हिऱ्यांनी मढवलेल्या सोन्याच्या एक याच्यामध्ये
0: डबीमध्ये
1: त्याच्यामध्ये तू त्यांना दिली. म्हणे हे काय, म्हणे हा 1 रुपया जो तुम्ही त्यावेळेला मला दिला होता तो मी घरी पायी गेलो पण तो रुपया मी अजून जपून
0: ठेवून.
1: आणि त्या हिऱ्यांनी मढवलेल्या सोन्याच्या त्या केसमध्ये तो रफी साहेबांनी 1 रुपया त्यांना तो परत दिला.
0: बापरे,
1: असा रफी साहेबांचा तो त्यांचा तो त्या आठवण होती त्यांची
0: वेगळेच लोक होते यार
1: ते. त्यांच्याबद्दल काय बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं, त्यांची आठवणी, त्यांचे गाणे आणि माणूस म्हणून फार ग्रेट होते.
0: बरं, पहिलं गाणं कसं मिळालं
1: त्यांना? पहिलं गाणं हिंदुस्तान की हम हिंदुस्तान हम
0: कोणी दिलं?
1: नौशाद साहेबांनी. पहिला ब्रेक त्यांनी नौशाद. काय झालं, रफी साहेबांचं एक स्वप्न होतं की मला कुंदनलाल सहगल बरोबर गायचं आणि मग कुंदनलाल सहगलचा एक सिनेमा होता त्याच्यामध्ये
0: बरोबर म्हणजे कोरसमध्ये
1: त्यावेळेला कुंदनलाल सहगल मेरे सपनों की राणी त्या सिनेमाचं रानो होतं काय ताजमहल का असं काहीतरी नाव होतं शहाजहान. तर त्याच्यामध्ये कुंदनलाल सहगलचं एक हे होतं गाणं होतं की मेरे सपनों की राणी रूही रूही रूही. तर रफी साहेबांना कोरसमध्ये फक्त रूही रूही रूही एवढंच म्हणायचं होतं. पण रफी साहेबांचं म्हणजे 7व्या आसमानवरती जे आपलं दैवत होतं त्या दैवासमोर आपल्याला आज गाण्याचा चान्स मिळाला. ते रफी साहेबांचं कुंदनलाल सहगल बरोबर पहिलं आणि ते शेवटचं कोर्समध्ये आणलं. मग नौशाद साहेबांनी रफी साहेबांना त्यांच्या हिंदुस्तान के हम हिंदुस्तान हमारा या सिनेमामध्ये पहिला ब्रेक दिला. पहिला ब्रेक तर त्यांना खरा म्हणजे एक आपले पंजाबी डायरेक्टर होते ज्यांची गुलबजो नावाचा सिनेमा होता, त्यावेळेला त्यांनी तो रफी साहेबांना पहिला ब्रेक दिला पंजाबी सिनेमामध्ये, गाव की गोरी नावाचा सिनेमामध्ये पहिला ब्रेक त्या श्याम सुंदर म्युझिक डायरेक्टर रफी साहेबांना गुलबलोच या पंजाबी सिनेमा करता दिला. त्याच्यानंतर मग त्या सिनेमामध्ये रफी साहेबांचं ते गाणं त्यावेळेला रेकॉर्डिंगची होती, सगळ्या जवानांना हिंदुस्तान हिंदुस्तान गाणं म्हणायचं होतं आणि मिलिटरीचं गाणं हिंदुस्तान परेड असे ते

0: वाजवत वाजवत गाणं म्हणतो. गाणं संपल्यानंतर रफी साहेबांच्या पायातून रक्त यायला लागलं. त्यावेळेला नौशाद काय ते म्हणे गाणं चालू होतं मी कसं थांबवतो. रफी साहेबांनी म्हटलं याच्यामध्ये जे काही डेडिकेशन आहे ते त्याने त्याच्यातला गुण ओळखला. रफी साहेब सुरुवातीला केएल साहेबांची नक्कल करून त्यांचा आवाज गायची. पण नौशाद साहेबांनी त्यांना सुधार त्यांना सांगितलं की तुमचा एक नॅचरल तुम्हाला देवाने देणगी दिली तुम्ही आपला आवाज डेव्हलप करा. मग त्यांनी नौशाद साहेबांना सांगितलं तुम्ही मला टिप्स द्या त्याप्रमाणे हळूहळू त्यांच्या सुधारून त्यांनी आपला आवाज.
1: म्हणजे मला एक सांग मोहम्मद रफींनी पहिले जे प्लेबॅक केलंय त्याच्यात कुंदनलाल सैगलांचा इन्फ्लुएन्स होता त्यांच्या गाण्यावर.
0: हा सुरुवातीला होता म्हणजे त्यावेळेला
1: एखादं गाणं आहे लक्षात म्हणता येईल
0: अनमोल घडी मधलं त्यांचं ते गाणं पहिलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आता त्यांनी हळूहळू आपल्या रियाजामुळे पण त्यांच्या आवाजाची जी जडणघडण आहे त्याला मग टोनअप करण्यामध्ये नौशाद साहेबांचा खूप मोठा हात होता.
1: शिकले कधीच नाही का
0: चौथी फक्त रफी साहेब.
1: नाही गाणं
0: नाही काय झालं की रफी साहेबांचा हा गुण त्यांच्या भावन ओळखला. मग त्यावेळेला त्यांनी काय केलं त्यांच्या मोठ्या पण त्यांना बडे गुलाम अली खान उस्ताद गुलाम सगळे मोठमोठ्या उस्तादांकडे क्लासिकलचं ट्रेनिंग दिलं त्यांना. लाहोरला रफी साहेबांना बाकायदे वडिलांच्या अनुरोध वडिलांना न कळवता यांची शिकवणी यांच्याकडे उस्तादांकडे चालू होती. मोठे गुलाम अली खान छोटे बडे मियां खान गुलाम अली खान
1: मोठ्या लोकांकडे शिकले.
0: खूप लोकांकडे रफी साहेबांनी शास्त्रीय संगीताचे तालीम घेतली उर्दू शिकायची तालीम घेतली. आणि तुला मी सांगतो रफी साहेब ज्या वेळेला इतकं रियाज करायचे रफी साहेब ज्या वेळेला मुंबईमध्ये पहिल्यांदा चाळीमध्ये आले ते छोट्याशा आपलं काय म्हणतात त्याला भेंडी बाजारच्या चाळीमध्ये राहत होते तो आणि त्यांचा मित्र हमीद हे दोघंच दिवसभर आपला रोजीरोटी करता कुठं काम मिळतं याच्या तपासात निघायचं. पण पहाटे उठून नरीमन पॉईंटला रफी साहेब कारण त्या छोट्या खोलीमध्ये रियाज कुठं करणार ते नरीमन पॉईंटला रियाज करायला जायचे
1: समुद्र.
0: त्यावेळेला सुरैया ती तिचं फ्लॅट होता तिने ऐकलं की कोणी तो इतका सुंदर आवाज मग सुरैया त्यांना जाऊन भेटली म्हणे तुम्ही असा नकार तुम्ही माझ्या मग सुरैयाने आपल्या फ्लॅटमध्ये बोलून त्यांना जागेमध्ये रियाज करायला परवानगी दिली.
1: तोपर्यंत त्यांना आपले नौशाद वगैरे कोणीच भेटले नव्हते.
0: हा नाही तोपर्यंत नौशाद भेटत नव्हतं त्यांचा रियाज असायचा ना त्यामुळे सुरैयाने त्यांना पहिल्यांदा त्यांच्या
1: बापरे बापरे सुरैया ऍक्ट्रेस ना
0: सुरैया ऍक्ट्रेस. त्यावेळेला कसं नूरजा सुरैया ह्या सगळ्या गाणं ज्या होत्या हे स्वतःच गायच्या स्वतःच ऍक्ट्रेस होत्या प्लेबॅक सिंगरचं एवढं त्यांचं नव्हतंच.
1: ओके
0: असं त्यामुळे मग रफी साहेबांची हळूहळू कारकिर्द सुरू झाली. त्यांना पहिला ब्रेक मिळाला नौशाद साहेबांना. मग अनमोल घडीचं जे गाणं होतं तर मला ते आठवतं त्या गाण्यांमुळे तो दिलीप कुमार दिलेला आवाज होता आणि तो गाणं इतकं सुपरहिट झालं तिथून मग रफी साहेबांना सगळे ओळखायला लागले. रफी साहेबांची कारकिर्द हळूहळू सगळी मग एक एक एक एक एक गाणे सगळे मिळाले आणि मग हळूहळू सर्व स्टार्स लोकांना मग रफी साहेबांचाच आवाज.
1: पहिलं हिट गाणं कोणचं
0: आता पहिलं हिट गाणं म्हणजे आता त्यांना ज्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालो पहिला सिनेमा मध्ये एकूण झाले चौधरी का चांद
1: म्हण दोन लाईन
0: चौधरी का चांद हे त्यांचं 1963 चौधरी का चांद या सिनेमाबद्दल त्यांना पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं रफी साहेबांना. आणि काय गाणं होतं त्याबद्दल त्यांना पहिलं
1: रवी साहेब दोन लाईन
0: चौधरी का चांद हो या प्रताप हो जो भी हो तुम खुदा की कसम

0: के प्याले भरे हुए, मस्ती है जिसमें प्यार की तुम वो शराब हो।
1: तुझे स्वतः कधी मोहम्मद रफींची भेट झाली?
0: नाही ना, मी म्हणजे मला असं वाटतं की मी मुंबईला 1976 ते 1977 दोन वर्ष होतो बाऊन्स कॉलेजला, अंधेरी नवाब रफी साहेबांचं घर माझ्यापासून जवळ होतं। त्यावेळेला कॉलेजच्या गेट टुगेदर मी बदन पे सितारे हे आमच्या याच्यामध्ये, पण कधी काय झालं, लहानपणी जी रफी साहेबांची अट्रॅक्शन होती पुढे वर्ष गेले मी सगळं विसरलो। आणि मग माझा बिझनेस सुरू झाल्यानंतर मी गाडी घेऊन ज्यावेळेला माझ्या बिझनेसला टूर जायचो त्यावेळेला कॅसेट्समध्ये मी रफी साहेबांची गाण्याची कॅसेट भरून घ्यायचो आणि गाडीमध्ये कॅसेट्स ऐकायचो। आणि माझं खरं रफी साहेबांचं जर मी यांच्या एवढ्या प्रेमात पडलो असेल तर तो एक आमच्या घराजवळ एक बंगाली गुरुस्त होते तो वारले बिचारा, ते रफी साहेबांचे त्यांचा आवाज सुद्धा खूप छान होता आणि ते वारले। आणि पण त्यांच्या घरी मी जायचो आणि ते मस्तपैकी म्युझिक सिस्टीमवरती रफी साहेबांची गाणी म्हणायचे आणि ती गाणी ऐकते ते मला जी गोडी लागली। आणि मग मी ठरवलं की रफी साहेबांसारखं एवढे म्हणजे किशोर कुमार बाकीच्या सगळ्यांचे कार्यक्रम करतात, आपण रफी साहेबांचे हे दोन कार्यक्रम आता नाशिकमध्ये प्रेक्षकांकरता करायचे। आणि गेल्या 8-10 वर्षापासून 24 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस असतो, तो दिवस 31 जुलै त्यांची पुण्यतिथी असतात, तो दिवस आमी हे दोन दिवस मी आणि आमची टीम आम्ही रफी साहेबांची गाणी प्रेक्षकांकरता विनामूल्य करून।
1: मग येत्या 31 तारखेला काय करतोय?
0: हो, 31 जुलै 2026 मी त्यांच्या 43व्या पुण्यतिथीनिमित्त मी आणि आमचा शूर साधक ग्रुप मी गुरुदक्षिणा आपला कॉलेज रोडचा जो बीवायके कॉलेजचा जो गुरुदक्षिणा मोठा एसी हॉल आहे तो आम्ही बुक केला आहे। संध्याकाळी 6 वाजता रफी साहेबांची लाईव्ह म्युझिक इन ऑर्केस्ट्रा,
1: म्युझिकल
0: लाईव्ह ऑर्केस्ट्रावरती त्यांची आगळी वेगळी लोकांची आवडीची काही काही सुने काय अनसुने गाण्यांची मेजवानी आम्ही प्रेक्षकांना देऊ। आमचा प्रेक्षक वर्ग पण खूप आहे, त्यांना माहिती आहे की जेव्हा आम्ही आमची घनश्याम पटेल आणि सूर शारदा कार्यक्रम करतात प्रचंड गर्दी असते। हा विनामूल्य कार्यक्रम प्रेक्षकांकरता आहे,
1: विनामूल्य करणार आहे,
0: विनामूल्य फ्री। आणि हा सगळा खर्च आम्ही स्वतः बेअर करतो, काही स्पॉन्सर असतात काही स्वेच्छेने आम्हाला स्पॉन्सरशिप देतात आणि हा विनामूल्य प्रेक्षकांकरता आम्ही कुठलंही तिकीट न लावता आम्ही हा त्यांचा कार्यक्रम करतो। वास्तविक काय 31 जुलैला आहे शुक्रवार, परंतु आमचा प्रेक्षक वर्ग डॉक्टर मंडळी त्यांना सुट्टी असावी म्हणून आम्ही निवांतपणे संध्याकाळी 6 वाजता ही संगीत रजनी आयोजित केली आहे। त्याची परत एकदा रेडिओ विश्वासवरून पण कार्यक्रमाचे 2 दिवस अगोदर सुद्धा त्याची अनाउन्समेंट होईल, त्याचे पासेस सुद्धा दिले जातील, पासेस कुठे कलेक्टरचे ते सुद्धा कळवलं जाईल।
1: घनश्यामचा जो सूर शारदा ग्रुप आहे
0: हो,
1: तो कधी झाला कस काय म्हणजे
0: पासेस कुठे कलेक्टरचे ते सुद्धा कळवलं जाईल।
1: घनश्यामचा जो सूर शारदा ग्रुप आहे
0: हो,
1: तो कधी झाला कस काय म्हणजे
0: फार चांगला प्रश्न। माझ्या आईचं नाव शारदा
1: आहे
0: आणि शारदा म्हणजे साक्षात सरस्वती,
1: सरस्वती
0: आणि सूर शारदा म्हणून आम्ही हा ग्रुप केला।
1: कधी केला?
0: याला 8-9 वर्ष झाले। सुरुवातीचा पहिला कार्यक्रम आम्ही एक छोट्याशा हॉटेल रेस्टॉरंट मध्ये केला होता। मी अगदी उत्साहाने रफी साहेबांची त्यावेळेला काही पुण्यतिथी म्हणून एक कार्यक्रम केला, त्यावेळेला प्रेक्षकांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि मग पुढचा कार्यक्रम आम्ही असे छोटे छोटे कार्यक्रम मग पुढे मोठमोठे कार्यक्रम आम्ही परशुराम सायखेडकरला केले, दरवर्षी आम्ही करतो आहोत केलेत। आणि कदाचित आपल्या सर्वांना पण माहिती आहे की रफी साहेबांचा 100वा वाढदिवस आम्ही आणि आमच्या सूर शारदा टीमने त्यांची शतक महोत्सव जन्मोत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने दर महिन्याला 24 तारीख म्हणजे रविवार समजून आम्ही त्यांचे 12 कार्यक्रम केले, दर महिन्याला वेगवेगळे 25 गाणे सुरू विनामूल्य प्रेक्षकांना परशुराम सायकल।
1: कधीची गोष्ट आहे
0: ही? मागच्या वर्षी जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत आम्ही त्यांचे शतक महोत्सव साजरा केला। 1 जानेवारी 2024 पासून बरोबर ते 24 डिसेंबर पर्यंत 12 महिने आम्ही त्यांचा मंथली बर्थडे सेलिब्रेट करून शतक महोत्सव साजरा
1: केला। ग्रेट ग्रेट।
0: आणि त्यांचा 100वा वाढदिवस आम्ही कालिदासमध्ये 24 डिसेंबर 2024 आम्ही त्यांचा 100वा वाढदिवस कालिदासमध्ये साजरा केला आणि 100 गाण्यांची सलामी सुद्धा आम्ही त्यांना लाईव्ह ऑर्केस्ट्रा मधून दिली। 100 गाणे रफी
1: गाणे नॉनस्टॉप,
0: हो नॉनस्टॉप 100 गाण्यांचे फ्युजन आम्ही तयार करून मेलडी। आणि हा आमचा एक आगळा वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड आहे,
1: ग्रेटच आहे
0: जगामध्ये त्यांचा 100वा वाढदिवस सगळ्यांनी केला असेल पण 100 गाण्यांची मेलडी फ्यूज करून लाईव्ह ऑर्केस्ट्रावरती आम्ही त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण केली, हे आमचा एक रेकॉर्ड आहे। त्या कार्यक्रमाला आपण सुद्धा उपस्थित होते मला माहिती।
1: बोलता बोलता 1/2 तास झालाय, माझी इच्छा आहे आपण मोहम्मद रफींबद्दल पुढच्या रविवारी पण बोलू।
0: डेफिनेटली,
1: ठीक आहे। मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 8380161512 8816512 वर। राम मंडळी भेटूया।
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
4: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
2: अहो, पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह.

0: विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हेमलता आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं फकीरा या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत। गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत घरद्वार या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. अंजान यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद असीस आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांची ही गीतरचना ऐकूया अंबा या चित्रपटामधली. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. मोहम्मद अजीज यांनी गायलेलं हिना या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे मौलाना कुर्सी यांची. गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात,
2: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी सावित्री या बॅकच्या या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपल्यासोबत टेलिफोनिकच्या माध्यमातून जोडले आहेत अश्विनी भोयर, ज्या अनेक मुलांना अबॅकसच्या माध्यमातून जलद गणित, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आत्मविश्वास शिकवत आहेत। शिक्षिका म्हणून त्यांचा प्रवास, त्यांचे अनुभव आणि अबॅकसचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत। स्वागत आहे आपलं रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओवर। सर्वप्रथम मला तुमच्याबद्दल थोडक्यात सांगाल का?
7: माझं नाव अश्विनी विनोद भोयर आहे, माझं गाव सुकळी आहे, तालुका जिल्हा वाशिम आहे। वाशिम वरून 20 किलोमीटर अंतर माझं गाव आहे। तसेच माझे माहेर पारडी आसरा आहे। माझं शिक्षण BA फायनल झाले आहे। ते लग्न झाल्यामुळे मी समोरचं शिक्षण काय घेऊ शकली नाही।
6: शिक्षिका होण्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला?
7: ताई, मी BA फायनल झाल्यानंतर मला माझ्या समोर म्हणजे शिकण्याची माझी इच्छा होती, पण मी ग्रामीण भागात राहते, तेथे मुलींना जास्त शिकवू देत नाहीत। पूर्वी कशी मुलींना कमी लेखले जायचे तशीच परिस्थिती आता ग्रामीण भागामध्ये आहे। आज पण लोकांना मानसिकता बदलली नाहीये, मुलींना जास्त 12वी पर्यंत शिकू देतात। ग्रामीण भागामध्ये मुली पण खूप म्हणजे शिक्षण घेऊ इच्छितात, पण इकडे तसं नाहीये, कारण की ते 12वीच्या नंतर लग्न करून टाकतात मुलींचे। आणि मला लहानपणापासूनच टीचिंग करायला आवडत होती। जेव्हा कधी सरांचा पिरियड ऑफ असायचा तेव्हा मी टीचिंग करत होती। आणि आमच्या शाळेमध्ये जेव्हा 5 सप्टेंबर टीचर डे म्हणून साजरा करायचे तेव्हा मी टीचरची भूमिका बजावत होती।
6: बाबा छान। शिक्षिका होण्याचा हा जो प्रवास होता आपला, तर या प्रवासामध्ये तुम्हाला कुटुंबाचा किती मोठा आधार होता, किती मोठा त्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळाला होता?
7: तसे तर कुटुंबाचा सर्वांचा मला पाठिंबा होता, पण सर्वात जास्त पाठिंबा माझ्या मिस्टरांचा होता।
6: बाबा,
7: मला म्हणजे सर्वात जास्त पाठिंबा माझ्या मिस्टरांचा मला मिळाला। अशी म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण मला अशी बोलायला आवडेल की एका यशस्वी स्त्री मागे यशस्वी पुरुषांचा हात असतो। मला माझ्या मिस्टरांनी प्रत्येक क्षेत्रात माझी साथ दिली आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले।
6: बाबा नक्कीच, एका स्त्रीला लग्नानंतर जर आपले स्वप्न पूर्ण करायचे असेल तर यासाठी आपल्या जोडीदाराचा पाठिंबा खूप महत्वाचा ठरतो, एक महत्वाचा आधार ठरतो। मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की मुलांनी अबॅकस नेमकं कोणत्या वयापासून शिकायला सुरुवात करावी?
7: मुलांनी अबॅकस हे 5 वर्षापासून शिकायला सुरुवात करावी, कारण की अबॅकस म्हणजे फक्त गणित चढवायचे तंत्र नाही, तर अबॅकस मुलांच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे। अबॅकस हे 5 वर्षानंतर मुलांसाठी योग्य आहे, कारण त्याच वयात म्हणजे जेव्हा मुलं लहान मुलांचा मेंदू डेव्हलप होण्याच्या प्रोसेस मध्ये असतो। अबॅकस शिकत असताना मुलं दोन्ही हाताचा वापर करतात, जेव्हा डावा हात वापरतात तेव्हा त्यांचा राईट ब्रेन ऍक्टिव्ह होतो, आणि जेव्हा उजवा हात वापरतात तेव्हा त्यांचा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह होतो। इतर कुठल्याही अबॅकस पद्धतीने मुलांचे दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह होत नाही, आणि या सर्व प्रोसेसमुळे मुलांचे कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि स्मरणशक्ती वाढते, मेंदूची दोन्ही बाजूचा विकास होतो, वैचारिक क्षमतेत वाढ होते, एकाग्रतेत वाढ होते आणि बौद्धिक क्षमतेत देखील वाढ होते।
6: वा नक्कीच. एकंदरीतच विद्यार्थ्यांना अबॅकसचा या अभ्यासामध्ये देखील म्हणजे विचार करण्याची क्षमता वाढते, मुलांचं गणित जास्त चांगलं होतं या पद्धतीने. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तर मला असं विचारायचं होतं की पालकांमध्ये अबॅकस बद्दल काही गैरसमज आहेत का?
7: ताई, तर मी सांगणार की मी ग्रामीण भागामध्ये राहते, त्यामुळे मी ग्रामीण भागात मी पालकांबद्दलच बोलेन. ग्रामीण भागामध्ये पालक वर्ग बऱ्याच प्रमाणात कमी शिकलेले आहेत, त्यामुळे गैरसमज बऱ्याच पैकी आहेत. ग्रामीण भागातील पालकांना अभ्यास म्हणजे काय हेच माहित नाही. बरेचसे पालक जाणून घ्यायचा प्रयत्न देखील करत नाही. त्यामुळे मी पालकांना असे बोलेन की आपल्या परिसरातील अभ्यासाच्या शिक्षकांना भेटून मनातील शंका दूर करावी.
6: नक्कीच, अभ्यासमुळे विद्यार्थ्यांना मदतच मिळते अभ्यासामध्ये सुद्धा. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असा वाटतो की आता एखादा विद्यार्थी आहे ज्यामध्ये अबॅकसमुळे मोठा सकारात्मक बदल झालाय का, असा काही अनुभव?
7: जेव्हा ताई, मी जेव्हा सुरुवातीला क्लासेस चालू केले होते तेव्हा माझ्या क्लासेसला, जसे की मी सांगितले ते माझ्या घरचे सातच मुलं होते तेव्हा, आणि त्यांच्यामध्ये कधी कधी ते येत होते आणि कधी कधी त्यांचे पॅरेंट लोक पाठवत पण नव्हते त्यांना. आमच्या म्हणजे माझ्या घरातले बाकीच्या घरातले आहेत ते पाठवत नव्हते, पण कसं त्यांच्यामध्ये असा बदल मला दिसला, जे मुलं नेहमी यायचे क्लासेसला त्यांच्यामध्ये ते अर्ध्या तासामध्ये 300 किंवा 350 किंवा 400 गणित अर्ध्या तासामध्ये करत होते. आणि जे मुलं रेग्युलर क्लास करायचे त्यांच्यामध्ये तर फरक नक्कीच आहे, कारण की ते मुलं एका टायमाला एकदा अर्ध्या तासाला 300 किंवा 350 किंवा 400 असे सम सॉल्व्ह करत होते. त्यांच्यामध्ये खूप मोठा बदल पडलेला होता.
6: बा नक्कीच, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अबॅकसमुळे वाढत आहे. मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतोय की शिकवताना सर्वात मोठं आव्हान नेमकं तुम्हाला कोणतं वाटतंय?
7: ग्रामीण भागामध्ये कार्य करत असताना पालक वर्ग सुशिक्षित नसल्यामुळे वारंवार क्लासला न पाठवणे आणि जे काही होमवर्क दिला ते पूर्ण न करून घेणे, वारंवार शाळा बदलणे आणि जेवढा त्यांचा होमवर्क आहे तो पूर्ण न करणे, त्यामुळे काही विद्यार्थी कमजोर पडतात. म्हणून रेग्युलर नाही आल्यामुळे जेवढे यायला पाहिजे तेवढे येत नाही. क्लासला आल्यानंतर विद्यार्थी जे सांगितले ते पटकन गणित वगैरे सॉल्व्ह करतात आणि काही विद्यार्थ्यांना जास्ती वेळ सांगून पण ते जमत नाही, तेव्हा मोठं आव्हान वाटते.
6: बरं, मला असं सांगा की शिक्षक म्हणून सर्वात मोठं समाधान नेमकं तुम्हाला कधी मिळालं?
7: आपल्या हातून जे मुलं शिकत आहेत आणि त्या मुलांचे कुठेतरी बँकिंग मध्ये किंवा स्टेट लेवल मध्ये राष्ट्रीय पातळीवर तर अशा ठिकाणी गुणवंतीस नंबर आला, त्यावेळेस खूप समाधान वाटेल.
6: की आज ज्या अनेक महिला आहेत ज्या आपल्या लग्नानंतर सुद्धा आपलं करिअर करू इच्छितात, आपली स्वप्न पूर्ण करू इच्छितात किंवा एक आपली वेगळी ओळख निर्माण करू इच्छितात, तर अशा महिलांना तुम्ही नेमकं काय संदेश द्याल?
7: मी सर्व महिलांना माझ्यावरून एवढेच सांगेल की सार्थसोबत परमार्थ पण साधला पाहिजे. सर्व महिलांना एवढेच सांगू इच्छिते की आपण जे काही कार्य करू आपल्या उत्पादनाच्या सोबत सोबत परमार्थ म्हणजेच समाजाचं काहीतरी भलं होईल अशा जर फील निवडली जशी की मी निवडली, मी माझा जॉब ही करते आणि माझ्या गावातील विद्यार्थ्यांचे भले ही करते, म्हणून समाजात पर्यायन चांगलं करून राहती महिलांना हीच सल्ला देईन की त्यांनी आपल्या सोबत समाजाला कार्य देऊ शकतो, आपल्या कार्यातून त्या दृष्टीने आपला व्यवसाय निवडावा.
6: अगदी महत्वपूर्ण संदेश सगळ्या महिलांना अश्विनी भोर यांनी दिलेला आहे, म्हणजे संसारामध्ये अडकून न राहता त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी. खरंच खूप छान झाली आपची ही मुलाखत, खूप छान. आजच्या या संवादातून अबॅकस म्हणजे फक्त जलद गणित नव्हे तर मुलांचा सर्वांगीण विकास घडवणारे प्रभावी साधन आहे. आपल्या व्यस्त वेळात तुम्ही आम्हाला वेळ दिलात याबद्दल रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आपला आभारी आहे.
7: थँक्यू मॅडम.
6: सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह, नव्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वासह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया आगे की सोच. या चित्रपटामधलं बालकृष्णपुरी यांचं गीत किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार राम लक्ष्मण.
1: सपना रियो

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत गंगा जमुना सरस्वती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना इंदिवर यांची, संगीतकार अन्नू मलिक.

0: गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत एक चिठ्ठी प्यार भरी. या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे वर्मा मलिक यांनी.

हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत गौतम गोविंदा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: संगीतकार राहुल देव बर्मन यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट आहे हम किसी से कम नहीं.

0: मी राहुल देशपांडे तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत मोहम्मद अजीज आणि अलकाया देखी यांनी गायलेलं. आंबा चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि आता हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं हिरासत या चित्रपटामधलं. विश्वेश्वर शर्मा यांची गीतरचना, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: मुकेश आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल आणि हे गीत आहे धरमवीर या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: आनंद मिलिंद यांच्या संगीताने सजलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. साधना सरगम यांच्या स्वरामध्ये.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
6: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
5: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
6: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
5: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
6: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
5: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
6: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
5: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512।

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300020888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर गुरुवारी आपण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना भेटत असतो. याचं मुख्य कारण म्हणजे संजय दालमिया सरांनी सुरू केलेलं ओपन लिंक फाउंडेशन, आणि ह्यामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या सगळ्या शिक्षकांनी एका छताखाली यावं यासाठी हा उपक्रम सुरू झालेला आहे. शिक्षकांनी राबवलेले उपक्रम विनोबा ह्या ॲपवरती शेअर केले जातात आणि त्यातूनच त्यांना पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड मिळत असतो. आणि अशाच पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना आपण इथे रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेतो. आपल्याला तर माहितीच आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोनही ठिकाणी विनोबाचा उपक्रम सुरू आहे. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये सहभागी झालेले आहेत श्री सोमनाथ आव्हाड सर, जे आलेले आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमोणीचा मळा वावी सिन्नर नाशिक या ठिकाणाहून. तर एकूणच त्यांची आत्तापर्यंतची कारकीर्द, त्यांचे अनुभव आणि आता विनोबाबद्दल त्यांना काय वाटतं या सगळ्याचवरती त्यांच्याशी आपण आज चर्चा करूया. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी स्वागत करते सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: तर सगळ्यात आधी तर तुमचं अभिनंदन, तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालं त्यासाठी.
1: परत एकदा धन्यवाद.
0: तर 21 वर्षापासून आपण शिक्षण सेवा देत आहात, तर त्यामध्ये अनेक अनुभव आले असतील, अनेक ठिकाणी बदल्या झाल्या असतील, तिथले अनुभव असतील, तर ह्या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊच या. पण सगळ्यात आधी तर आपलं बालपण कुठे गेलं आणि शिक्षक व्हावं ही प्रेरणा कशी मिळाली?
1: तर बघा, माझं बालपण सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक या छोट्याशा गावातच गेलं. माझं प्राथमिक शिक्षण हे सुद्धा दोडी बुद्रुक गावातच प्राथमिक शाळेतच झालं जिल्हा परिषदेच्या, आणि माध्यमिक शिक्षण देखील आमच्याच दोडी बुद्रुक या गावातील श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या संस्थेमध्ये, जी की खूप नावाजलेली संस्था आहे गुणवत्तेच्या बाबतीत पूर्ण सिन्नर तालुक्यात, तिचा आजही नावलौकिक आहे अशा या संस्थेत माझं शिक्षण झालं, याचा मला निश्चितच अभिमान आहे. आणि घरामध्ये आमचे काका हे शिक्षक असल्यामुळे निश्चितच वातावरण शैक्षणिकच होतं घरात, आणि मग आपोआपच तिथूनच आम्हाला ह्या क्षेत्राकडे आमची पावलं पडत गेली. काकांचा फार मोठा रोल आहे आमच्या या वाटचालीमध्ये, त्यांचं देखील या निमित्तानं मी आठवण मुद्दामच काढू इच्छितो. आणि 12वीपर्यंत गावात शिक्षण घेतलं आणि घरून डॉक्टर इंजिनियरकडे जाण्याचा कल होता, पण घरची परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे त्या क्षेत्राकडे आम्हाला आर्थिक परिस्थितीमुळे जाता आलं नाही. पण थोडीशी अंगात हुशारी होतीच, आणि मग काकांनी ओळखलं आणि काकांनी सांगितलं की ठीक आहे, तुला नोकरी करायची आहे तर शिक्षक म्हणूनच कर, एक पवित्र क्षेत्र आहे, यामध्ये तुला खूप पुढे संधी मिळतील आणि प्रपंचालाही हातभार लागेल. याच कारणातून या शिक्षकी पेशाकडे वळालो. पहिली अपॉइंटमेंट माझी 2005 जून मध्ये जिल्हा परिषद नाशिक येथे झाली आणि ती माझ्या गावातूनच सुरुवात झाली. दोडी बुद्रुक या गावातील शिंदे वस्ती शिंदेवाडी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर जून 2016 पर्यंत कार्यरत होतो. तिथून पुढे शेजारील नांदूर शिंगोटे या गावामध्ये एकलव्यनगर या जिल्हा परिषदच्या शाळेवर माझी 2 वर्ष सर्व्हिस झाली, 2016 ते 2018 पर्यंत. आणि त्यानंतर सिन्नरच्या पूर्वेकडील भागामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी ही उच्च प्राथमिक शाळा होती 1 ते 7 पर्यंतची. या ठिकाणी मला 7.5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. तिथेही वेगवेगळे उपक्रम राबवण्याची संधी मिळाली. खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी काम करण्याचं एक सौभाग्य मला लाभलं. आणि गेल्या नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षी 2025 साली माझी जिल्हा परिषद निमोणीचा मळा या ठिकाणी बदली झाली.
0: बरोबर, अनेक वेगवेगळ्या शाळांवरचे अनुभव घेऊन आपण इथे आलात. व प्रत्येक शाळेवरचे विद्यार्थी कसे होते?
1: सुरुवात जेव्हा झाली तेव्हा शासनाचे विविध उपक्रम सुरूच होते आणि नवीनच सर्व्हिस लागल्यामुळे एक थोडीशी काम करण्याची प्रेरणा ही होतीच. मग त्यामध्ये खेड्यातील विद्यार्थी थोडेसे, म्हणजे आमचा जो परिसर आहे सिन्नर तालुक्यातील जो पूर्व भाग आहे हा दुष्काळी भाग आहे, त्या ठिकाणी थोडीशी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पालकांचं आर्थिक जो स्तर आहे तो फारसा चांगला नाहीये. अशीच गोरगरिबांची मुलं, वंचित कुटुंबातील मुलं आमच्या हाताखाली शिकली. मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की माझी जिथं सुरुवात झाली होती शिंदेवाडी दोडी बुद्रुकच्या या छोट्याशा शाळेतून, आज माझे विद्यार्थी इंजिनियर्स आहे, पोलीस या क्षेत्रात आहे आणि विविध व्यवसायांमध्ये चांगल्या प्रकारे सेटल झालेले आहे. त्यानिमित्ताने जेव्हा गावातच असल्यामुळे त्यांचं माझं कायम भेटणं होतं. आजही मी दोडी बुद्रुक ह्या गावातच रहिवासी म्हणूनही आहे आणि मी काही गाव सोडून कुठे गेलो नाही राहायला. तर त्यामुळे ते विद्यार्थी भेटत असतात आणि ते विद्यार्थी आल्यानंतर खूप चांगली चर्चा होते. त्या आवर्जून सांगतात की सर तुमच्यामुळे आम्ही

0: उपक्रम आम्ही शाळेत राबवले आणि त्याचा मेसेज परिसरामध्ये जेव्हा पोहोचला तर आज आमच्या शाळेमध्ये खासगी इंग्लिश माध्यमाच्या शाळेतून 5 मुलांचे ऍडमिशन आमच्याकडे आलेले आहे. प्लस जिथं पहिलीच्या वर्गात मुलं पटसंख्या ही 5, 4, 5 अशी असायची ती आज आमच्या शाळेमध्ये आपण जे राबवलेले उपक्रम याचा गेलेला चांगला मेसेज आहे. यामुळे आज 11 विद्यार्थी आमच्या शाळेत या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल झाले. दुसरी तिसरी चौथी 5 विद्यार्थी खासगी माध्यम इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आमच्याकडे शिकायला आलेले आहेत.
1: बरोबर. मग द्विशिक्षकी शाळा आहे आणि एकूण पटसंख्या किती आहे?
0: 27
1: आहे. बर, मग विनोबा बद्दल तुम्हाला कधी कळलं, म्हणजे कुठल्या शाळेवर होता तेव्हा तुम्ही?
0: विनोबा बद्दल ऍक्च्युली ह्या प्लॅटफॉर्मवर काम सुरूच होत, पण मागच्या शाळांमध्ये फारशी संधी आम्हाला म्हणजे मिळाली नाही किंवा आम्ही ती घेतली नाही असं समजा. पण माझ्या सौभाग्यवती आणि मी जेव्हा एका शाळेवर आलो आणि आमच्या सौभाग्यवतींना म्हणजे आमच्या सहशिक्षिका जे त्या माझ्या त्यांना या विविध उपक्रम राबवण्याची खूप आवड आहे आणि त्या जेव्हा तिच्या मैत्रिणींना ते वेगवेगळे उपक्रम विनोबाच्या माध्यमातून दिसायला लागले तेव्हा तिची आवड त्या उपक्रमामध्ये होत गेली आणि मग आम्ही असं ठरवलं की आता आपणही आता एका शाळेवर एका छोट्याशा वाडी वस्तीवर आता आपण काम करतोय, आपला देखील शाळेचा पट वाढला पाहिजे. यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांकडे कसं पोहोचता येईल, विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी मुद्दामून आम्ही या उपक्रमात सहभागी झालो आणि इतका छान त्याचा रिझल्ट आला मॅडम की खूप चांगला मेसेज या विनोबाच्या प्लॅटफॉर्म मधून पालकांपर्यंत गेला आणि खूप विश्वासाने पालकांनी सुद्धा आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी दाखल केले.
1: मस्तच. बरं, विनोबा बद्दल जेव्हा समजलं तेव्हा थोडंफार असं कधी वाटलं होतं का की बापरे आपल्याला हे ऍप हँडल करता येईल का, किंवा मोबाईल मधून व्हिडिओ काढणं ते एडिट करणं ही जी काही टेक्निकल जी प्रोसेस आहे ती कितपत जमेल अशी कधी धास्ती वाटली होती?
0: धास्ती म्हणाल तर थोडीशी होतीच, कारण थोडा खेड्यामध्ये इंटरनेटचा पण इश्यू असतो, व्हिडिओ शूटिंग करणं आणि तिथं रेंज कमी असल्यामुळे ते एडिट करण्यासाठी परत घरी आल्यानंतर थोडासा वेळ देणं, त्याचं विश्लेषण करणं, या कामात मला माझ्या पत्नीची खूप मदत झाली. म्हणजे याचं सगळं क्रेडिट मी माझ्या पत्नीलाच देऊ इच्छितो, ज्या की माझ्या सहशिक्षिका आहे त्यांनी या कामात मला खूप मदत केली आणि प्रेरणा पण मिळाली मॅडम कडून.
1: बरं, मग आपल्याकडे आता कितवीचा वर्ग आहे?
0: माझ्याकडे आता तिसरी आणि चौथीचा वर्ग आहे.
1: मग त्यांचे तुम्ही कोणकोणते व्हिडिओज काढत असता?
0: मॉर्निंग असेंब्ली असेल, कविता गायन असतील, स्पेलिंग बी असेल, मॅथ बी असतील, असे विविध उपक्रम आम्ही सदैव आठवड्याचा असं आम्ही नियोजनच करून ठेवले की मॉर्निंग असेंब्ली, त्याच्यानंतर महावाचन उपक्रम आहे विनोबाचा, त्यानंतर स्पेलिंग बी आहे की जो आम्ही निरंतर सुरू आहे आमचा, असे वेगवेगळ्या उपक्रमांसाठी आम्ही असं शेड्यूल तयार करून घेतलेले आणि जाणीवपूर्वक आम्ही त्याच्यावर फोकस करून आणि ते कम्प्लिटली राबवत असतो.
1: बरं, किती पोस्ट आतापर्यंत शेअर केल्या?
0: आतापर्यंत माझ्या मते 22 ते 25 दरम्यान आम्ही पोस्ट केल्या आणि बऱ्यापैकी यश पण त्यामध्ये मिळालं.
1: आणि मग तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ कधी आणि कुठल्या पोस्ट साठी मिळालं होतं?
0: मला पोस्ट ऑफ द मंथ हे मे महिन्याच्या उपक्रमासाठी, म्हणजे ऍक्च्युली तेव्हा आम्ही एप्रिल मध्येच राबवलेला उपक्रम, तो आम्ही मे महिन्यात पोस्ट केला होता आणि त्याच्यासाठी आम्हाला नाशिक जिल्हा परिषदेचं पोस्ट ऑफ द मंथ विनोबाच्या प्लॅटफॉर्मचं मिळालं.
1: बरं, मग शैक्षणिक साहित्य त्यावेळेला काय मिळालं?
0: शैक्षणिक साहित्य बरंच मिळालं, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी आजही आम्ही करतोय. जी विनोबाकडून जी किट मिळते बॅग, तिच्यामध्ये खूप सारं शैक्षणिक साहित्य, अक्षरशः म्हणजे इरेजर, म्हणजे खोडरबरापासून पेन्सिल पासून खूप इतकं चांगलं चांगलं कंटेन आहे त्यामध्ये, खूप सारं कंटेन आहे. आज मला सांगायला आवडेल की त्यामध्ये विद्यार्थ्यांना हातात येतील असे छोटे छोटेसे असे कार्ड आहे, पपेट आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांना रफ वर्कसाठी पेजेस त्यांनी दिलेले आहे, पेन्सिल, रबर, पेन, कलर पेन, स्केच पेन, असं इतकं भरमसाट मटेरियल ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे.
1: बरं, मग जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना ते मटेरियल वाटलं तेव्हा त्यांचा आनंद कसा होता?
0: मला सांगायला आवडेल की त्याच्यात एक स्माइली असते, स्माइली मिळते मुलांना आणि आम्ही असे उपक्रम राबवायचो ज्याची स्पेलिंग जास्त पाठ, ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास रेग्युलर आहे, जो विद्यार्थी लवकर येतो, जो विद्यार्थी टापटीप येतो, त्या विद्यार्थ्याला आम्ही स्वतःहून ती स्माइली लावतो आणि त्या स्माइली लावल्याचा एक वेगळाच आनंद एक त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला पाहायला मिळतो. अतिशय निरागस मनाची मुलं असतात, त्यांची चढाओढ लागलेली असते मला स्माइली कधी मिळेल.
1: बरं, मग स्पेलिंग बी सारख्या ऍक्टिव्हिटीज आपण आपल्या शाळेत घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये काही वाढ झालेली आपल्याला लक्षात आली का?
0: निश्चितच. हे उपक्रम आपण जे राबवतो हे एका उद्देशानेच राबवत असतो आणि त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर हा सकारात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो.

0: याचा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. विद्यार्थी स्वप्रेरणेने जाणीवपूर्वक आपण त्यांच्याकडे जेव्हा हे उपक्रम घेऊन जातो त्या उपक्रमाचं महत्व त्यांना न कळत न सांगता सुद्धा त्यांना ते पटायला जेव्हा लागतं आणि विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धा तयार होते की माझ्या मित्राची आज 10 स्पेलिंग आज तो चांगल्या प्रकारे सांगू शकतो किंवा लिहू शकतो, तेव्हा प्रेरणा ही बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यातून आपोआपच मिळत असते आणि त्याचा फायदा आम्हाला वर्गामध्ये होतच असतो.
1: मस्त. मग जे काही अभ्यासक्रम आहे त्या व्यतिरिक्त आपण त्यांच्या काही ऍक्टिव्हिटी घेतो का, किंवा त्यांची भाषणं असतील किंवा स्नेहसंमेलन असेल, मग हे आपण कशा पद्धतीने शाळेमध्ये राबवतो?
0: हे उपक्रम आम्ही घेतच असतो, स्नेहसंमेलनाचा उपक्रम किंवा एखादं समजा आता पुढे आषाढी एकादशी आहे, तिची तयारी आज आम्ही मुद्दाम सांगतो. आज आम्ही विद्यार्थ्यांच्या हातावर रामकृष्ण हरी विठ्ठल असे मेहंदीने आमच्या विद्यार्थ्यांच्या हातावर आज मेहंदी काढून आलेलो आहे आणि असे जाणीवपूर्वक आम्ही उपक्रम हे घेतच असतो. स्नेहसंमेलन सारखे असतील, 15 ऑगस्ट 26 जानेवारीची भाषणाच्या स्पर्धा असतील, त्यानंतर आपण महिला मेळावा घेत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज महिलांकडून हे करून घेत असतो, त्या महिला देखील त्यांना देखील या निमित्ताने शाळेची गुढी वाटायला लागलेली आहे.
1: मस्तच. बरं, मग आपण आपला जो भाग आहे हा शेती असलेला भाग आहे आजूबाजूला, विद्यार्थ्यांना नक्कीच त्याच्याबद्दल थोडी माहिती असेल, पण तरीही आपण परसबागेची ऍक्टिव्हिटी राबवली आहे का?
0: येस, आम्ही परसबागेची ऍक्टिव्हिटी राबवली. शाळेला जागा कमी आहे तरी आम्ही आमच्या पद्धतीनं एका छोट्याशा वरांड्याच्या बाजूला कोबी, फ्लावर, मिरची, वांगी, मुळा, गाजर असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही बियाणे लावून आणि त्याचा 100% सेंद्रिय पद्धतीने त्याला वाढवलं आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये त्याचा उपयोग करून घेतला.
1: मस्तच. काय वाटतं विनोबा, किती महत्वाचं आहे शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पण?
0: बघा, शासन एनजीओ कडून वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, त्यामागचा उद्देश हा फार मोठा आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासनाकडून जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आता उभे केले जातात एनजीओ मार्फत, त्यामध्ये मागे एकदा आमच्या शाळेमध्ये माझ्याकडे सेव्ह द चिल्ड्रन नावाचं एनजीओ कडून आम्हाला खूप चांगली मदत त्या काळात झाली. म्हणजे त्यामध्ये त्यांनी हँडवॉश स्टेशन असेल, त्याच्यानंतर पूर्ण भिंती वॉल पेंटिंग करून दिली होती त्यांनी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिलं, बॅग्स वगैरे दिल्या, गरीब मुलांच्या विद्यार्थ्यांचा खर्च त्यांनी उचलला, आर्थिक अर्थात आमच्या जिल्हा परिषदला फारसा खर्च लागत नाही कारण आपल्याला बऱ्यापैकी मोफतच मिळतात पाठ्यपुस्तकं वगैरे, पण जे अतिरिक्त वाचण्याची पुस्तकं आहेत ती पण दिली जातात, जे की आता विनोबाच्या प्लॅटफॉर्म मधून सुद्धा विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य मिळतं त्याचा सुद्धा त्यांच्या रोजच्या दैनंदिन शैक्षणिक प्रवासामध्ये खूप चांगला उपयोग होतो त्यांना.
1: म्हणजे एकूणच विनोबा हे शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठी उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत
0: नाही.
1: बरं, जाता जाता सगळ्या शिक्षक सहकारी मित्रांना काही संदेश द्यावा असा वाटतो का विनोबा ऍप वापरण्याविषयी?
0: विनोबाबद्दल मी एवढंच सांगेल की विनोबा हे हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आहे. तो विद्यार्थ्यांच्या गुणात्मक, भावनात्मक आणि सगळ्याच प्रकारच्या विकासामध्ये मदत करतो आणि म्हणून माझं असं आव्हान राहील की ज्यांना ज्यांना शक्य आहे नवे नवे मी तर म्हणतो 100% शिक्षकांनी या प्लॅटफॉर्मवर आलं पाहिजे, त्याच्यातल्या अडचणी एकमेकांशी विचारून त्या समजून घेतल्या पाहिजे, त्यामध्ये फारशा अडचणी नाहीये, पण ज्या काही अडचणी येत असतील त्या ज्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला जे आमच्यासारखे लोक आहे आम्ही सुद्धा कोणाला तरी विचारूनच याच्यामध्ये मार्गक्रमण करत आहोत, तर कोणाला जर काही गरज लागली तर माझ्यासारख्या माणसाकडून समजा घेतली मदत तरी मी कधी सदैव द्यायला तयार आहे आणि त्यांनी यावं आणि विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये त्यांनी निश्चितच विनोबाचा वापर करून घ्यावा.
1: खूपच छान सर, आज एकूणच सगळी माहिती ऐकून छान वाटलं आणि अशीच आपली पण उत्तरोत्तर प्रगती होत राहो, विद्यार्थ्यांसाठी आपण अधिकाधिक उपयोगी पडत राहो अशा सदिच्छा देते आणि जास्तीत जास्त पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड तुम्हाला मिळो असंच मी म्हणेन. आणि आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्री सोमनाथ आव्हाड सर, जे आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमोणीचा मळा वावी सिन्नर या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं दास्तान या चित्रपटामधलं. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
7: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
8: बजेटचं काय?
7: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
8: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
9: अटी व शर्ती.

0: गुड मॉर्निंग रेडियो विश्वास.
1: हेलो, नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार, बोला.
1: मुरलीधर ढोले, बडोदा पानाजी तालुका, मुक्ती नगर, जिल्हा जळगाव, खानदेश. नमस्कार.
0: हो हो, नमस्कार नमस्कार. काय जळगावला काय पाऊस म्हणतोय?
1: काही आता पाऊस तर जरा आहे, पण जरा याच्या आधी मस्त पडला, पण जरा आज कमी आहे. आज तर जरा म्हणजे कसं ऊन ना, ऊन बी पडतो आणि थोडं आभाळ बी येतो आणि पाऊस बी येतो, म्हणजे दोन्ही तिन्हीचा मी समजा संगम आहे.
0: अच्छा, आमच्या नाशिक मध्ये तर काल परवापासून खूप पाऊस चालू आहे. पाऊस चालू आहे.
1: मागच्या 15 दिवसाला तर तुमच्या तो दो तुंड्या हनुमानचा सळा पाण्याखाली म्हणजे गेला होता सगळा.
0: हो ना, तेच.
1: आता आमच्याकडे जरा पाऊस थांबलेला आहे, पण जसा जमतेम जसं आपल्या पिकाला भावीन असा पाऊस येऊन राहिला, जसा नदी ओढ्याला पूर येणारा सारखा पाऊस नाही आहे.
0: हो बरोबर आहे.
1: तर काही आजच्या कार्यक्रमामध्ये एक पावसाळी गीत ऐकायचं आहे. चित्रपट आहे सबक आणि गाण्याचे बोल आहे बरखार आणि जरा जमसे बरखो. कालच 22 तारखेला त्यांचा जन्मदिवस झाला, मुकेश यांचा. 22 तारखेला जन्मदिवस झाला त्यांचा.
0: बरोबर आहे.
1: मग बुधवारला झाला. तर त्या अनुषंगाने हे गीत ऐकायचं आणि काही माझ्यासोबत मित्र आहे माझे ऐकणारे.
0: बोला ना.
1: सर्वप्रथम आपण ऐका.
0: हो.
1: माझे मित्र आहे अनंत भुते, संतोष भाऊ सोनार, पी एस नावकर, संतोष वसाने आणि मारुती भोसले आणि सर्व माझे विश्वास रेडिओ सर्व ऐकणारे सर्व मित्र. धन्यवाद धन्यवाद.
0: हो धन्यवाद.

0: नमस्कार।
1: हेलो रेडियो
0: विश्वास। हाँ, आपकी फरमाइश ना?
1: हो आपकी
0: फरमाइश। बोलते नेहमीच सर होता है तुमचं,
1: कसे आहात तुम्ही?
0: आम्ही ठीक आहे, मी आता काय त्याला सिनियर सिटीजन आहे। हो घरचे आहे ना, आम्ही सिडकोच राहतो, जुन्या सिडकोच तुमच्या केंद्राजवळच राहतो, पण आता मी रिटायर झालेलो, आम्ही मुलगा राहतो सर्व्हिसला, आम्ही मुलगी तिकडेच इंडिया नगरला।
1: हो का?
0: मी आता रिटायर झालो, आमची सुनबाई आणि मिसेस असते।
1: हो,
0: ती पण बीए बीजे झाले, तिचं पण चांगलं ग्रॅज्युएट आहे आणि आमचं व्यवस्थित, माझी रिटायरमेंट पण चांगली झाली आणि मुलगी बँकेत असते तिकडे, तिथे लक्ष असतं असं। हा असं, आणि तुमची गाण्याने आम्हाला जरा मागच्या आठवड्यांना उजाळा मिळतो, आता जुनी गाणी माझ्याकडे खूप कॅसेट आहे पण त्याचं पण रिपेअर नाही, भरपूर कलेक्शन आहे पण तो जुना टेप रेकॉर्ड तो काही चालत नाही, म्हणजे आता रिपेअर नाही होत। तर मला आता असं एक आहे सांगायचंय, म्हणजे भीमसेन जोशीचं तुम्ही मागे तर ऐकवलं पाहिजे, तुम्हाला आनंद वाटला। आता ते आहे ना माझे माहेर पंढरी आहे भीमयचं तरी,
1: आता
0: ते लावा गाणे 25 आषाढी एकादशी, तर आम्ही रविवारी त्या गाण्याचा आनंद घेऊ
1: आणि
0: आमचं वेदविख्य स्वस्थ भोजन परिवार, थँक्यू,
1: धन्यवाद।

0: हेलो, गुड मॉर्निंग रेडियो विशाल।
1: हेलो।
0: यस, गुड मॉर्निंग। बोला।
1: हाँ, मी सुनीता जो बोलते हैं
0: हो,
1: मस्तूर।
0: बोला बोला, मी आरजे मुग्धा बोलते।
1: हाँ, हे गाणं लावा म्हटलं, थोराहूनही थोर गोकुळचा जोर, श्रीहरी गोकुळचा जोर।

0: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
0: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
0: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
0: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हॅलो,
4: येस, गुड
0: मॉर्निंग
4: रेडिओ विश्वास.
3: आने लगी है मैं.
4: बोलिए
3: जी. मैं राजू यादव, ग्राम प्रयासी राम पटेरा, सरीला राठ, मस्करा, हमीरपुर, बुंदेलखंड, उत्तर प्रदेश. गाना सुनना चाहते हैं?
4: बोलिए ना.
3: उसका आए हो मेरी जिंदगी में तुम बालोगे राजा हिंदुस्तानी.
4: कैसे हो आप?
3: हम बहन बढ़िया है, और हमारे यहाँ रंगीला मौसम है, और माता रानी के मंदिर में जो बुंदेलखंड में परंपरा है गकड़ियाँ खाने की, वो कार्यक्रम चल रहा है. जी बहन, प्रणाम.

0: हॅलो, नमस्कार. मी बाळकू पाटील नाशिकवरून बोलतोय ताई, आपल्या एम आय डी सी शिंदे पाचशे मधून. मला ते गाणे द्यायचं म्हणजे असं द्यायचं आहे की तर आपल्या आशा ताई भोसले यांच्या कुठलं तरी का मराठी गाणं.
1: हो चालेल चालेल, धन्यवाद.

0: हेलो, रेडियो विश्वास।
1: हेलो, नमस्कार ताई।
0: नमस्कार नमस्कार, बोला।
1: अनंत भूते वडोदा पानाचे मुक्ते नगर जिल्हा।
0: बोला बोला, कसे आहात तुम्ही?
1: एकदम मजेत आहे ताई, एकदम कटावर। आणि दोन दिवसापासून जरा पाणी चालू आहे, परंतु कमी प्रमाणात, म्हणजे त्याला आपण घडी म्हणतो।
0: हो बरोबर, इकडे पण खूप पाऊस चालू आहे आपल्या नाशिक मध्ये।
1: बरोबर, नाशिक नाशिकला जरा जास्त पडतो आमच्यापेक्षा।
0: हो, भरपूर पाऊस पडतो,
1: त्यामुळे कसं आता पाऊस तर पडूनच राहिला आणि लोक आनंद, म्हणजे सर्व शेतकरी वर्ग आनंदात आहे आज रोजी। आणि आपल्या विठ्ठलाचं दर्शन करण्याकरता बरेच भाविक भक्त गेलेले आहे, त्यामुळे आता विठू गायक एखादं गीत सांगतो मी।
0: बरोबर
1: आहे, गीताचे बोलाय, विठू माऊली तू माऊली जगाची।
0: अरे वा, मस्त।
1: सुधीर फडके यांनी गायलेलं गीत आहे।
0: हो हो,
1: आणि काही श्रोत्यांचे नाव घेऊ इच्छितो। आमचे वडोदा ग्रुपचे मुरलीधर ढोले, शरद वानखडे, अशोक देशमुख, संतोष भोग काके आहेत, आणि आमच्या जळगाव जिल्ह्यातले पारोळ्या भागातले श्रोते आहे संतोष भोग सोनार, आणि आपण सुद्धा या भक्तिगीताचा आनंद घ्या।
0: हो हो, नक्कीच नक्कीच, मला पण हे गाणं फार आवडतं।
1: हो हो, कारण की आता आपल्या शनिवारी त्या गाण्याचा एक चांगला आपल्याला महत्व आहे, विठ्ठलाच्या गाण्याचं।
0: हो बरोबर,

0: हॅलो, रेडिओ विश्व कार्यक्रम. हॅलो खानदेश,
1: बोला बोला.
0: मुक्काम पोस्ट कासार आहे, तालुका साखरी, जिल्हा धुळे, येथील किशोर जाधव बोलतो मॅडम.
1: हो हो, बोला ना.
0: हा, मला पाऊले चालटी पंढरीची वाट हे गाणं ऐकायचंय.
1: बाबा मस्त गाणं आहे. काय धुळ्याला काय पाऊस म्हणतोय?
0: पाऊस आता जवळ 2-3 दिवसापासून चांगला चालू आहे मॅडम. मित्र,
1: अच्छा. हो, आमच्या नाशिक मध्ये पण खूप जोरदार पाऊस चालू आहे.
0: पाऊस ऋतू खूप आवडतो.
1: अरे वा, मस्त.
0: सर्व तुमचे कार्यक्रम ऐकत असतो विश्वाचा. आणि माझ्या मित्रांचे नाव सांगतो मॅडम.
1: हो हो, सांगा ना.
0: विकी पवार, दिलीप कापूसे, भाऊसाहेब पवार, मंगेश तोरवणे, कार्तिक तोरवणे, सीएम देसले, केतन जाधव, केतन जाधव, भाऊसाहेब पवार, नितीन देसले, शरद पाटील, किशोर चौधरी, समस्त शिवसाई, गणेश विद्यामंडळ कासारे, आचार्य एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.
1: हो, आमच्या रेडिओ विश्वास कडून पण आषाढी एकादशीच्या फार फार शुभेच्छा.
0: हो, आणि आपला कार्यक्रम मस्त शनिवार आणि रविवारच्या दरम्यान येत आहे, खूप आनंद होते.
1: अरे वा, छान, थँक्यू.

मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: हॅलो रेडिओ विश्वास.
6: हां नमस्कार मॅडम. नमस्कार.
5: नमस्कार, बोला.
6: हॅलो, परमेशसाठी गाणं द्यायचं होतं.
5: हो हो, बोला ना.
6: आज आपले स्वर्गीय महमूद डायरेक्टर कलाकार दिग्दर्शक यांची पुण्यतिथी आहे. त्यांना अभिवादन म्हणून कुवारा बाप एकदम चांगलं गाणं आहे मॅडम. आणि ते जय भोलेनाथ जय हो प्रभू सबसे जगत में ऊंचा है तू, खूप सुंदर असं गाणं आहे. सध्या आता त्यांचे म्हणजे असे कॉमेडी जगातले एकमेव असे ते लहानपणापासूनचे कलाकार होते मॅडम.
5: हो हो,
6: आणि रेडिओ विश्वास मी नेहमीच बघत आहे सकाळी. आपली जी कार्यक्रमाची रूपरेषा असते, परत दिनविशेष असतात, परत 7:03 जी गणपतीची आरती असते मॅडम, ती तर न चुकता ऐकतो मी सकाळी 7:03 न चुकता, म्हणजे न चुकता ऐकतो मी.
5: अरे वा,
6: मस्त. हो, म्हणजे दिवस इतका छान जातो ना ते गणपतीची आरती ऐकून आणि त्यानंतर मग आंघोळ पाणी वगैरे करून मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं. आणि रेडिओ तुमची रेडिओ विश्वासची जी सेवा आहे 24/7 खूप, आणि अशी खूप जुन्यातले जुनी गाणी जर ऐकायची झाली ना तर रेडिओ विश्वासवर ऐकायला मिळतात. हो, खूप खूप, म्हणजे इतका रेडिओ विश्वास इतकं, म्हणजे मी इतका, म्हणजे इतका आवडतो ना मला. तर काय म्हणजे कधी मला वेळ मिळाला, कधी आठवण आली, पण रेडिओ विश्वास लावायचा आणि आपली करमणूक करायची. आणि इतर श्रोत्यांनाही मी सांगत असतो की रेडिओ विश्वासचं जे प्रसारण आहे तिथली जी माहिती आहे, आता समजा तुम्ही मुलाखती घेतात किंवा आरोग्याविषयी काही सांगतात, हा, घरातील श्रोते आहेत मीराबाई फुलपगारे, पवन फुलपगारे, छाया फुलपगारे, मिलिंद फुलपगारे, ज्योती फुलपगारे, मुलगी आहे अलका प्रदीप बावणे, नात आहे पूर्वा बावणे, नातू आहे अर्णव बावणे, नात आहे उर्वशी फुलपगारे, श्रुती फुलपगारे, पवन फुलपगारे, असे आमचं एकत्र कुटुंब आम्ही एकत्रितपणे कार्यक्रम ऐकतो मॅडम. रेडिओ विश्वास म्हणजे खरंच विश्वास ठेवण्यासारखं केंद्र आहे.
5: थँक्यू सो मच.
6: ओके, धन्यवाद मॅडम.
5: धन्यवाद.

0: हॅलो, रेडिओ विश्वास.
1: हॅलो, मी नाशिकवरून किशोर गोरे बोलतोय.
0: हो हो, बोला बोला.
1: मला एक गाणं ऐकायचंय भारत मधलं, चंद्रशेखर गाडगे यांनी गायलेलं, अजून आठवी ती रात्र पावसाळी.
0: अरे वा, मस्त.

0: दीदी, मैं प्रकाश डोने संकनपुरी तहसील परतूर जिला जालना इथून बोलतो.
1: हो हो, बोला बोला, कसे आहात?
0: हा, खुशाल हो.
1: वा वा, मस्त, ऐकून छान वाटलं.
0: बोला, आपल्याकडे पाऊस पाणी कसं काय?
1: अरे पाऊस तर काही विचारूच नका, काल तरपासून भरपूर पाऊस चालू आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. सगळे रस्ते पाण्याने भरलेले आहे, गंगा नदीला पण बऱ्यापैकी पूर आलेला आहे.
0: आमच्याकडे कमी आहे.
1: बोला
0: बोला, कोणतं गीत ऐकायचं? पत्थर कसं नम या चित्रपटातील दुश्मन है ये जमाना.
1: दुश्मन है ये जमाना.
2: ओ ठगत राम की बहना, तू बन जा मेरी मैना, अब राज लुटे या ताज लुटे, जब लागे तो से नैना.
3: रामा दुश्मन है.

0: हॅलो. हा नमस्कार मॅडम, मी जनार्दन बराटे, धनराज नगर, सायकडा रोड, जेल रोड, नाशिक रोड.
1: हो हो, बोला ना, कसे आहात?
0: बस मॅडम, व्यवस्थित आहे, ठीक आहे. तुम्ही कसे आहे?
1: मी पण मस्त.
0: आपली टीम कशी आहे?
1: एकदम मजेत.
0: ओके ओके, मला फरमाईश द्यायची होती.
1: हो हो, बोला ना.
0: मैंने प्यार किया मधून
1: हो
0: दिल दीवाना बिन सजना के माने ना.
1: वा वा, छान गाणं आहे.
0: थँक्यू मॅडम.
1: थँक्यू.

0: नमस्कार
1: नमस्कार नमस्कार, कसे आहात?
0: हो, मजेत आहे. आता मी सुरदूर आता आलो मी, चला म्हणजे रेडिओ उत्सवरती पहिल्यांदा फोन लागला माझा.
1: हो,
0: कसं आहे? रेडिओ उत्सवरती गाणं मस्त ऐकायला मिळतं आम्हाला.
1: हो हो,
0: म्हणतो आज फोन लावून देऊ. गाणं ऐकत होत आज?
1: हो हो, बोला बोला, कोणतं गाणं
0: ऐकायचं? महेबूबा मुझे बना दे दुला, कारण की विक्रमाचा दिवस म्हणजे आज रेडिओवरती, आज रेडिओला 100 वर्ष झालेले आहेत.
1: हो,
0: म्हणजे मला एक रेडिओ विषयी थोडस म्हणजे जुनी माहिती द्यायची आहे.
1: हा, द्या ना.
0: कारण की आज रेडिओ दिवस म्हणजे विज्ञापन दिवस. आज जेव्हा मी लहान होतो, माझे मी रेडिओ मी ऐकत होतो, माझे वडील रेडिओ ऐकत होते तेव्हा. कारण की जेव्हा मी तसं छोटासा रेडिओ होता माझ्याजवळ, म्हणजे जो लाकडी रेडिओ होता, तर मी जो जेव्हा असं छोटासा माठ होता, माठामध्ये स्पीकर लावून रेडिओ ऐकत होतो त्यावेळेस. आणि माझ्या फोन जेव्हा लागायचा, तर मी ते रेडिओचा आवाज एकदम मोठा करत होतो. तेव्हा पहिल्यांदा जेव्हा रेडिओचा आवाज मोठा करत, आजूबाजू लोक तेव्हा लोक माझे काय गाणं लागलं, काय गाणं लागलं बेल बोटरेंच्या रेडिओवरती. आणि शेतात गेलो, म्हणजे केळीचे घोड, केळीचे जे झाड असतात ना म्हणजे वाहायला, तेव्हा मी पहिल्यांदा रेडिओ घेतला. मग असतो आणि ते रेडिओ असं वाटत होतं की म्हणजे त्यामध्ये मी असं केव्हा केव्हा मी असं जेव्हा की मी रेडिओ ऐकत झोपून जात होतो. चला मग तुम्हाला हे गाणं डिटेल द्यायला आणि मला पण हे गाणं मनापासून ऐकवा. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: दुनिया, अरे किधर है रे तू?

0: जी घास ले दाल को फूंक डालो ना, नीचे से माचिस की कांडी लाओ क्या, अपने हाथ से खाना बना को मुझे खिलाओ ना। अरे मेरी रानी, अरे चुनिया, अरे नादारी दू, अरे खेतरी, अरे माटी मिली, अरे वापस आ, अरे पलट पलट पलट पलट पलट पलट पलट पलट पलट पलट।
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे, आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%,
1: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या, नियम व अटी लागू।
3: हॅलो, हा रेडिओ विश्वास,
4: मी धुळ्याहून बोलते।
3: हा हा बोला ना सर, बोला बोला।
4: प्रकाश शिंपी, गुवारा बापचं गाणं पाहिजे। गुवारा बाप, मै हू घोडा ये है गाडी।
3: हो
4: चालेल चला, ओके धन्यवाद
3: धन्यवाद।

0: हॅलो.
1: हॅलो, रेडिओ विश्वास.
0: हा, मी हडगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इथून बोलतोय मॅडम. भरत सोनवणी पाटील.
1: हो, बोला ना.
0: पावसाविषयी गाणं द्यायचं. आता पावसाची उघडीप होती. चिंब पावसानं रान झालं, ओलं चिंब जाकू कशी कबडा नाही घेत आहे.
1: हो, चालेल.
0: आणि आपल्या श्रोता मित्रांचे नाव घेऊ इच्छितो. धुळ्याचे सतीश फुलबगारे व त्यांचा परिवार, निंदाडाचे नरहरी गुरु फुलवाले आणि भरत पाटील, निंदाडाचे बादरपूरचे संत सोमार मित्रांचे राजू आयरे व समस्त श्रोता मित्रमंडळी. हो, चालेल मॅडम.
1: ठीक आहे, थँक्यू.
0: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो हा रेडिओ विश्वास.
0: हा मी राजू डिंगोरे बोलतोय जुना शिडको मधी चौक मधून.
1: हो हो बोला ना.
0: हा तर माझी फरमाइश घ्या. पिक्चरचं नाव नायजाज आहे. त्याच्यामधलं बरसात के मौसम मे तन आहे के आलम मे.
1: ओके कसे आहात?
0: बरे पाऊस चालू म्हणून म्हटलं.
1: भरपूर पाऊस चालू आहे. काळजी घ्या, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा.
0: हो चालेल. थँक्यू मॅडम.
1: थँक्यू.

0: रेडियो विश्वास।
1: हेलो,
0: हाँ बोला।
1: नमस्कार मैडम।
0: नमस्कार नमस्कार,
1: बोला। नाशिकून शोभना शेट्टी चंदने बोलते।
0: हो हो, बोला, कशा आहात?
1: उत्तम, आपण सगळे ठीक आहेत ना?
0: हो हो, आम्ही पण खूप छान।
1: तुम्हाला ना एक गाणं द्यायचं होतं।
0: हो हो,
1: भोर भय भोर भय पण घटपे मोहे नटकट श्याम सत आहे, हा का? तर ते दोन ओळी मी म्हणून फक्त दाखवते, चालेल ना?
0: हो हो, बोला ना।
1: पण घटपे मोहे नटकट श्याम।

वा वा मस्त, खूप छान गायला तुम्ही गाणं. धन्यवाद.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती.
5: रेडिओ विश्वास, मला सर्वांना रेडिओ विश्वासवरच्या सर्वांना पहिल्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
6: हो, तुम्हाला पण खूप शुभेच्छा.
5: आणि मला एक असं सांगायचं आहे की प्रार्थना करायची. माझ्या विठुराया दररोज सर्व जगावर छाया, रुखमाईची माया पडते मी विठुरायाच्या पाया, आणि प्रार्थना करते सर्वांसाठी.
6: बाबा खूप छान.
5: असं मला एक अभंग द्यायचा आहे.
6: हो,
5: तर तो अभंग हा आहे की धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा चोर.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: बस टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गीत प्रतिमा, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादरकर्त्या कविता गायधनी. रात्री 11-12 या वेळेत आपण ऐकू शकणार आहात आपकी फरमाईश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. पहाटे 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 117। जय जय रघुवीर समर्थ, धुरुले करू बापुडे दैन्यवाणे,

श्रोतेहो नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी हे चरण असलेला हा दुसरा श्लोक आहे. देवभक्तांचे रक्षण करतो, त्याची कधीच उपेक्षा करीत नाही हे सांगताना समर्थ या श्लोकात ध्रुव बाळाची गोष्ट सांगतात. सूर्यवंशात उत्तानपाद नावाचा थोर राजा होऊन गेला. त्याला सुरुची आणि सुनीती अशा दोन राण्या होत्या. सुनीतीचा पुत्र ध्रुव होता. एकदा या ध्रुव बाळाला वडिलांच्या मांडीवर बसायचे होते, पण सुरुचीने मात्र त्याला बसू दिले नाही, उलट त्याला लाथ मारून हाकलून दिले. ध्रुव बाळ बिचारा खूप दीनवाणा झाला, रडत रडत आईकडे गेला. सुनीतीने मात्र बाळाला भगवंताची उपासना करायला सांगितली. ध्रुव बाळ भगवंताच्या शोधात वनात गेला. छोटासा 5 वर्षांचा बाळ वनात चालत असताना नारद मुनी त्याच्याजवळ जातात. नारद मुनी त्याला नाम घेण्यास सांगतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुव बाळाचे निष्ठापूर्वक घेतलेले नामस्मरण यामुळे भगवंताने ध्रुवाला पृथ्वीचे साम्राज्य तर दिलेच, पण नक्षत्र मंडळाच्या केंद्रस्थानी अढळ पद दिले. श्रोते हो, छोट्या ध्रुव बाळाने अढळ स्थान मागितले. त्याच्याकडून देवाकडे आपण काय मागावे हे शिकावे. अशाश्वत नश्वर भौतिक जगतातील गोष्टी आपण मागू नये. प्रापंचिक प्रारब्धातील गोष्टी आपण परमेश्वराकडे कधीही मागू नये. नवस आणि सायास म्हणूनच करूच नये. परमेश्वराकडे मागायचीच असेल तर भक्ती मागावी, प्रारब्धातील गोष्टी शिकण्यासाठी शक्ती मागावी. छोट्याशा ध्रुवाचे वय फक्त 5 वर्षांचे होते, पण प्रखर विश्वास, तीव्र अनुष्ठान आणि वैराग्य त्याच्या अंतरंगात होते. नारद मुनींकडून घेतलेल्या मंत्राने आणि कठोर तपश्चर्येमुळे भगवान प्रसन्न झाले. भगवान नारायणाने आपल्या शंखाचा स्पर्श ध्रुवाच्या गालाला करताच त्याला काव्यस्फूर्ती झाली. त्याने भगवत स्तुती केली. त्या भगवत स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान म्हणाले, ज्यास ग्रह व नक्षत्रे प्रदक्षिणा करतात असे माझे अचल स्थान मी तुला देत आहे. श्रोते हो, या कथेचा एक गूढ अर्थही असा आहे, ध्रुव बाळ म्हणजे मोक्षपद आहे. सुनीती म्हणजे सार विचार, म्हणजेच परब्रह्म प्राप्तीचा विचार आहे. सुरुची म्हणजे प्रापंचिक सांसारिक विषयांचा विचारांचा प्रेयस विचार आहे. ज्याला मोक्षपद हवे आहे त्याने सुनीती ठेवावी, म्हणजेच परब्रह्म प्राप्तीचा विचार करावा. श्रोते हो, थोडक्यात पुराणातील कथा या केवळ मनोरंजनासाठी कथा नाहीत बर का, तर त्यात अनेक गूढार्थही दडलेले आहेत. भगवंत आपल्या भक्ताचा नेहमी अभिमान बाळगतो. त्याला फक्त अनन्य भक्तीची आस आहे. ती ज्या भक्ताच्या अंतरंगात असते आणि ती त्याला दिसते, त्याला तो आपला मानतो आणि त्याचे कल्याण करतो, त्याचा उद्धार करतो. समर्थ एका स्फुट काव्यात सांगतात, भावया ज्ञानाची प्राप्ती आधी केली पाहिजे भक्ती, भक्ती घडली या मुक्ती पाठी लागे. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
5: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
4: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
5: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
4: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
5: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
4: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
5: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
4: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512।

श्रोते हो नमस्कार आणि स्वागत आपल्या आजच्या या गीत प्रतिमेच्या रेडिओ शो मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। हा माझा मार्ग एकला। मंडळी, हा मार्ग एकला तर होताच, पण तो एकट्याचाही होता। एकट्या बाबूशींचा हा मार्ग, सुरुवातीचा खडतर पण पुढं प्रशस्त झालेला हा मार्ग, राजप्रसादाकडे गेलेला राजमार्ग, ऋतू फुलविणारा हा मार्ग, हा अभिजात स्वर। खरंच फुलले ऋतू, बाबूजींच्या स्वरांनी फुलले ऋतू।

25 जुलै 1919 हा दिवस. हा दिवस उगवतानाच स्वर घेऊन उगवला. जणू तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे अशी आळवणी करीतच तू उगवला. राम फडके, होय राम फडके हे त्यांचं खरं नाव. सुधीर हे नाव त्यांनी HMV मध्ये आल्यानंतर घेतलं. गळ्यात त्यांच्या सप्तसुरांची वस्ती तर होतीच आणि त्यावर शास्त्रीय संगीताचे संस्कार. आधी सोनं, शुद्ध भावन कशी, मग मेहनतीच्या अग्नीत ते आणखीन जळाळून उठलं. संगीत अमर तर स्वर अजरामर. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपण बाबूजींचे असंख्य चाहते. आपण ते अलौकिक ऐकावं आणि ब्रह्मानंदी तल्लीन व्हावा.

श्रोते हो, बाबूजी संगीतांच्या शिकवण्या करू लागले तेव्हा त्यांचं वय होत अवघं 14 वर्षाचं. होय, खर तर त्यांना शास्त्रीय संगीतकार व्हायचं होतं, शास्त्रीय गायक व्हायचं होतं, पण HMU सोबत त्यांनी सुगम संगीत केलं आणि त्यातच करिअरही केलं पुढं. मित्रांनो, हे करिअर तरी केवढं प्रचंड, दिग्गज गायक, संगीतकार, निर्माता, एकाच स्वरगंधर्वाची ही सगळी रूप. 5 दशकात सिद्ध झालेलं, प्रसिद्ध झालेलं फडके स्कूल, होय स्कूलच म्हणायला हवं, सुस्वर आणि सुस्पष्ट उच्चाराचे फडके स्कूल. सुगंध यावा असे स्वर, दुरून येणारे स्वर आणि जुळणाऱ्या त्या

सुगम संगीत आणि भावगीत अक्षरशः राज्य गाजवलं बाबूजींनी या दोन्हींवर. शेकडो भावगीतं तेवढीच भक्तिगीतं, फक्कडशा लावण्या, देशभक्तीपर प्रतिभावंत कवीच्या रचना आणि हो द्वंद्वगीतं, दृष्ट लागावी अशी युकुल गीतं, धुंद एकांत हा यापासून ते अगदी फिटे अंधाराचे जाळे इथपर्यंत. त्यातही आशाताईंसोबतची ड्युएट्स इतकी सुंदर, इतकी देखणी आणि इतकी विलोभनीय की रसिक डोळे मिटून एवढंच सांगतात, रूपास भाळलो मी.

बाबूजींचा स्वर कसा होता? नाही सांगता येणार, पण तो सप्तरंगी होता. तो जितका बहुरंगी होता तेवढाच तो बहुडंगी होता. भक्ती, भाव, प्रणय, देशप्रेम, पौराणिक, अहो गाणं कोणतंही असो, त्याचे भाव आणि तो भाव वाहून येणारे शब्द, या साऱ्यांना स्वरातून कसं पोचवायचं हे बाबूजीकडूनच शिकावं. शब्द हळुवारपणे कसे ठेवावेत, त्यांचं वजन कसं सांभाळावं, हे सगळं बाबूजीच करू जाणे. मित्रांनो, त्यांचं एक भावगीत आहे, विसर प्रीत विसर गीत. हे भावगीत ऐकलं म्हणजे मग आपल्याला कळतं बाबूजींना भावगीतांचा नायक का म्हणतात ते. ऐकूया. विसर प्रीत विसर गीत, विसर भेट आपली.

श्रोतेहो, बाबूजींवर काही बोलावं आणि गीतरामायणाचा उल्लेख होऊ नये हे म्हणजे मंदिरात जावं आणि मूर्तीचं दर्शन न घ्यावं असं काहीतरी होईल. गीतरामायण म्हणजे मराठीचा अभिजात अलंकार, आधुनिक वाल्मिकी गदिमा आणि बाबूजी या दोघांनी घडविलेला हा मनोज्ञ अलंकार, रामकथेचा हा स्वरमय आविष्कार. ऑल इंडिया रेडिओवर वर्षभर चालला हा कार्यक्रम, 56 गाणी. पहिलं गाणं 1 एप्रिल 1955 म्हणजे रामनवमीच्या दिवशीच प्रसारित झालं ते. दर रविवारी एक नवीन गाणं यायचं. श्रोते अक्षरशः आतुरतेनं वाट पाहत. रसिकहो, पहा ना, आजही रविवार, हाही एक योगायोगच म्हणायचं नाही का? तर आज ऐकूया मानव जन्माची कहाणी. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.

गायलेली गाणी किती तर 511, त्यापैकी मराठी 144. त्यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमांनाही संगीत दिलं. खुश है जमाना आज पहली तारीख है हे किशोरदाच्या आवाजातलं मस्त गाणं तर आपण दर महिन्याच्या 1 तारखेला ऐकतोच, पण आज ऐकूया ज्योती कलश छलके. सूर्योदयाचा सोनेरी आभास देणारं हे सोन्यासारखं गाणं, लता दीदींचा तेजस्वी स्वर आणि बाबूजींचं ओजस्वी संगीत ऐकूया.

बाबूजींनी गीत रामायणाचे 1800 कार्यक्रम केले मित्रांनो. प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल. अजूनही गीत रामायण लोक आनंदाने गातात आणि तेवढ्याच आनंदाने ऐकतात, भक्तीनं श्रवण करतात. बाबूजींना लोकांचं प्रेम मिळालं, आदर मिळाला. प्रारंभ झाला तो हा माझा मार्ग एकला पासून. या चित्रपटाला राष्ट्रीय फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं, बेस्ट मराठी फीचर फिल्मचं. गोकुळ ते वीर सावरकर हा 50 वर्षाचा गौरवशाली प्रवास. तोच चंद्रमा नभात अशी पाखरे येते, लळा जिव्हाळा जग हे बंदिशाला, एक वार पंखावरुनी चल सोडूनी हा देश पक्षणी. किती गाणी सांगावीत मित्रांनो. बाबूजींचा प्रवास हा फक्त गाण्यांचा प्रवास नाही आहे, ती एक साधना आहे, तपश्चर्या आहे. श्रोते हो, माणसं जातात पण स्मृती ठेवून जातात.

या जुलै महिन्याविषयी काय बोलावं मंडळी? जुलै महिन्यानं आपल्याला बाबूजी दिले आणि याच जुलैनं बाबूजींना आपल्यातून नेलंसुद्धा. 29 जुलै 2002 हीच ती तारीख. भावसंगीताच्या आकाशातला एक लखलखता तारा, एक तेजस्वी नक्षत्र अस्तंगत झालं. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपल्या सगळ्यांचा त्यांच्या पावनस्मृतीस नमस्कार. मंडळी, या नमस्कारावर बाबूजीही काही सांगतायत आपल्याला. हाती नाही येणे, हाती नाही जाणे, हसत जगावे, हसत मरावे, हे तर माझे गाणे, हे तर माझे गाणे. शुभरात्री.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. गेल्या 2 भागांमध्ये मागच्या आपण आफळेबुवा आणि हरिदासबुवा यांच्याकडून विविध विषयांवरती मार्गदर्शन घेतो आहोत. कविताताई त्यांना अतिशय योग्य असे प्रश्न विचारतायत आणि त्यांच्याकडून आपल्याला छान असं भरभरून नॉलेज सुद्धा मिळत आहे. तर आजच्या भागामध्ये सुद्धा माझे आणि कविताताईंचे असे दोघींचेही काही प्रश्न बुवांसाठी असणार आहेत. तर कीर्तनाची कार्यशाळा आहे आणि त्या अनुषंगाने अनेक प्रश्न माझ्या डोक्यात जसे आहेत तसे कविताताईंचे सुद्धा आहेत. तर कविताताई, तुम्हाला काय आज बुवांना प्रश्न विचारावा असं वाटतो आणि आजच्या भागाची सुरुवात कशी करावीशी वाटते?
3: मला आयोजक म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे आणि तुमची शिष्या म्हणून पण एक मी प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न शिष्या म्हणून की जो की कीर्तनात तुम्ही जे आता सांगितलं की कलेचं किंवा विनोदाचा जो आत्ता आपला विषय झाला, तर कीर्तन ही कला आहे की भक्ती आहे हा एक प्रश्न. आणि आयोजक म्हणून असा प्रश्न की जे आत्ता आपण स्क्रिप्टेडचा विषय केला, तर ह्या शिबिरामध्ये आपण काही स्क्रिप्ट कोणाला देणार आहोत की नाही हा पण एक महत्त्वाचा, कारण हा लोकांकडून मला एक आयोजक म्हणून मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. म्हणून हे 2 प्रश्न आहेत.
4: गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण कीर्तन प्रवचन शिकत असतो तेव्हा ती भक्ती आहे, सादर करतो तेव्हा ती कला आहे. पण कलेचा पाया भक्ती आहे. कलेचं मेसिक तुम्हाला कलेच्या माध्यमातून पोचवायचं आहे काय, तर भक्ती. आपण साधना करत असताना ती कीर्तनातही या सगळ्या गोष्टीचा वापर आहेच. म्हणजे विनोद काही प्रमाणात असायला पाहिजे, खुसखुशीतपणा राहायला पाहिजे, काही संगीताचा भाग असला पाहिजे, हे अगदी सत्य. पण त्यातली प्रबळ घटक हा तत्वज्ञानच असला पाहिजे, हे 100% आपण त्याच्यात पाहतो. आणि आता सुद्धा म्हणजे जी काही आपण 2 कीर्तनं त्याच्यामध्ये शिकणार, कारण 10 दिवसामध्ये यापेक्षा फार काही शिकता येण्यासारखं नसतं. 2 पूर्वरंग 2 आख्यानं, तर त्याच्यासाठी पूर्वरंगाचा अभंग कोणता आहे, तो अभंग सोडवताना काय काय प्रमाणं द्यावीत, कोणत्या क्रमाने याचा विचार करावा, किंवा आख्यानामध्ये कोणती पदं आहेत, हेच आपण स्क्रिप्ट देणार, याच्यात वादच नाही. पण पहिल्या शिबिरासारखंच याच्यात तेही आपण एक कार्यशाळा, वर्ग, अभ्यास, एक आनंद घ्यायचा आहे की 1-2-4 काव्य आपण सगळे निवडून करायची त्याच्यामध्ये एक आणखीन भर टाकण्यासाठी, किंवा त्या स्क्रिप्टला अनुसरून मी 4 प्रमाणं सांगितलेत या विषयाला, तर तुमच्या व्यासंगामध्ये तुम्हाला आणखीन कुठली प्रमाणं सुचतात? समूहाने अभ्यास केल्याचे खूप फायदे होतात की ज्यायोगे 100 माणसं 100-200 डोळ्यांनी अभ्यास करत असतात आणि त्यामुळे एका माणसाला जवळजवळ 100 लोकांची चिंतन अनायास प्राप्त होतात या सगळ्यात, की बुवा हेही प्रमाण चालू शकेल, हेही चालू शकेल. आणि मग आपल्याला एखाद्या वेळेला कळू शकतं की जर एखादा चुकीचा विचार करत असेल, त्याने जर चुकीचं प्रमाण, तर मग हे प्रमाण त्याला योग्य कसं नाही, हेही आपल्याला सांगता आलं पाहिजे, तेही शिकवता आलं पाहिजे. म्हणजे समोरच्या चुकीतनं सुद्धा एक शिक्षणच होतं. तेव्हा आपण काही जे बेसिक मटेरियल आहे ते आपण मटेरियल देणार, याच्यात वादच नाही. की जे संस्कृत श्लोक जे पाठ करायचे ते लिहूनच दिले पाहिजेत, किंवा या अभंग पाहिजेत ते लिहून दिले पाहिजेत. पण याच्यावरती तुम्ही वाक्य म्हणताना इथे आणि म्हणा, इथे परंतु म्हणा, आणि झांज तुमची ही अशीच वाजली पाहिजे. तू नाही वाजवली जात झांज तरी मला चालेल. पण त्या गाण्याचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाला धरून तू त्या प्रसंगाचा, त्या मूल्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या मनावरती घे, अशा रीतीचा आपण जास्त प्रयत्न या शिबिरांमध्ये करणार.
2: बोलताना हल्ली आपण इतके इंग्रजी शब्द वापरत असतो, मग ते निरूपण करताना किंवा कथा सांगताना अनावधानाने आपल्याकडून येऊन जातं. परवा मी गणपतीची गोष्ट सांगत होते की ते अनुसया मातेंच्या घरी आले, तिच्या घरातलं सगळं संपलं, मग शेवटी तिने हरभऱ्याची डाळ आणि गूळ एकत्र करून ते पुराण कालवून दिलं, मी तिच्या घरातलं सगळं मटेरियल संपलं असं म्हटलं गेलं.
4: होत ना असं होऊ शकत. तेव्हा आपण प्रयत्नपूर्वक थोडस अधिक मराठी अधिक संस्कृत व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करायचा. आता ते अनवधानाने येऊन गेले तर हरकत नाही, पण मग आम्ही कित्येक वेळेला कीर्तनात त्याचा विनोद म्हणून उपयोग करतो की दोन्ही भाषा यायलाच हव्यात. इंग्रजीचा आपल्याला द्वेष नाहीये, किंवा इंग्रजी ही टाकाऊ भाषा नव्हे, ती आज विश्वातली निम्मे देशात असलेली भाषा आहे, ती यायला पाहिजे. पण वापरातली भाषा आणि मातृभाषा यातला जो विवेक केला पाहिजे तो समाजातनं केला जात नाही. आम्ही तो विनोद वापरतो काही वेळेला की आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आपण जो आदर सत्कार केला पाहिजे, त्यांची उठबस जी केली पाहिजे, त्यासाठी हसतमुखाने त्यांना आपण समोर गेलं पाहिजे. आता हसतमुखाने समोर राहण्याला काय म्हणतात बरं, मराठीमध्ये त्याला स्माइलिंग फेस म्हणजे अशा त्यात तो विनोद म्हणून थोडासा आपला स्माइलिंग फेस म्हणून समोर जायला पाहिजे. पण एक आहे की जशा काही कथानकांमध्ये एखादा परिच्छेद हिंदीमध्ये सुद्धा येऊन जाणं याने सुद्धा तशी समृद्धी वाढते, तशी काही महत्वाची वाक्य काही प्रमेय ही इंग्रजीमधनं आली तरी सुद्धा ती काही त्याज्य नाहीत किंवा ती काही निंदनीय नाहीत. की आपल्या संस्कृत सुभाषितांप्रमाणेच काही इंग्रजीमध्ये पण सुभाषित आहेत की तुम्ही तुमच्या मित्रांची नावं सांगा मग तुम्ही काय आहेत ते मी सांगेन, अशा अर्थाचं इंग्लिश सुभाषित पण फार सुंदर आहे. की तेव्हा अशा तऱ्हेची काही ही भाषेतली विशेषणं येणं ठीक आहे, पण त्याचं प्रमाण आता तानाजी मालुसरे म्हणले आता दरबारात जायचा टाइम झालेला आहे तर इतका त्याच्यामध्ये अंतर्भाव परभाषेचा येऊ नाहीये. यासाठी आपण स्पेसिफिकली काम करतो त्याच्यात नाही असं नाही. किंवा किती छोटी चूक होती बघ, माझी जिद्द झाली होती, आमचे बाबा काय सांगायचे की कीर्तनातला प्रसंग सादर करताना त्यातलं जास्तीत जास्त तपशीलाचं डिटेल चित्रण करायचा प्रयत्न करा, म्हणजे बरं वाटतं छान ते चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. तर गोकर्ण महाबळेश्वराची गणपतीची कथा सांगताना त्या गणपतीनं त्या गोराख्याच्या वेशात ते ठेवून दिलं, शिवलिंगा गेला आणि ते चिकटलं आणि आता रावण ते उपटून बाजूला काढतोय तो प्रयत्न करत होता. तर मी वर्णन आता सगळं तपशिलाने वर्णन करायचं ना, मग रावण तिथे गुडघे टेकून खाली बसला त्या शिवपिंडीपाशी आणि अशा दोन बाया वरती केल्या आणि मग शिवपिंडीला हात घातला वगैरे सगळं आमच्या बाबांनी शांतपणे ऐकलं. मग म्हणजे कशाच्या बायावर केल्या तू शर्ट घालून आला होता का जब्बा घालून होता तुझा रावण ड्रेस काय केला होता तुझ्या रावणाने आता माझ्या अंग शर्ट असलं म्हणते सर ऍक्शन अशा तिने बाया मागे केल्या पण कशाच्या बाया मागे केल्या ते सांगितले का मला म्हणले अरे म्हणलं गडबड झाली. मग नाना म्हणला तर मग काय सांगायचं अरे मग त्याच्या अंगावर शेला असेल तो शेला बाजूला ठेव म्हणून की शेला मागे टाकला बाया कुठल्या मागे केल्या तू मध्ये म्हणल्यामध्ये तर ठीक आहे अनुदाने चूक होते असं नाही, पण ती थोडीशी अभ्यासून ती सुधारली तर चांग. आणि शेवटी कीर्तनात प्रवचनात चांगलं मराठी नाही ऐकायला मिळायचं नाही तर मग लोकांनी कुठं अपेक्षा करायची की मला शुद्ध ही भाषा कुठे पाहायला मिळेल. की जसं मराठीचे शिक्षक सुद्धा मराठी नाही बोलत आहेत की रोड क्रॉस करा यात मराठी किती
5: 30%
4: रोड क्रॉस करा नीट क्रॉस करा नाही तर ऍक्सिडेंट होईल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागेल. म्हणजे काय मला कळतही नाही की मी माझे ते रस्ता नीट ओलांडा नाही तर अपघात होईल दवाखान्यात भरती करायला लागेल तुला. मी म्हणलं असं काय नाही तुम्ही म्हणतो तर शिक्षक म्हणला काय करणार अल्टरनेटच आठवत नाही. अरे
5: अल्टरनेट
4: तुला अल्टरनेट पर्याय त्याला त्यालाच पर्याय नव्हता त्याच्याकडे तिथे काय करणार. त्यामुळे एक प्रमाण भाषा कीर्तन प्रवचनामध्ये जपली जावी आणि आजही कित्येक श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार ती प्रमाण भाषा जपतात म्हणजे त्यांचं कौतुकच आहे, त्यांचे समाजावर निश्चितपणे मोठे उपकार आहेत. तर तो जपण्याचाही प्रयत्न आपण प्रात्यक्षिकांमधनही शिकणार आहोत आणि प्रत्यक्ष आपण जेव्हा कार्यशाळेमध्ये ती करून घेऊ तेव्हा त्याच्यातही तो आपण प्रयत्न करू.
3: गुरुजी तुमच्याकडे येते थोडीशी. कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग असा आपण शिबिराचं आपल्या नामकरण आहे तर कीर्तनाचा तर भाग समजू शकले, पण एक सर्वसामान्य असं समजलं जातं की ज्याच्यात गाणं नाही ते प्रवचन. तर प्रवचन म्हणजे काय, जे आपण आज शिबिरामध्ये सांगणार आहोत किंवा शिकवणार आहोत, तर कीर्तनाचा आता भाग कळला, पण मग प्रवचन म्हणजे काय ते मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
5: प्रवचन एक गोष्ट सांगतो छोटीशी. अध्यात्म रामायणामध्ये श्रीराम आणि शबरीचा एक संवाद आहे, आणि ह्या संवादामध्ये फार तपशिलात जात नाही. शबरीने श्रीरामांना विचारलंय की मी तुमची पूजा कशा कशा पद्धतीने करू शकते. अध्यात्म रामायणामधला प्रसंग आहे. आणि श्रीरामांनी 9 प्रकार सांगितलेले आहेत की ह्या 9 प्रकारांनी तू माझी पूजा करू शकतेस. त्यातला एक प्रकार असा प्रभू श्रीरामांनी सांगितला की माझ्या वचनांचं विवेचन हा माझ्या पूजेचा प्रकार आहे. अनेक प्रकार सांगितले, त्यातला हा एक प्रकार सांगितला. हे 9 प्रकार म्हणजे नवविधा भक्ती नव्हे, हा हे वेगळे 9 प्रकार आहेत. वचन, वचनांना समजून सांगणे, भगवत वचन असतील, आचार्यांचे वचन असतील, किंवा अशी वचन की जी समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहेत पण जी सूत्र रूपानी आहेत आणि ती समजून सांगितली तरच कळतात, अशा वचनांचं विवेचन करणे. म्हणजे थोडक्यात हे एक वचन घेणे, एक सूत्र घेणे, ते सूत्र समजून सांगणे आणि ते सूत्र आपल्या आयुष्यात कसं येईल याचा एक मार्ग सांगणे, हे एका प्रवचनाकडनं हे अपेक्षित असतं. प्रकृष्ट वचन अशी जरी त्याची फोड होत असली तरी प्रकृष्ट ह्या शब्दाचा अर्थ विस्तृत असा होतो. आणि एखादं वचन विस्तृत स्वरूपात सांगण्याला हे 3 आयाम असतात. वचन सांगणे, ते समजून सांगणे आणि ते जीवनात कसं येईल याचे मुद्दे पण सांगणे की अरे 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 गोष्टी कर म्हणजे हे वचन अशा पद्धतीने तुझ्या जीवनात येईल. पण हे सगळं करत असताना, असं प्रवचन करत असताना मुळात कोणत्या वचनांवर प्रवचन करायचं याच्यासाठी ग्रंथांचा अभ्यास लागतो.
3: तोच प्रश्न मी आता तुम्हाला विचारणार होते की आता आम्ही जसं स्क्रिप्टेड कीर्तनाविषयी बोललो, तर मग आता प्रवचन पण स्क्रिप्टेड असेल का, किंवा ह्या शिबिरामध्ये तुम्ही त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना काय द्याल, आणि मुख्य म्हणजे जर प्रवचन करायचं असेल तर त्याच्यासाठी काय अभ्यास करावा लागेल हे पण आपल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे.
5: प्रवचन करायचं असेल तर 2 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ग्रंथांचा अभ्यास पाहिजे. तुम्हाला 1 नव्हे तर 100 ग्रंथ माहिती पाहिजे. ही प्रवचनाची सगळ्यात पहिली गरज आहे प्रवचन करण्यासाठीची. म्हणून जितकी जास्त ग्रंथ तुम्हाला माहिती आहे, जितकी जास्त ग्रंथ तुमच्या डोळ्याखालनं हाताखालनं गेलेली आहेत, तितकं तुमचं प्रवचन चांगलं, असा एक प्राथमिक नियम आपण बघायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या ग्रंथांकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन समाजाच्या उत्थानाचा आहे का? आणि तो जर समाजाच्या उत्थानाचा असेल तर त्याला तुम्ही जगण्याचे मुद्दे देऊ शकता का? उदाहरणार्थ हंस गीता नावाची गीता आहे, जी गीता आपल्याला ह्या वर्गामध्ये शिकायची आहे. पण ही गीता शिकताना ही गीता माहिती पाहिजे प्रवचन करताना. समजा हंसगीतेवर प्रवचन करायचं आहे असं आपण म्हणूया, हंसगीता माहिती पाहिजे कोणत्या ग्रंथामध्ये आलेली. हंसगीता पण 2 प्रकारची आहे, त्याच्यातली मी कोणत्या हंसगीतेवर प्रवचन करणार आहे ती गीता माहिती पाहिजे. दुसरं म्हणजे त्यातले सगळे तत्व मला समजून सांगता आले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, ती हंसगीता जर मला जगायची असेल तर माझ्या जीवनामध्ये मी कोणते 3-4 बदल केले पाहिजे म्हणजे मी हंसगीता जगलो असं होईल. इथपर्यंत येऊन थांबणे याला म्हणायचं प्रवचन. म्हणून तो दृष्टिकोन पण त्याच्यामध्ये अपेक्षित आहे की समाजोत्थानाचा दृष्टिकोन आहे का आणि तुमचा अभ्यास आहे का. अभ्यासातनं फक्त पांडित्य प्रदर्शनही करता येतं, पण प्रवचनाचा मूळ हेतू पांडित्य प्रदर्शन नाही. वचन समाजाकडून जगून घेणं हा प्रवचनाचा मूळ उद्देश आहे, म्हणूनच त्याला प्रवचन म्हणायचं, तर पांडित्य प्रदर्शनच म्हटले असते ना त्याला, पांडित्य दर्शनच म्हटले असते. म्हणून प्रवचन आपण शिकणार आहोत म्हणजे काय शिकणार आहोत, ग्रंथांची ओळख करून घेणार, आणि ही ग्रंथ समजून कशी सांगायची आणि समजून सांगत असताना ही समोरच्याच्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी कोणकोणते मुद्दे आपण जगले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ह्या ग्रंथांचा अभ्यास करताना करणार आहोत.
3: हे खूप म्हणजे काय समाधानकारक उत्तर मिळालं मला. पण अजून एक म्हणजे एक आयोजक म्हणून मला जो प्रश्न सतत विचारला जातो दोन्ही वर्षाचा अनुभव म्हणून, की जेव्हा गुरुजी समजावून सांगतात त्या वेळेपुरतं तर आम्हाला कळतं, पण घरी आल्यानंतर किंवा नंतर जेव्हा पुन्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा ती पाटीकोरी होऊन जाते. तर त्यासाठी मग आपण काही विद्यार्थ्यांना काही रेकॉर्डिंग म्हणा किंवा त्यांना सातत्याने ते ऐकायला मिळेल अशा दृष्टीने काही उपक्रम आपला ह्या शिबिरामध्ये असणार आहे का?
5: प्रश्न खूप छान आहे तुमचा. तुमचा रोग जर स्क्रिप्ट कडे असेल तर प्रवचनांच्या स्क्रिप्ट देणार नाही. पण ह्या सगळ्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गाचे रेकॉर्डिंग्स सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग्स, आणि याच्यातनं हे सातत्याने तुमच्याच कडे असणार आहेत. जे साधक, जे कीर्तनकार, प्रवचनकार याला येतील, हे रेकॉर्डिंग कायमस्वरूपी त्यांच्याकडे असतील आणि ते कधीही हे रेकॉर्डिंग ऐकून परत एकदा आपला अभ्यास करू शकतात. पण शिबिरामध्ये अशी अपेक्षा असेल की त्यांनी वही पेन घेऊन बसावं आणि आपल्या स्वतःच्या नोट्स आधी काढाव्या आणि हे जे रेकॉर्डिंग्स आहेत हे आधाराला घेऊन अभ्यास जास्तीचा करावा अशीच अपेक्षा आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग देणार आहोत, काळजी नसावी.
2: तर असे कहो या तिघांसोबतच्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. आतापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात शब्बीर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. गुणाओं का देवता या चित्रपटामधलं हे गीत आहे इंडीवर यांचं. संगीतकार अन्नू मलिक.

ठंडक हो लाज शर्म से ठंडक करो ये

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं दो जासूस या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची, संगीतकार रवींद्र जैन.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: दुनिया ह्या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.
2: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, अंगण या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ओंकार वर्मा यांची. ऐकूया सुलक्षणा पंडित आणि मुकेश यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमे यांनी.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इंदीवर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी आणि हे गीत ऐकूयात हम सब चोर है या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
5: कार्यक्रमात आता ऐकूयात जल बिन मछली नृत्य बिन बिजली या चित्रपटामधलं गीत। ही गीतरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
1: नमकीन या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: दे।
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
1: खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512।
3: कार्यक्रमात आता ऐकूयात इंदिवर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात। गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया दफा 302 या चित्रपटामधलं।

आशा भोसले यांच्या आवाजात घोंगडू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. अंजान यांची गीतरचना. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे माया गोविंद यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आरोप या चित्रपटामधलं, संगीतकार भूपेन हजारिका.

अजनबी चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. स्वर आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा, संगीत राहुल देवबर्मन.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात तौहीन या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत. या चित्रपटामध्ये राज बब्बर, डिंपल कपाडिया, पद्मिनी कोल्हापुरे, शशी कपूर, अरुणा इराणी, श्रीराम लागू आणि शक्ती कपूर या कलाकारांची प्रमुख भूमिका आपल्याला या चित्रपटामधून बघायला मिळते. या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. शेवान रिझवी यांची ही गीतरचना आहे. दिल और मोहब्बत या चित्रपटामधली. संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.
3: कहां से लाई हो जान.

आर्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: येऊ विश्वास.
1: टाइम चेक, टाइम चेक.
2: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रत्येक गाण्यामागे असते एक आठवण, प्रत्येक सुरामागे असते एक भावना आणि प्रत्येक फरमाईश सांगते एक सुंदर नात्यांची गोष्ट. अशाच गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी घेऊन आलो आहोत आपला आवडीचा कार्यक्रम आपकी फरमाईश. मी तुमचीच आरजे मुग्धा. चला तर ऐकूयात आजची पहिली फरमाईश.
1: हॅलो रेडिओ विश्वास.
2: नमस्ते.
1: नमस्कार नमस्कार, बोला.
2: जी हम योगेश जांगड़े बोल रहे हैं, छत्तीसगढ़.
1: कैसे हो आप?
2: बढ़िया है. अच्छा,
1: फिर बारिश कैसी हो रही है छत्तीसगढ़ में?
2: बारिश अभी होने लगा है एक हफ्ते से.
1: अच्छा, हमारे नासिक में भी बहुत बारिश चल रही है फिलहाल, तो कल से बारिश चल रही है.
2: फिल्म जीवन मृत्यु से सुनवा देंगे, दिल मिल सितारों का आंगन होगा. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: गुड मॉर्निंग रेडियो विश्वास.
1: हेलो, नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार, बोला.
1: मुरलीधर ढोले, बडोदा पानाजी तालुका, मुक्ती नगर, जिल्हा जळगाव, खानदेश. नमस्कार.
0: हो, नमस्कार नमस्कार. काय जळगावला काय पाऊस म्हणतोय?
1: काही आता पाऊस तर जरा आहे, पण जरा याच्या आधी मस्त पडला, पण जरा आज कमी आहे. आज तर जरा म्हणजे कसं ऊन ना, ऊन बी पडतो आणि थोडं आभाळ बी येतो आणि पाऊस बी येतो, म्हणजे दोन्ही तिन्हीचा मी समजा संगम आहे.
0: अच्छा, आमच्या नाशिक मध्ये तर काल परवापासून खूप पाऊस चालू आहे.
1: कंटिन्यू
0: पाऊस चालू आहे.
1: मागच्या 15 दिवसाला तर तुमच्या तो दो तुंड्या हनुमान सगळा पाण्याखाली म्हणजे गेला होता सगळा.
0: हो ना, ते
1: आता आमच्याकडे जरा पाऊस थांबलेला आहे, पण जसा जेमतेम जसं आपल्या पिकाला भावीन असा पाऊस येऊन राहिला, जसा नदी ओढ्याला पूर येणारा सारखा पाऊस नाही आहे.
0: हो बरोबर आहे.
1: तर काही अशा कार्यक्रमामध्ये एक पावसाळी गीत ऐकायचं आहे. चित्रपट आहे सबक आणि गाण्याचे बोल आहे बरखार आणि जरा जमसे बरखो. कालच 22 तारखेला त्यांचा जन्मदिवस झाला, मुकेश यांचा. 22 तारखेला जन्मदिवस झाला
0: त्यांचा,
1: मग बुधवारला झाला. तर त्या अनुषंगाने हे गीत ऐकायचं आणि काही माझ्यासोबत मित्र आहे माझे ऐकणारे. सर्वप्रथम आपण ऐका.
0: हो,
1: माझे मित्र आहे अनंत भुते, संतोष भाऊ सोनार, पी एस नावकर, संतोष वसाने आणि मारुती भोसले आणि सर्व माझे विश्वास रेडिओ सर्व ऐकणारे सर्वांचा मित्र. धन्यवाद धन्यवाद.
0: हो धन्यवाद.

0: नमस्कार।
1: हेलो रेडियो विश्वास।
0: हाँ आपकी फरमाइश ना?
1: हो
0: आपकी फरमाइश। समज वेद होता है तुमचं?
1: कसे आहात तुम्ही?
0: आम्ही ठीक आहे। मी आता काय त्याला सिनियर सिटीजन आहे। हो घरचे आहे ना? आम्ही सिडकोत राहतो, जुन्या सिडकोत। तुमच्या केंद्राजवळच राहतो, पण आता मी रिटायर झालेलो। आम्ही मुलगा राहतो सर्व्हिसला, आम्ही मुलगी तिकडेच इंदिरानगरला।
1: हो का?
0: मी आता रिटायर झालो। आमची सुनबाई आणि मिसेस असते, हो ती पण बी ए बीजे झाली, तिथं पण चांगलं ग्रॅज्युएट आहे। आणि आमचं व्यवस्थित माझी रिटायरमेंट पण चांगली झाली। आणि मुलगी बँकेत असते, तिथे लक्ष असतं असं। हा असं। आणि तुमच्या गाण्याने आम्हाला जरा मागच्या आठवड्यानं उजाळा मिळतो। आता जुनी गाणी माझ्याकडे खूप कॅसेट आहे, पण टेप रेकॉर्ड रिपेअर नाही। हो भरपूर कलेक्शन आहे, पण तो जुना टेप रेकॉर्ड जो तो काही चालत नाही, म्हणजे आता रिपेअर नाही होत।
1: असं झालं
0: तर मला आता असं हे काय सांगायचंय, म्हणजे भीमसेन जोशीचं तुम्ही मागे तर ऐकवले पाहिजे, खूप आनंद वाटला। आता ते आहे ना माझे माहेर पंढरी आहे भीमयचं, ते आता ते लावा गाणे 25 आषाढी एकादशी। तर आम्ही रविवारी त्या गाण्याचा आनंद घेऊ।
1: आणि
0: आमचं वेदविख्य स्वस्थ भोजन परिवार, थँक्यू,
1: धन्यवाद।

0: यो विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
0: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
2: हॅलो.
3: येस, गुड मॉर्निंग रेडिओ विश्वास.
2: जी मैं राजू यादव, ग्राम प्रयासी राम पटेरा, सरीला राठ मस्करा, हमीरपुर बुंदेलखंड, उत्तर प्रदेश. गाना सुनना चाहते हैं?
3: हाँ हाँ बोलिए ना.
2: उसका आए हो मेरी जिंदगी में तुम बालोगे राजा हिंदुस्तानी.
3: कैसे हो आप?
2: हम बहन बढ़िया है और हमारे यहाँ रंगीला मौसम है और माता रानी के मंदिर में बुंदेलखंड में परम्परा है गखड़िया खाने की, वो कार्यक्रम चल रहा है. जी बहन, प्रणाम.

0: हॅलो, नमस्कार. मी बाळकू पाटील नाशिक वरून बोलतोय ताई, आपल्या एम आय डी सी शिंदे पाचशे मधून. मला एक गाणे द्यायचं, म्हणजे असं द्यायचं आहे की तर आपल्या आशा ताई भोसले यांच्या कुठलं तरी मराठी गाणं.
1: हो चालेल चालेल, धन्यवाद.

0: हेलो रेडियो विश्वास।
1: हेलो नमस्कार ताई।
0: नमस्कार नमस्कार बोला।
1: अनंत भूते ओढदा पानाचे मुक्तेनगर जिल्हा।
0: बोला बोला कसे आहात तुम्ही?
1: एकदम मजेत आहे ताई, एकदम सदावर। आणि दोन दिवसापासून जरा पाणी चालू आहे, परंतु कमी प्रमाणात, म्हणजे त्याला आपण घडी म्हणतो।
0: हो बरोबर, इकडे पण खूप पाऊस चालू आहे आपल्या नाशिक मध्ये।
1: बरोबर, नाशिकला जरा जास्त पडतो आमच्यापेक्षा।
0: हो भरपूर पाऊस पडतो,
1: त्यामुळे कसं आता पाऊस तर पडूनच राहिला आणि लोक म्हणजे सर्व शेतकरी वर्ग आनंदात आहे आज रोजी, आणि आपल्या विठ्ठलाचं दर्शन करण्याकरता बरेच भाविक भक्त गेलेले आहे। त्यामुळे आता विठू राहायचं एखादं गीत सांगतो मी।
0: बरोबर
1: आहे, गीताचे बोला विठू माऊली तू माऊली जगाची।
0: अरे वा मस्त,
1: सुधीर फडके यांनी गायलेलं गीत आहे।
0: हो हो,
1: आणि काही श्रोत्यांचे नाव घेऊ इच्छितो। आमचे ओढदा ग्रुपचे मुरलीधर ढोले, शरद वानखडे, अशोक देशमुख, संतोष भोग काके आहेत, आणि आमच्या जळगाव जिल्ह्यातले पारोळ्या भागातले श्रोते आहे संतोष भोग सोनार, आणि आपण सुद्धा या भक्तिगीताचा आनंद घ्या।
0: हो हो नक्कीच नक्कीच, मला पण हे गाणं फार आवडतं।
1: हो हो, कारण की आता आपलं शनिवारी त्या गाण्याचा एक चांगला आपल्याला महत्व आहे विठ्ठलाच्या गाण्याचं।
0: हो बरोबर,

0: हॅलो, रेडिओ विश्वास कार्यक्रम. हॅलो खानदेश,
1: बोला बोला.
0: मुक्काम पोस्ट सासारे, तालुका साक्री, जिल्हा धुळे, किशोर जाधव बोलतो मॅडम.
1: हो हो, बोला ना.
0: मला पाऊले चालटी पंढरीची वाट हे गाणं ऐकायचंय.
1: बाबा मस्त गाणं आहे. काय धुळ्याला काय पाऊस म्हणतोय?
0: पाऊस आता दोन तीन दिवसापासून चांगला चालू आहे मॅडम. मित्र,
1: अच्छा हो, आमच्या नाशिक मध्ये पण खूप जोरदार पाऊस चालू आहे.
0: पाऊस ऋतू खूप आवडतो.
1: अरे वा मस्त.
0: सगळं तुमचे कार्यक्रम ऐकत असतो विश्वाचा. आणि माझ्या मित्रांचे नाव सांगतो मॅडम.
1: हो हो, सांगा ना.
0: विकी पवार, दिलीप कापूसे, भाऊसाहेब पवार, मंगेश चोरवणे, कार्तिक चोरवणे, प्रियम देसले, केतन जाधव, केतन जाधव, भाऊसाहेब पवार, नितीन देसले, शरद पाटील, किशोर चौधरी, समस्त शिवसाई, गणेश मंडळ कासारे, आचार्य एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.
1: हो, आमच्या रेडिओ विश्वास कडून पण आषाढी एकादशीच्या फार फार शुभेच्छा.
0: हो, आणि आपला कार्यक्रम मस्त शनिवार आणि रविवारच्या दरम्यानच येत आहे. खूप आनंद होते.
1: अरे वा छान, थँक्यू.

0: व्यवसाय वाढवायचा आहे. विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात नीरज यांचं मोहम्मद रफी यांच्या आवाजात. पतंगा चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: हॅलो रेडिओ विश्वास।
5: नमस्कार मॅडम। नमस्कार।
4: नमस्कार, बोला।
5: हॅलो, परमेशसाठी गाणं द्यायचं होतं।
4: हो हो, बोला ना।
5: आज आपले स्वर्गीय महमूद डायरेक्टर, कलाकार, दिग्दर्शक यांची पुण्यतिथी आहे। त्यांना अभिवादन म्हणून कुवारा बाप एकदम चांगलं गाणं आहे मॅडम।
4: बोला।
5: आणि ते जय भोलेनाथ जय हो प्रभू सबसे जगत में ऊंचा है तू, खूप सुंदर असं गाणं आहे। सध्या आता त्यांचे म्हणजे असे कॉमेडी जगातले एकमेव असे ते लहानपणापासूनचे कलाकार होते मॅडम।
4: हो हो,
5: आणि रेडिओ विश्वास मी नेहमी शोधत आहे। सकाळी आपली जी कार्यक्रमाची रूपरेषा असते, परत दिनविशेष असतात, परत 7:03 जी गणपतीची आरती असते मॅडम, ती तर न चुकता ऐकतो मी। सकाळी 7:03 न चुकता, म्हणजे न चुकता ऐकतो मी।
4: अरे
5: वा, मस्त। म्हणजे दिवस इतका छान जातो ना ते गणपतीची आरती ऐकून, आणि त्यानंतर मग आंघोळ पाणी वगैरे करून मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं। आणि रेडिओ, तुमची रेडिओ विश्वासची जी सेवा आहे 24/7 खूप, आणि अशी खूप जुन्यातले जुनी गाणी जर ऐकायची झाली ना तर रेडिओ विश्वासावर ऐकायला मिळतात।
4: हो,
5: खूप खूप, म्हणजे इतकं रेडिओ विश्वास, इतकं म्हणजे मी इतका म्हणजे इतकं आवडतो ना मला, तर काय म्हणजे कधी मला वेळ मिळाला कधी आठवण आली रेडिओ विश्वास लावायचा आणि आपली करमणूक करायची। आणि इतर श्रोत्यांनाही मी सांगत असतो की रेडिओ विश्वासचं जे प्रसारण आहे आणि तिथली जी माहिती आहे, आता समजा तुम्ही मुलाखती घेतात किंवा आरोग्याविषयी काही सांगतात, हा, घरातील श्रोते आहेत मीराबाई फुलपगारे, पवन फुलपगारे, छाया फुलपगारे, मिलिंद फुलपगारे, ज्योती फुलपगारे, मुलगी आहे अलका प्रदीप बावणे, नात आहे पूर्वा बावणे, नातू आहे अर्णव बावणे, नात आहे उर्वशी फुलपगारे, श्रुती फुलपगारे, पवन फुलपगारे, असे आमचं एकत्र कुटुंब आम्ही एकत्रितपणे कार्यक्रम ऐकतो मॅडम। रेडिओ विश्वास म्हणजे खरंच विश्वास ठेवण्यासारखं केंद्र आहे।
4: हो, अगदी। थँक्यू सो मच।
5: ओके, धन्यवाद मॅडम।
4: धन्यवाद।

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: हॅलो, मी नाशिक वरून किशोर गोरे बोलतोय.
0: हो हो, बोला बोला.
1: मला एक गाणं ऐकायचंय पारेत मधलं, चंद्रशेखर गाडगे यांनी गायलेलं, अजून आठवी ती रात्र पावसाळी.
0: अरे वा, मस्त.

0: दीदी, मैं प्रकाश डोने संकनपुरी तहसील परतूर जिला जालना इथून बोलतो.
1: हो हो बोला बोला, कसे आहात?
0: हा खुशाल हो.
1: वा वा मस्त, ऐकून छान वाटलं.
0: बोला. आपल्याकडे पाऊस पाणी कसं काय?
1: अरे पाऊस तर काही विचारूच नका, काल तरपासून भरपूर पाऊस चालू आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. सगळे रस्ते पाण्याने भरलेले आहे, गंगा नदीला पण बऱ्यापैकी पूर आलेला आहे.
0: आमच्याकडे कमी आहे.
1: बोला
0: बोला, कोणतं गीत ऐकायचं? पत्थर के सनम या चित्रपटातील दुश्मन है ये जमाना.
1: दुश्मन है ये जमाना.
0: हाँ.
2: ओ ठगत राम की बहना, तू बन जा मेरी मैना, अब राज लुटे या ताज लुटे, जब लागे तो से नैना.
3: राम दुश्मन है.

0: हॅलो. हा नमस्कार मॅडम, मी जनार्दन बराटे, धनराज नगर, सायकडा रोड, जेल रोड, नाशिक रोड.
1: हो हो, बोला ना, कसे आहात?
0: बस मॅडम, व्यवस्थित आहे, ठीक आहे. तुम्ही कसे आहे?
1: मी पण मस्त.
0: आपली टीम कशी आहे?
1: एकदम मजेत.
0: ओके ओके, मला फरमाईश द्यायची होती.
1: हो हो, बोला ना.
0: मैंने प्यार किया मधून
1: हो
0: दिल दीवाना बिन सजना के माने ना.
1: वा वा, छान गाणं आहे.
0: थँक्यू मॅडम.
1: थँक्यू.

0: नमस्कार
1: नमस्कार नमस्कार, कसे आहात?
0: हो, मजेत आहे. आता मी सुरदूर आता आलो मी, चला म्हणत रेडिओ उत्सवरती पहिल्यांदा फोन लागला माझा.
1: हो,
0: कसं आहे? रेडिओ उत्सवरती गाणं मस्त ऐकायला मिळतं आम्हाला.
1: हो हो,
0: म्हणतो आज फोन लावून देऊ. गाणं ऐकत होत आज?
1: हो हो, बोला बोला, कोणतं गाणं ऐकायचं?
0: महेबूबा मुझे बना दे दुला, कारण की विद्वाग दिवस म्हणजे आज रेडिओवरती, आज रेडिओला 100 वर्ष झालेले आहेत.
1: हो,
0: म्हणजे मला एक रेडिओ विषयी थोडस म्हणजे जुनी माहिती द्यायची आहे.
1: हा, द्या ना.
0: कारण की आज रेडिओ दिवस म्हणजे विज्ञापन दिवस. आज जेव्हा मी लहान होतो, माझे मी रेडिओ मी ऐकत होतो, माझे वडील रेडिओ ऐकत होते तेव्हा. कारण की जेव्हा मी तसं छोटासा रेडिओ होता माझ्याजवळ, म्हणजे जो लाकडी रेडिओ होता, तर मी जो जेव्हा असं छोटासा माठ होता, माठामध्ये स्पीकर लावून रेडिओ ऐकत होतो त्यावेळेस. आणि माझ्या फोन जेव्हा लागायचा, तर मी ते रेडिओचा आवाज एकदम मोठा करत होतो. जेव्हा पहिल्यांदा जेव्हा रेडिओचा आवाज मोठा करत, आजूबाजू लोक तेव्हा लोक माझे काय गाणं लागलं काय गाणं लागलं सुनील बोटरेंच्या रेडिओवरती. आणि शेतात गेलो, म्हणजे केळीचे घोड, केळीचे जे झाड असतात ना म्हणजे वाहायला, तेव्हा मी पहिल्यांदा रेडिओ घेतला. मग असतो आणि ते रेडिओ असं वाटत होतं की म्हणजे त्यामध्ये मी असं केव्हा केव्हा मी असं जेव्हा की मी रेडिओ ऐकत झोपून जात होतो. चला मग तुम्हाला हे गाणं डिटेल द्यायला आणि मला पण हे गाणं मनापासून ऐकवा. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: दुनिया, अरे किधर है रे तू?

0: हॅलो,
1: हॅलो, रेडिओ विश्वास.
0: मी मडगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इथून बोलतोय मॅडम, भरत सोनवणे पाटील.
1: हो बोला ना.
0: पावसाविषयी गाणं द्यायचं. आता पावसाची ड्रीप होती, चिंब पावसानं रान झालं ओल चिंब, जाकू कशी कबडानं बाई आहे गीता ऐकत.
1: हो चालेल चालेल.
0: आणि आपल्या श्रोत्या मित्रांचे नाव घेऊ इच्छितो. बुड्याचे सतीश फुलबगारे व त्यांचा परिवार, निंदाडाचे नरहरी गुरु फुलवाले आणि भरत पाटील, निंदाडाचे बादरपूरचे संत सोमार, मित्रांचे राजू आयरे व समस्त श्रोत्यांनी मित्रमंडळी. हो चालेल मॅडम,
1: ठीक आहे, थँक्यू,
0: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो हा रेडिओ विश्वास.
0: हा मी राजू डिंगोरे बोलतोय जुना शिडको शिवाजी चौक मधून.
1: हो हो बोला ना.
0: हा तर माझी फरमाईश घ्या. पिक्चरचं नाव नायजा आहे, त्याच्यामधलं बर सात के मौसम मे तन आई के आलम मे.
1: ओके कसे आहात?
0: बरे पाऊस चालू म्हणून म्हटलं.
1: भरपूर पाऊस चालू आहे, काळजी घ्या, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा.
0: हो चालेल चालेल. थँक्यू मॅडम.
1: थँक्यू.

0: हेलो रेडियो विश्वास।
1: हेलो,
0: हाँ बोला।
1: नमस्कार मैडम।
0: नमस्कार नमस्कार, बोला।
1: नाशिकहून शोभना शेट्टी चंद्रने बोलते।
0: हो हो, बोला, कशा आहात?
1: उत्तम, आपण सगळे ठीक आहेत ना?
0: हो हो, आम्ही पण खूप छान।
1: तुम्हाला ना एक गाणं द्यायचं होतं।
0: हो हो।
1: भोर भये पण घटपे मोहे नटकट श्याम सत आहे, हा का? तर ते दोन ओळी मी म्हणून फक्त दाखवते, चालेल ना?
0: हो हो, बोला ना।
1: भये पण घटपे मोहे नटकट श्याम।

0: Kaltes am Versailles, Mauricio Levy petit aille, me toque le chemin de la aille,
1: वा वा मस्त, खूप छान गायला तुम्ही गाणं.
2: हो, धन्यवाद.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: रेडिओ विश्वास, मला सर्वांना रेडिओ विश्वास वरच्या सर्वांना पहिल्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
2: हो, तुम्हाला पण खूप शुभेच्छा.
1: आणि मला एक असं सांगायचंय की प्रार्थना करायची, माझ्या विठुराया दररोज सर्व जगावर छाया, रुखमाईची माया पडते मी विठुरायाच्या पाया, आणि प्रार्थना करते सर्वांसाठी.
2: वा, खूप छान.
1: असं मला एक अभंग द्यायचा आहे.
2: हो,
1: तर तो अभंग हा आहे की धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दौर धरिला पंढरीचा चोर.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91-300-20888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: अरे मेरे पास तो ऐसे स्लीपर नहीं थे. ये घर हमारा घर तो ऐसा नहीं था. ये एक रात में क्या क्या हो गया. वो कह रही थी 4 साल. हर चीज बदल गई है मगर ये जख्म तब भी ताजा है.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 9604178961 आणि गणेश सोमवंशी, 8300016508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 दशांश कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपये.

0: मध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे ग

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: संत एकनाथ म्हणजे सर्व ललित कलांच्या उत्सवात विठुरायाला पाहणार विलक्षण तरल मन, म्हणूनच त्यांच्या शब्दावलीला स्पंदनांची लय आहे, जीवनातल्या सुखदुःखांची गहिरी डूब आहे. रसिक हो, या अरूपातच विठ्ठल रूपाची सोबत नाथांना जाणवते. लौकिकाचे उंबरठे मनाच्या पाऊलांना नसतात, म्हणून तर मन जिथं जाईल तिथं पंढरी सोबत असतेच. अवघ्या जगण्याचं ज्यांनी पंढरपूर केलं त्यांना विठ्ठल केवळ रावळापुरता उरत नाही, वैष्णवांच्या वृंदात नृत्य गायनात तोच भरून असतो. सत्संगातील मनशांती ही विठ्ठलच असते, भरून उरलेला परमानंद हे त्याचंच अरूप. पण नाथ त्याही पुढे जातात, परमानंदालाही विस्मय वाटावा तोही डोलू लागावा असं अखंड आनंदरूप म्हणजे विटेवरचा श्री विठ्ठल करुणाकर वत्सल.